शतांश मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.65 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे बुधवार, भारतीय सौरदिनांक 7 श्रावण शके 1948 अर्थात 29 जुलै 2026. सकाळचे 5:58 आणि 44 सेकंद झालेत. आमच्या आजच्या प्रातकालीन प्रसारण सभेत मी रेडिओ सखी चेतना जोशी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रसारण सभेला आता प्रारंभ करूया मंगलध्वनीनं.

आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

भगवते नमः। श्रोते हो, आज व्यास पौर्णिमा अर्थात गुरु पौर्णिमा। आपल्याला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा। आणि आजच्या मंगलप्रभात कार्यक्रमाची सुरुवात करूया त्र्यंबकराव जानोरीकर यांनी गायलेल्या गुरुस्तोत्रानं।

पहाटेची प्रसन्न वेळ, क्षितिजावर उगवणाऱ्या सूर्याच्या सुवर्णकिरणांनी सृष्टी नव चैतन्यानं उजळून निघते. आपल्या संस्कृतीत सूर्य हा तेज, ऊर्जा आणि ज्ञानाचं प्रतीक मानला जातो. त्या सूर्यनारायणाचं भक्तिभावानं केलेलं स्तवन म्हणजेच गंगाधर महांबरे रचित भूपाळी.

वीणा चिटको यांनी स्वरबद्ध केलेली ही भूपाळी गायली होती रामदास कामत यांनी. गुरु हे ज्ञान विवेक आणि संस्कारांचं मूर्तिमंत स्वरूप मानलं जातं. गुरु केवळ अक्षर ज्ञान देत नाहीत तर जीवनाकडे पाहण्याची योग्य दृष्टीही देतात. त्यांच्या कृपेने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि आत्मविश्वासाचा दीप प्रज्वलित होतो.

सुरेश वाडकर यांनी गायलेली संजय चुरमुरे यांची रचना आपण ऐकली. संगीतकार होते मानसिंग जावीर. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत ज्ञानेश्वर महाराजांचा प्रसिद्ध अभंग. यामध्ये गुरुच्या कृपेचं आणि सामर्थ्याचं महत्त्व सांगितलंय. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पाठीशी समर्थ गुरु असताना इतर कोणाची भीती बाळगण्याचं किंवा मदत मागण्याचं कारणच उरत नाही. जो मनुष्य सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या कल्पवृक्षाच्या खाली बसलाय, कल्पवृक्षाच्या छायेत बसलाय, त्याला दुनियेत कशाचीही कमतरता भासत नाही.

पौर्णिमा कुलकर्णी, उत्तरा केळकरणी, कविता पौडवाल यांनी गायलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना आत्ताच आपण ऐकलीत. संगीतकार होते दीपक पाटेकर. श्रोते हो, वारकरी संप्रदायातील संतकाव्य हे केवळ भक्तीचं नव्हे तर अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाचंही अमूल्य दालन आहे. संत भानुदास महाराजांनी आपल्या अभंगातून श्री विठ्ठलाच्या सगुण रूपात परब्रह्माचं दर्शन घडवलंय.

प्रसाद शेवडे यांनी गायलेली रचना आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते पंडित अवधूत बाम. श्रोते हो, आज सकाळी 8:40 गुरुपौर्णिमेनिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. शीर्षक, डिजिटल गुरुजी काल आज आणि उद्या. लेखक आणि सादरकर्ते योगीराज बच्चे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. आज सकाळी 8:40

संत कवी तुलसीदास यांची रचना गायली होती पंडित भीमसेन जोशी यांनी आणि संगीतकार होते जयदेव. मंगल प्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्वरातली देशभक्तीपर गीतरचना.

0: काकू रस्त्यावर कचरा टाकता, कचरा कुंडी तर टिकले।
1: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा। मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार।
0: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये।
1: आता मी पण घेते।
2: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
3: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा।
4: अकराशे 43 किलोहर्ट्स वर तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ऍप वर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। सकाळचे 6:40 झालेत। आता प्रसारित करणार आहोत शेतकरी बंधूंसाठीचं दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी।
5: नमस्कार मंडळी। मंडळी, सध्या पावसाळा सुरू आहे। काही भागांमध्ये अतिवृष्टी तर काही भागात कमी पर्जन्यमान। अतिवृष्टी आणि कमी पाऊस या दोन्हीचाही जनावरांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत असतो। पर्यायानं उत्पादन आणि पशुपालन व्यवसायाच्या अर्थकारणावर परिणाम होतो। पावसाळ्यातला आहार व्यवस्थापन व्यवस्थित न झाल्यास दूध उत्पादन, दुधाची प्रत आणि जनावरांचं आरोग्य यावरही परिणाम होतो। म्हणून पावसाळ्यामध्ये जनावरांच्या आहाराचं व्यवस्थापन करणं अतिशय महत्त्वाचं ठरतं। मंडळी, पावसाळ्यामध्ये सुरुवातीला हिरवा कोवळा चारा मुबलक प्रमाणात मिळतो। या चाऱ्याचा जनावरांच्या आहारात जास्त प्रमाणात वापर झाला तर त्यांची पचन क्रिया बिघडते आणि पातळ शेणाची समस्या निर्माण होते। कोवळ्या चाऱ्यामुळे दूध उत्पादन वाढलेलं दिसतं, परंतु दुधातील फॅट, SNF आणि इतर घटकांचं प्रमाण तुलनेनं कमी होतं। पातळ शेणामुळे चाऱ्यावरती शेण उडून चाऱ्याचा अपव्यय जास्त प्रमाणात होतो। म्हणून पावसाळ्यामध्ये जनावरांना केवळ हिरवा चारा न देता वाळलेला आणि हिरवा असा मिश्रित चारा द्यावा। याकरता वाळलेला चारा उपलब्ध होईल याचं नियोजन उन्हाळ्यातच करावं। जनावरांनी खाऊन शिल्लक राहिलेला चारा गव्हाणीतून वेळोवेळी काढून गव्हाणी स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी। वाळलेला चारा ज्या ठिकाणी साठवला आहे तिथं पावसाचं पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी। असा चारा भिजल्यास त्यामध्ये बुरशीची वाढ होते, चारा काळा पडतो, त्यामुळे अशा चाऱ्याचा अपव्यय होतो। मंडळी, डबक्यामध्ये किंवा शेतात साठलेलं पाणी जनावरांना प्यायला देऊ नये। अशा पाण्यामुळे एकतर जंतांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते किंवा त्या शेतात खतं दिलेली असल्यास या खतांचा अंश साठलेल्या पाण्यात येऊन जनावरांना विषबाधा होऊ शकते। नवजात वासरांना जन्मल्यानंतर लगेचच पुरेसा चीक पाजावा, जेणेकरून यातून त्या वासराला रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होईल। पावसाळ्यातील आजारांनाही वासरं सहजासहजी बळी पडणार नाहीत। पावसाळ्यामध्ये पशुखाद्य कोरड्या ठिकाणी ठेवावं। बुरशीजन्य पशुखाद्याचा जनावरांच्या आहारात वापर करू नये। ज्या भागामध्ये पर्जन्यमान कमी आहे अशा ठिकाणी हिरव्या चाऱ्याची कमतरता असल्यास केवळ वाळलेला चारा जनावरांना खायला दिला जातो। अशावेळी जनावरांमध्ये पोषण तत्वांची कमतरता निर्माण होते। पावसाळ्यात एकदम थंड पाणी प्यायला देऊ नये, यामुळे पाणी पिण्याचं प्रमाण कमी होतं। शरीर तापमान टिकवण्यासाठी जास्त ऊर्जेची गरज असते। ही गरज पूर्ण करण्यासाठी जनावरांना जास्त चारा खावासा वाटतो। याकरता या काळामध्ये जास्तीच्या चाऱ्याचा पुरवठा असणं गरजेचं आहे। चारा खाण्याचं प्रमाण जर कमी असेल तर त्याचा वाढ उत्पादन यावर नक्कीच परिणाम होतो। म्हणून चाऱ्याची चव वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत। पावसाळ्यातल्या थंड हवामानात उत्पादन टिकून राहण्यासाठी संरक्षित अशा स्निग्ध पदार्थांचा वापरसुद्धा उपयोगी ठरतो। तर मंडळी, अशा प्रकारे पावसाळ्यामध्ये आपल्या जनावरांच्या आहाराचं योग्य प्रकारे नियोजन केलं तर दुग्ध उत्पादन, दुधाची प्रत आणि जनावरांचं एकूण आरोग्य यावर नक्कीच उपाय सापडेल। बरं आहे तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये। नमस्कार।
4: शेतकरी बंधूंसाठीचं दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी आत्ताच आपण ऐकलं। याचं वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी। हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:00। कृषीवाणी कार्यक्रम प्रसारित

श्रोते हो, समूह स्वरातल्या या देशभक्तीपर गीतरचनेसोबतच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो तर त्याच्यानंतर पचन होण्यासाठी पित्ताची आवश्यकता आहे असं म्हटलं जातं, तर पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर पचनावरती काही परिणाम होत असतात का?
2: तसा पचनावरती या पित्ताचा फारसा फरक पडत नाही. कारण काय होतं की खडे वगैरे ज्यावेळेला होतात त्यावेळेला जे पित्त लिव्हरमध्ये जे बाईल म्हणतात इंग्रजीमध्ये, ते बाईल वाढल्यानंतर ते पित्त हे थोडंसं वेगळं, आपण जे जनरल पित्त म्हणतो तो पोटातील ॲसिडिटी आहे, आणि हे जे पित्त आपण म्हणतो हे पित्ताची पिशवी वेगळी, थोडंसं ते या पित्तापासून ते पित्त थोडंसं वेगळं आहे. आणि त्या पित्ताची पिशवी काढल्यानंतर फारसा फरक पडत नाही. कारण काय की ते पित्त जे आहे ते थोडं जरी एक्सेस झालं तरी थोडी जी छोटी जी साठवण्याची जागा म्हणून ते बहुतेक निसर्गानं तिथं ठेवलेलं आहे, आणि काढल्यानंतर फारसा फरक जाणवलेला नाही. कारण इथं जी आपण पित्ताचे खडे पिशवी बरोबर काढतो, कारण या पिशवी खूप महत्त्वाची नसते, पण जर ठेवली काही डिसिजेसमध्ये तर काही वेळेला अडचणी निर्माण पुढं होतात. तर ही काढल्यानंतर फारसा त्याच्यावरती पित्तामध्ये फरक पडत नाही, बॉडी त्याला ॲडजस्ट करते.
1: आपण बघतोय की पित्ताशयाच्या पिशवी काढण्याचं प्रमाण समाजामध्ये थोडंसं जास्त दिसायला लागलेलं आहे, तर याची नेमकी काय कारणं असू शकतात?
2: पित्ताची पिशवी काढण्याचं प्रमाण वाढलंय असं म्हणण्यापेक्षा अलीकडं पित्ताच्या पिशवीचे रोगनिदान करण्याची क्षमता किंवा आधुनिकता बरीच वाढलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या अनुषंगानं काही आजार असतील, एखाद्याला डायबिटीस आहे, शुगर आहे, आणि त्यालाही पित्ताच्या पिशवीचे काही आजार आहेत, तर मग काही वेळेला डायबिटिक असेल तर कॉम्प्लिकेशन नंतर पुढं वाढण्याची शक्यता जास्त असते, पित्ताच्या पिशवीला इन्फेक्शन वाढण्याची ज्यादा शक्यता असते. अशा वेळी मग हे काही वेळेला निर्णय घ्यावे लागतात, किंवा पुढं वय वाढत जाईल आणि ह्या पित्ताच्या खड्यांचा कदाचित पित्त वाहून नेण्याच्या नलिकेमध्ये अडकण्याची पॉसिबिलिटी जर ज्यादा असेल, तर अशा अनुषंगानं थोडंसं पेशंटची चर्चा करून काही वेळेला एखादा निर्णय तसा तो घ्यावा लागतो. किंवा एखाद्याची बी पी वाढण्याची पॉसिबिलिटी आहे, वाढत असेल, आणि फिटनेस प्रॉब्लेम येण्याची पॉसिबिलिटी असेल, अशावेळी काही वेळेला पित्ताची पिशवी काढण्याचे निर्णय घ्यावे लागतात. निदान योग्य आणि रिपीटेड त्रास असेल नेहमी तरी काही वेळेला ते काढावी लागते. म्हणजे थोडासा आणि लोकांना आता अवेअरनेस वाढलेला आहे, म्हणजे भीती पण वाढलेली आहे, मग अशा वेळी पण ते काही वेळेला इन्सिस्ट करतात, पण इन्सिस्ट केले तरी डॉक्टर ते त्याला योग्य रिझन असल्याशिवाय ती काढली जात नाही. पण एकंदरीत निदान क्षमता वाढलेली आहे आणि इतर डिसिजेसमध्ये पण त्याचा प्रॉब्लेम पुढं येऊ नये याच्यासाठी सुद्धा काही वेळेला मग तो निर्णय त्या परिस्थितीनुसार घेतला जातो, योग्य असल्याशिवाय काढलं जात नाही, हे तितकंच खरं आहे.
1: पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे?
2: तिखट तेलकट थोडंसं कमी ठेवणं, त्याचप्रमाणे जे चटपटी खाणं, सध्या जे फास्ट फूड म्हणतो तेही कमी करणं, त्याचप्रमाणे वेळेवर झोप घेणं, ताणतणाव शक्यतो कमी.

0: कमी करणं आणि जेवढं काही नॅचरल डाएटकडं जाता येईल तेवढं ते नॅचरल डाएटकडं जास्तीत जास्त फळं पालेभाज्या यांचं योग्य प्रमाणात सेवन करणं, पाणी व्यवस्थित पिणं, रेग्युलर व्यायाम, स्ट्रेस कमी करणं, ह्या लाईफस्टाईल ज्या काही जनरल आहेत त्याच व्यवस्थित आपण जर आत्मसात केल्या तर त्याच्यानंतर फारसा कोणाला त्रास होत नाही किंवा नंतर काढल्यानंतर होण्याचं प्रमाण हे अगदी नगण्य आहे.
1: कोणत्या विशिष्ट वयोगटांमध्ये पित्ताशयाच्या पिशवीचे किंवा पित्ताच्या खड्यांचे त्रास होतात असं काही आपलं ऑब्झर्वेशन आहे का?
0: साधारणतः 40-45 ते 50 या वयोगटामध्ये आणि जरासं जाड पेशंटमध्ये आणि स्त्रियांच्या मध्ये हे प्रमाण जरा जास्त आहे.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आज आपण ऐकणार आहोत.
1: सर, पर्यावरण संवर्धनासाठी काम करताना शाश्वत विकासाची संकल्पना या बाबतीत काय असू शकेल असं आपल्याला वाटतं?
2: जगात शाश्वत असं काही नाहीये असं फिजिक्सच्या लोकांनी आणि बायोलॉजी लोकांनी सांगितलं. ते कसं सांगितलं? ते म्हणाले, निसर्ग अगदी सुरुवात अनादिकालापासून हा चालू आहे. बदल हा निसर्गाचा आहे. जन्मणार, मग तरुण, म्हातारे म्हणून मरणार, चालू राहणार, सायकल पुनर्जन चालू राहणार. आणि हे सगळ्या मानवाला नाही, सगळ्या जीवन सृष्टीला लागू आहे. त्यामुळे शाश्वत असं काही नाही. जी शाश्वत ही कल्पना ज्यांनी आणली त्याला शाश्वत किंवा चिरंतन म्हणतो. तर खरी इकोसिस्टीम मध्ये अशी आहे, तलाव घेतला तर ती इकोसिस्टीम आहे. या तलावाला बाहेरचं काहीही गरज नाही. इथलं जे आहे जिवंत आहे, मरतंय, वनस्पती खाऊन प्राणी जगतायत, मासे जगतायत, माशांना खाऊन पक्षी जगतायत, हे सगळं चक्र अखंडित असतं. बाहेरच्या कशावरही ते अवलंबून असत नाही. अर्थात आकार कमी जास्त असेल, मोठं तलाव, लहान तलाव किंवा नदी, ते स्वतःवर स्वावलंबी असं आहे. पण निसर्ग हा इकोसिस्टीम आहे. इथं ह्या चिरंतन विकासामध्ये विकास वाढ याची तुलना केली पाहिजे. अतिशय चांगली याची तुलना आहे, समाजशास्त्रात अतिशय चांगली तुलना आहे. विकास हा सर्वांचा असतो, वाढ ही एकट्याची असते. माझी, आपली, आमची नाही. निसर्गात माझं असं कुणाचं काय नसतं. वाघाचं जंगल आहे काय, बाकीची हरणात
1: तिथं
2: सगळ्यांना सर्वसमावेशक, सगळ्यांना उपलब्ध इथं ते नाहीये. त्यामुळे हा विकास सर्वांचा असला पाहिजे. हा विकास दूरगामी असला पाहिजे. थोड्या दिवसासाठी असेल तो विकास होऊ शकत नाही. ती वाढ झाली नंतर तो ज्याला आपण काय म्हणू, सुनियोजित असला पाहिजे विकास. पाच वर्षात काय करायचं, आता आपली आपण डेव्हलपमेंट प्लॅन, रिजनल प्लॅन, रिजनल प्लॅन 30 वर्षाचा असतो. 30 वर्षात हे 5 वर्षाचे डेव्हलपमेंट प्लॅन 4-5 बसतात. हां, त्यासाठी ते असतं. आपल्याकडे वाढ याला नियोजन नसतं. आपण जी विकास जो म्हणतो तो दुर्दैवाने अनेक वेळा वाढीत जातो. म्हणजे उद्या तिथं काय घरं वाढली, आमच्या तिथं पलीकडे खूप लोक राहायला आली, हो, पण ती झोपडपट्टी आहे, त्याला रस्ते नाही आहेत, त्याला शौचालय नाही आहेत, ही वाढ आहे. आणि विकास नीट रस्ते आहेत, हवेशीर आहेत, बाग आहेत, तो विकास झाला. विकासाचं जे प्रारूप आहे ते पुन्हा तपासलं पाहिजे. ते नियोजन पूर्ण पाहिजे, सर्वांसाठी पाहिजे, सशक्त पाहिजे. हे घेतलं पर्यावरणाला ते लागू होतं. आणि आता आपण सगळ्यांनी म्हणायचं की माझ्यासाठी नाही, माझ्याकडे आहे त्या माझ्या कोटीप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे मिळवले, माझ्या मुलांसाठी, त्यांच्या मुलांसाठी, भावी पिढ्यांसाठी आहे, नाहीतर आपली शेवटची पिढी होईल. ही आता वॉर्निंग दिली की जी यांनी सकळ सुख उपभोगली आणि भावी पिढ्यांना वाऱ्यावर सोडून दिलं, ही जबाबदारी आपली आहे की आपण नाही करायचं.
1: बरोबर, बरोबर. आणि त्यामुळे म्हणजे भविष्यात होणार

0: करणारा जो हवामान बदल आहे किंवा भावी पिढ्यांची सुरक्षितता आहे ती आज आपल्या हातात आहे आणि त्या दृष्टीनं आपण हे प्रयत्न करणं गरजेचं आहे.
1: टीका त्यांची अशी मोठी झाली होती, तुम्ही चंद्रावर माणूस राहू शकेल का म्हणून जागा बघायला रॉकेट पाठवताय, तेवढ्या कोट्यावधी तर आता जी अन्नांना करणारी मुलं जगतील त्यांना पहिले द्या खायला आधी. डोळ्यासमोर दिसतात तर लढाई चालू आहेत. पर्यावरणाचा सगळ्यात मोठा आता धोका आहे तो लढाईने दाखवलेला आहे. प्रदूषण केवढं मोठं सुरू झालेलं आहे, स्फोट होत आहेत, म्हणजे ह्याच्यापेक्षा आणखी कुठल्या लेवलला जाणार. निसर्गातून आता आपण जे शिकलेलं आहे जसं आपल्याला मिळाला निसर्ग चांगल्या अवस्थेत तसा तो भावी पिढ्यांकडे देणं आपलं कर्तव्य आहे.
2: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आपण ऐकला. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
3: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 6:55 आणि 23 सेकंद झालेत. जाणून घेऊया रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर म्हणजे 7 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:20 आपण जाणून घेऊ आजचे काही दिन विशेष. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 7:40 प्लॅनेट फर्निचर यांचा प्रायोजित कार्यक्रम तर 7:45 ऍडव्हान्स आयुर्वेद यांचा प्रायोजित कार्यक्रम. 7:50 भावधारा. 8:40 गुरुपौर्णिमेनिमित्त समन्वित कार्यक्रम. शीर्षक डिजिटल गुरुजी काल आज आणि उद्या. लेखक आणि सादरकर्ते योगीराज बच्चे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 9:00 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमात PWD ऍक्ट 2005 याविषयी अमित अनंत शिरगावकर यांची संकेत चक्रदेव यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 11:40 जागतिक व्याघ्र दिनानिमित्त भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल हा समन्वित कार्यक्रम. निवेदन नितीन भट यांचं, लेखक आणि सादरकर्ते आशिष गावंडे. 12:00 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये 12:00 वनिता मंडळाच्या कार्यक्रमात उर्मी सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम. शीर्षक गुरु एक जगी त्राता. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 1:05 गीतबहार. 1:40 सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 एससी अक्षरे रसिके. 2:05 आरोग्यम धनसंपदा तर 2:10 परिसर या तिन्ही कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मधुवंती देव यांनी गायलेला राग सुरमल्हार. दरम्यान 2:00 कृषीवाणी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आमची आजची दुसरी सभा सुरू होईल सायंकाळी 5 वाजता. 5:02 गीतसंध्या कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीत. 5:30 युवावाणी कार्यक्रमात स्टे ट्यून या सदरात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने परंपरेची पाऊल वाट या खास कार्यक्रमात भरतनाट्यम नृत्यांगना डॉक्टर स्वाती दातार आणि त्यांची शिष्या स्वरदा भावे यांच्याशी साधलेला संवाद. युववाणी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीत. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 आपण आनंद घेऊ लोकसंगीताच्या कार्यक्रमाचा. 7:15 अर्थविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

साडेसात वाजता आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात खेकडा शेती, त्यांचं आहारातलं महत्त्व आणि त्यापासून तयार होणारे मूल्यवर्धित पदार्थ याविषयी प्राध्यापक श्रीकांत शारंगधर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत. रात्री 8:15 वाजता नाट्यसंगीत, 8:30 वाजता संसद समीक्षा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, 9:15 वाजता स्पॉटलाईट आणि 9:30 वाजता चर्चा का विषय हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 वाजता रजनीगंधा, 10:30 वाजता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात एन जी मोडक यांचं गायन राग जयंत बल्हार. याशिवाय बातमीपत्र नेहमीच्या वेळी प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, रूपरेषा आत्तापण ऐकली आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन ए आय आर लाईव्ह मोबाईल ॲपवर. सकाळचे 7 वाजलेत आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोते हो, आता प्रसारित करणार आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
1: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
2: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
1: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
3: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
4: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
5: नमस्कार श्रोते, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. दक्षिणेश्वरच्या मध्ये दोघांचा सहवास फुलत होता, दोघांचं आध्यात्मिक जीवन फुलत होतं. एका वेगळ्या भावावस्थेमध्ये दोघं सतत असायचे. रूप कसं होतं? लांबसडक काळे भुरकेस, सतेज असा सावळा वर्ण, टपोरे भाव दाखवणारे असे डोळे, चेहऱ्यावरती सतत असणारा तृप्त आणि सात्विक भाव, आनंदी स्वभाव. चंद्रमणी देवींना हे सुनेचं रूप जे होतं हे अप्रूप वाटायचं. अंगाखांद्यावरती कधीच दागिने नाही, तरी साक्षात लक्ष्मी मातेचं तेज हिच्या मुखावरती झळकतंय. हिला आपण जीवापाड जपायला हवं, कारण ही आहे म्हणून हा रामकृष्ण म्हणजे त्याचं टोपण नाव गदाई इथे थांबलेला आहे, नाहीतर हा केव्हाच उडून गेला असता. त्यालासुद्धा किती मनापासून हिच्याबद्दल प्रेम वाटतं, तिला कुणी काही बोललेलं अजिबात आवडत नाही त्याला. एके दिवशी असं झालं होतं खरं म्हणजे की त्यांचा जो शिष्य होता, सेवक होता हृदय, तो शारदेला ताकून बोलला, तर त्यालासुद्धा त्यावेळेला रामकृष्णांनी सुनावलं होतं आणि ते म्हणाले होते, हे बघ तू मला काही बोललास ना तरी चालेल, मी क्षमा पण करीन तुला, पण तू ह्यांचा कधीही अपमान करू नकोस, लक्षात ठेव. त्या जर रागावल्या ना तर तुझं रक्षण कोणीही करू शकणार नाही. म्हणजेच रामकृष्ण आपल्या पत्नीच्या ठिकाणी आदिमायेला, आदिशक्तीला बघत होत. एक दिवस असाच उगवला, नित्य कामं चालू होती, प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न होता.

0: आणि त्यावेळेला शारदामणी रामकृष्णांकडे गेला. त्यांनी काय केलं, त्यांच्याजवळ एक पितळेचा गोल नक्षीचा डबा होता, तो त्यांच्या हातात दिला. तेव्हा शारदामणींनी विचारलं, काय आहे याच्यामध्ये, उघडून तर पहा खरं, असं ठाकूर म्हणाले. त्यांनी डबा उघडला तर आत सोन्याचे असे लखलखणारे दागिने होते. तेव्हा शारदामणींनी विचारलं, हे काय? तेव्हा ते म्हणाले, हे दागिने तुमच्यासाठी केलेत, आपल्या लग्नाच्या वेळी आईनं तुम्हाला उसने आणून घातले होते ना, आणि तुमच्या नकळत झोपेत ते काढून परत केले होते. तेव्हा तुम्ही खूप रडला होता, आठवतं आहे का तुम्हाला, कळलं का? आणि तेव्हा तुमची समजूत काढताना आई काय म्हणाली होती, रडू नकोस, माझा गदाई तुला छान दागिने करेल. हे जसं आठवलं तसं तिला खूप हसायला आलं, घाला ना अंगावर, बघितलेत ना दागिने, आवडले ना तुम्हाला? हो, खूप आवडले. तेव्हा आता परत जा नौबतखान्यात, गेल्यानंतर आई आहे ना चंद्रमणी, तिला म्हणावं तुझा शब्द तुझ्या मुलांनी खरा केलेला आहे. त्या गेल्या, दागिने घालून सुनेनं सासूला नमस्कार केला. तेव्हा त्या तिच्याकडे क्षणभर पाहतच राहिल्या, त्यांचं भान विसरलं. तिचं जे रूप फुललेलं होतं ना, ते पाहून त्यांना मनात तृप्ती आली. त्याने भरभरून आशीर्वाद दिला, पुत्रवती हो बरं का बाळ, वंशवेल वाढू देत, विस्तारू देत, फुलू फळू दे. त्या आशीर्वादानं शारदामणी रोमांचित झाल्या. त्यांनाही वाटत होतं की मुलाशिवाय घराला काय शोभा आहे, हे अंतर्ज्ञानानं ठाकूरांना समजलं. त्यांनी शारदामणींचं मन वाचलं, ते हसले आणि ते म्हणाले की अहो एकच काय, मी तुम्हाला इतके पुत्र देईन की चहू दिशांनी तुमच्या कानावरती सतत हाका येतील आई आई अशा. त्यांच्याकडे लक्ष देता देता तुम्हाला वेळ मिळणार नाही, तुम्ही गडबड होईल, धांदल उडून जाईल तुमची. असेच दिवस गेले. एक दिवस 26 एप्रिल 1874 शारदामणी कुमारपुकूरला आपल्या माहेरी आलेल्या होत्या. त्या दिवशी त्यांचे वडील गेले, त्यांची प्रकृती बिघडलेली होती आणि त्या दिवशी शारदामणीच्या डोक्यावरचं पितृछत्र हरपलं.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07:25 झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरे,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको वाणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी, तिथे तिथे गोड गाणी.

0: गुरु एक जगी त्राता, आषाढ महिन्यातली पौर्णिमा, भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत मंगल दिवस, श्रद्धेचा, कृतज्ञतेचा आणि ज्ञानाचा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ, गुरु म्हणजे श्रद्धा, पण अंधश्रद्धा नव्हे बरं का। गुरु म्हणजे विचार, गुरु म्हणजे विवेक, गुरु म्हणजे प्रकाश, आणि त्या प्रकाशामुळेच माणूस स्वतःचा मार्ग स्वतः शोधू शकतो। येत्या बुधवारी 29 जुलैला अवश्य ऐका गुरु पौर्णिमेविषयी उर्मी हा कार्यक्रम पुण्यासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून वनिता मंडळ या कार्यक्रमात 12 वाजता गुरु एक जगी त्राता।
1: अंगणातल्या चिमुरड्या पाखरांना हवा असतं एक मायेचं छप्पर, जिथं पुस्तकाच्या ओझ्याविना सुखाचा मिळेल क्षण सुंदर। कोल्हापूरमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत खेळघर परिवार या संस्थेच्या संचालिका डॉक्टर सौ जुईताई कुलकर्णी आणि सौ मेधाताई कुलकर्णी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा मानेकृत जय हो ही मालिका अवश्य पहा।
2: गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।
3: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चेला सुरुवात। गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे राज्य सरकार मागे घेणार। नीट पेपर फुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल आणि अंमली पदार्थ प्रतिबंध अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। आता सविस्तर बातम्या। लोकसभेत काल सार्वजनिक परीक्षेतील गैरप्रकार रोखणाऱ्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली। या कायद्यात अनेक महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे। या विधेयकात 10 वर्षापर्यंतची कारावासाची शिक्षा, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करणं यांसारख्या कठोर शिक्षांचा समावेश आहे। या खटल्यांच्या जलद न्याय निवाडा होण्यासाठी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशानं सुनावणीसाठी विशेष जलदगती न्यायालय स्थापन करणं या कायद्यानुसार अनिवार्य होणार आहे। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक सादर केलं। हे विधेयक देशातील विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल असल्याचं ते म्हणाले।
4: 2 महीने के भीतर सारी जांच मुकम्मल की जाएगी और उसके बाद जो भी ट्रायल कोर्ट होगा फास्ट ट्रैक स्पेशल कोर्ट उसमें ये 3 महीने यानी जिस दिन वारदात रिपोर्ट हुई है उस दिन से लेकर के आखिरी निर्णय आने तक 5 महीने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा।
3: विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृढ संकल्प असल्याचं जितेंद्र सिंह यावेळी म्हणाले। सरकारच्या या प्रस्तावित सुधारणा हा केवळ देखावा असून शिक्षण क्षेत्रात खऱ्या सुधारणा घडवण्यास सरकार अपयशी ठरलं आहे असा आरोप काँग्रेसनं केला असून सरकारला शिक्षणाचं गांभीर्य नसल्याचं म्हटलं आहे। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, गौरव गोगोई, खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारवर टीका केली। दरम्यान विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेल्या 18 वर्षांखालील आणि कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थी आंदोलकांची सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले। तसंच या आंदोलनांशी संबंधित इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पुरावे जतन करण्याचे आदेशही न्यायालयानं अधिकाऱ्यांना दिले आहेत। या आंदोलनात विद्यार्थी आणि पोलीस अधिकारी जखमी झाल्याच्या आरोपांची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी होणं आवश्यक असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे। आंदोलनादरम्यान पोलिसांकडून बळाचा अतिरवापर झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं अनेक अंतरिम निर्देश जारी केले आहेत। नीट पेपर फुटीनंतरच्या आंदोलनात राज्यातील आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले आहेत। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबईसह राज्यातील विविध शहरात युवा वर्गानं आंदोलन केलं होतं। संबंधित न्यायालयाच्या परवानगीनं दाखल गुन्हे मागे घेण्यात येणार आहे।

0: नीट यूजी पेपर फुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. गुन्हेगारी कट रचणं, फसवणूक, पुरावा नष्ट करणं असे विविध आरोप या आरोपपत्रात आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातील पुणे, लातूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीत छापे टाकून आरोपींना अटक केली. या आरोपींवर सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या राखीव जागांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत सुधारणा अध्यादेशाला काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. आता या सदस्यांना 12 महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. मादक द्रव्य आणि मादक पदार्थ अधिनियमाअंतर्गत दाखल प्रकरणं चालवण्याकरता पुण्यात विशेष न्यायालय स्थापन करण्यासही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमानुसार दाखल प्रकरणं चालवण्याकरता अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळ इथं अनन्य विशेष न्यायालय स्थापन करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी ही न्यायालयं उपयुक्त ठरणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवारी इथं दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आणि प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी तसंच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड तालुक्यात जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यासही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गुरुपौर्णिमेनिमित्त आज राज्यभरातील विविध मंदिरांमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विविध दत्त मंदिरांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. अक्कलकोटचं श्री स्वामी समर्थ मंदिर, शेगावमधील संत गजानन महाराज मंदिर, शिर्डीचं साईबाबा मंदिर यांसह राज्यभरातील सर्वच मठ मंदिरांमध्ये आज पहाटेपासूनच पूजा, काकड आरती सुरू असून दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिरातील तळघर आज गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांना दर्शनासाठी खुलं केलं असून तिथेही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. समर्थ रामदास स्वामींच्या दासबोध या ग्रंथातील ज्ञान तरुण पिढीला मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध करून देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. दासबोध सखोल अभ्यासक्रम फाउंडेशनच्या वतीनं दासबोध AI साधक असिस्टंट या नावाचं क्रांतिकारी संशोधन अमेरिकास्थित तरुण तंत्रज्ञ दाम्पत्य ओंकार आणि अवनी सबनीस यांनी साकार केलं आहे. आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं त्याचं ऑनलाईन लोकार्पण होणार आहे. याचं वैशिष्ट्य सांगताना कराड इथले ज्येष्ठ तंत्रज्ञ आणि संत साहित्याचे अभ्यासक विवेक सबनीस म्हणाले,
1: दासबोध AI यात समर्थांनी सांगितलेला आणि कल्याण स्वामींनी लिहून घेतलेला अधिकृत दासबोध वापरलेला असल्यामुळे आपण कोणतेही प्रश्न विचारा, इंग्लिशमध्ये विचारा किंवा मराठीत विचारा, तो आपल्याला दासबोधामध्ये असलेल्याच ओव्या देतो, त्याचा सारांशाने अर्थ सांगतो आणि आपल्याला त्याचा एक छान अभ्यास करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. जर अवेलेबल असलेले जे टूल्स जर आम्ही वापरले, क्लाउड वापरला, चॅट GPT वापरला, तर दासबोधातल्या ओव्या मिळतीलच असं सांगता येत नाही. बऱ्याच वेळेला त्या चुकीच्या असू शकतात. बऱ्याच वेळेला की टूल्स US तयार केलेली असल्यामुळे त्याच्यामध्ये दासबोध फीड केलेला नसल्यामुळे चुकीचा अर्थ, चुकीच्या ओव्या सर्व पद्धतीने येऊ शकतं आणि समर्थांचा दासबोध त्याचं ऑथेंटिसिटी कमी होऊ शकते. आणि म्हणूनच सध्याच्या काळामध्ये कुठल्याही समर्थ भक्तांनी, एस्पेशली तरुण पिढींनी जर दासबोध अभ्यास करायचा असेल तर दासबोध AI या टूलचा उपयोग करावा, यासाठीच केलेला हा दासबोध AIचा प्रयत्न आहे.
0: गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादाचा बिमोड केल्यानंतरही नक्षल्यांच्या नावानं पत्रकं टाकून भीती निर्माण करणाऱ्या 6 जणांना एटापल्ली तालुक्यातील पिपरी बुर्गी परिसरातून अटक करण्यात आली. कोठी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशिम जिल्हा सोयाबीन उत्पादनात राज्यात अग्रस्थानी आहे. वाशिम जिल्ह्यातील पावसाच्या सध्याच्या स्थितीविषयी अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: या वर्षी मान्सूनने जिल्ह्यावर अवकृपा केल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यातील नदी नाले कोरडे तर सिंचन तलावांनी अजूनही तळ गाठलेलाच आहे. जिल्ह्यात सध्या केवळ 13.09% जलसाठा शिल्लक आहे. सध्या जिल्ह्यात भाग बदलत पाऊस पडत असला तरी हा पाऊस खरीप पिकासाठी पूरक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 93.63% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यात सर्वाधिक पेरणी सोयाबीनची तर सर्वात कमी पेरणी या पिकाची झाली आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वाशिमहून सुनील कांबळे.
0: ज्येष्ठ पत्रकार संपादक लक्ष्मणार जोशी।

0: यांचं काल नागपूरमध्ये अल्पशा आजारानं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. त्यांनी नागपूर तरुण भारत दैनिकातून पत्रकारितेला सुरुवात केली. काही काळ गोव्यात पत्रकारिता केल्यानंतर ते नागपूरला परत येऊन तरुण भारतमध्ये कार्यरत राहिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी सुरू आहे. 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकासह भारत सध्या पदक तालिकेत 9व्या स्थानावर असून एकूण पदकांची संख्या 12 झाली आहे. हवामान. राज्यातील विविध भागात 31 जुलैपर्यंत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण तसंच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकांवर लोकसभेत चर्चेला सुरुवात. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे राज्य सरकार मागे घेणार. नीट पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल. आणि अंमली पदार्थ प्रतिबंध अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:20 आणि 40 सेकंद झालेत.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार. कहाँ से लिया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.

247.47 मीटर अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. श्रोते हो, आज व्यास पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा, महर्षी व्यास यांचा जन्मदिवस, शिष्यांना अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा मार्गदर्शक गुरु यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस. वाघांच्या संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी आजचा 29 जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून पाळला जातो. 1946 साली आजच्या दिवशी टाटा एअरलाइन्सचं एअर इंडिया असं नामकरण झालं. 1958 साली 29 जुलैला अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाची स्थापना झाली. 1904 साली भारतीय उद्योगपती आणि भारताचे पहिले वैमानिक, भारतीय विमान वाहतुकीचे जनक JR.D. टाटा यांचा जन्म झाला. 1953 साली प्रख्यात भजन गायक अनूप जलोटा यांचा जन्म झाला. 1959 साली हिंदी चित्रपट अभिनेता संजय दत्त यांचा जन्म झाला आजच्या दिवशी, म्हणजे 29 जुलैला. 2002 साली प्रसिद्ध गायक आणि संगीतकार सुधीर फडके यांचं निधन झालं आजच्या दिवशी 29 जुलैला. 1922 साली लेखक आणि शिवशाहीर पमो पुरंदरे यांचा जन्म झाला 29 जुलै रोजी. 1996 साली स्वातंत्र्य सेनानी अरुणा असफ अली यांचं निधन झालं 29 जुलैला.

तर 2003 साली हिंदी चित्रपटातील विनोदी अभिनेता बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ जॉनी वॉकर यांचं निधन झालं, आजच्या दिवशी म्हणजे 29 जुलैला। श्रोते हो, आजचे काही दिनविशेष आत्ताच आपण ऐकले। आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र।

आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: नमस्कार श्रोतेहो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, लोकशाहीचा सर्वात महत्वाचा पाया म्हणजेच मतदानाचा अधिकार, आणि हा अधिकार बजावण्यासाठी मतदार यादी अचूक आणि अद्ययावत असणं अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशानं भारतीय निवडणूक आयोगातर्फे SIR म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवली जाते. यामध्ये आपण SIR म्हणजे नेमकं काय, या मोहिमेचं उद्दिष्ट काय, मतदारांनी कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवं, किंवा मग कोणती कागदपत्रे यासाठी आवश्यक आहेत, आणि या प्रक्रियेत आपला सहभाग किती आणि का महत्वाचा आहे, याच विषयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे अप्पर मुख्य सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. आपले सर्वांना नमस्कार.
0: सर, सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जाते, तर मुळात SIR म्हणजे नेमकं काय?
1: आपल्या राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या दोष विरहित व अचूक करण्यासाठी नव्याने मतदार याद्या तयार करणे म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे SIR आहेत. त्या उद्दिष्टाने आपण हे पुनरीक्षण राबवत आहे.
0: मग हे SIR म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण जे आहे, हे नियमित मतदार यादी पुनरीक्षणापेक्षा वेगळं कसं आहे?
1: नियमित पुनरीक्षणामध्ये सध्या असलेले मतदार याद्या असंच आपण वापरतो. त्यांच्यामध्ये काही बदल असेल तर कुणाचं नाव नंबर बदलायचं आहे, कुणाचं मृत्यू झाले त्यांचं नाव वगळायचं, किंवा कुणाचं नवीन नाम त्यांच्यामध्ये ऍड करायचं आहे, एवढंच काम करतो. परंतु सखोल पुनरीक्षणामध्ये आता अस्तित्वात असलेले यादी बाजूला ठेवून नवीन याद्या तयार करतो. यांची आवश्यकता असं आहे की शहरीकरण वाढलेले आहेत, स्थलांतरण झालेलं आहे नागरिकाच्या, तसेच मृत्यू किंवा दुबार नाव असल्यामुळे नाव वगळणे किंवा कमी करणे अपेक्षित आहे. त्यासाठी आपण 15-20 वर्षानंतर एक वेळ सखोल पुनरीक्षण राबवतो.
0: अच्छा, म्हणजे त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी SIR मोहीम ही अतिशय महत्वाची आहे.
1: होय, बरोबर.
0: यामध्ये सुद्धा निवडणूक आयोगानं या वर्षी विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबवण्याचा निर्णय का घेतलाय?
1: आपल्या राज्यामध्ये मागील सखोल पुनरीक्षण 2002 मध्ये झालेलं आहे. त्यांच्यानंतर 24 वर्ष झालेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये शहरीकरण वाढलेलं आहे. काही कारणामुळे, नोकरीसाठी असो इतर कारणामुळे असो, स्थलांतर भरपूर झालेले आहेत. काही काळामध्ये लोकांनी एक ठिकाणी नाव नोंदवलेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी सुद्धा नोंद

0: वळलेले आहेत. हे आपल्या दोषविरहित मतदार याद्या तयार करणे यासाठीच आता आपण या मोहीम राबवत आहे.
1: सर, एसआयआर मोहीम आहे, या मोहिमेचं उद्दिष्ट आणि कशा पद्धतीनं लोकशाही प्रक्रियेला त्याचा फायदा होणार आहे?
0: आपल्याला माहिती आहे की 2024 इलेक्शनानंतर काही तक्रार आले होते, मृत्यू झालेले लोकांचे नाव यादीमध्ये आहेत आणि काही मतदारांचे नाव दोन ठिकाणी आहेत असं तक्रार आले होते. हे आपण दोषविरहित केलं तर आपल्याला निवडणुकामध्ये मतदानाच्या टक्केवारी आहेत. आपण मागच्या इलेक्शनला सुद्धा म्हटलेलं आहे की 60-70% पर्यंत मतदार मतदान करतात, त्यापेक्षा जास्त होत नाही असं आपण मतदारांना दोष देतो. परंतु अनुभव आहे आम्हाला की सखोल पुनरीक्षणाच्या नंतर अनावश्यक सर्व नाव आपण कमी केल्यानंतर मतदानाच्या टक्केवारी वाढतात. उदाहरण तमिळनाडूमध्ये आता झाले 90% मतदान झाले. म्हणजे आपण अनावश्यक दोष देतो मतदारांना मत देत नाही म्हणून, परंतु कारण आहे, कुणाचे नाव आपण वगळायला पाहिजे ते न वगळता राहिलेले मुले आहेत. हे सखोल पुनरीक्षणानंतर असं आपल्याला दिसून येणार, मतदारांना मतदान देण्यामध्ये फार उत्सुक आहेत आणि टक्केवारी सुद्धा वाढून मिळणार आहे आपल्याला.
1: म्हणजे इतकी वर्ष काही जणांना मतदानाचा अधिकार असतानाही सुद्धा या सगळ्या गोंधळामुळे ते करता येत नव्हतं मतदान, आणि यामुळे ते शक्य झालेलं आहे आणि काही ठिकाणी टक्केवारी वाढलेली आहे. एकूणच आपण जर पाहायला गेलं तर मतदार यादी असो किंवा पुनरीक्षण प्रक्रिया, ही विशेष सखोल पुनरीक्षणाची संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीनं राबवली जाते?
0: पहिल्या प्रश्नाला उत्तर देतो. आपण सांगितल्याप्रमाणे अपात्र लोकांचे नाव कमी करणे, तसेच नवीन मतदारांचे नाव घेणे, म्हणजे 24-18 वय झाले आपण त्यांचे अर्ज घेतलेले नाहीये, आपल्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी झाल्यानंतर त्यांचे आपण घेणार आहोत. आता या सखोल पुनरीक्षणामध्ये आपण 30 जून पासून हे राबवत आहेत, 19 ऑक्टोबर पर्यंत हे पुनरीक्षण चालू राहणार आहेत. त्यांचा पहिला टप्पा आता चालू आहेत, म्हणजे आमचं बूथ लेवल ऑफिसर BLO मार्फत 30 जून पासून 8 ऑगस्ट पर्यंत हे कार्यक्रम चालू राहणार आहे. म्हणजे BLO घरोघरी येणार, आपल्याला भेटणार. सखोल पुनरीक्षणाच्या 2-3 महत्वाचे विषय आहेत. पहिला विषय आहे त्या मतदार त्यांच्या पत्त्यामध्ये राहत आहेत का नाही ह्या तपासण्यासाठी BLO गृह भेट देणार आणि तपासणार आपण आहेत का नाही, आपल्या सही घेणार. समजा आपण तिथे राहत असेल परंतु त्या वेळामध्ये नसेल, आपल्या कुटुंबातील कोणी प्रौढ व्यक्ती त्यासाठी सही करू शकतात. म्हणजे पहिला विषय आहे गृह भेटीच्या वेळामध्ये ते संबंधित मतदार राहत आहेत का असा पाहून त्यांची तपासणी करणे. त्यांच्यासोबत या पुनरीक्षणाला दुसरा महत्वाचा विषय आहे की संबंधित मतदार या देशाच्या नागरिक आहेत का, त्यासाठी आपण मॅपिंग करतो. आपण ऐकलं असेल मॅपिंग झाले का म्हणजे जुळवणी झाले का. आपल्या नागरिकत्वाच्या कायद्याप्रमाणे 87 पूर्वी त्यांचा जन्म झाले असेल तर आपल्या देशामध्ये जन्म झाले एवढं पुरावा पुरेसे आहेत. आपण 2002-3-4 यादीमध्ये नाव आहेत का असं का तपासतो? त्या यादीमध्ये मतदार असेल त्यांचा जन्म 87 पूर्वी झाला असावे, म्हणजे त्यांचं वय 18 झालं आहे 2003-4 मध्ये, म्हणजे 87 पूर्वी जन्म झाले म्हणून त्यांनी नागरिक आहेत. तसेच त्यांचं नाव नसेल, त्यांचं आई वडील त्यांचं नाव यादीमध्ये असेल, आई वडिलाचा जन्म झालेला आहे 87 पूर्वी, या तपासण्यासाठी आपण जुळवणीचा काम करतो. तो BLO घरी येताना दोन्ही तपासणार, काही तपासणार राहत आहेत का नाही आणि जुळवणी होतात का नाही, आणि जुळवणी होत नसेल तर काय करायचं ते आपण मी पुढे सांगतो. परंतु आपल्याला गृहभेटीच्या नंतर 17 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी होणार आहेत. त्यांच्या नंतर कुणाचे नाव राहिलेले आहेत आपण त्यावेळेला उपस्थित नाही किंवा आता सध्या यादीमध्ये नसल्यामुळे आपल्याला गणनापत्र मिळालं नाही, या सर्वांनी 17 ऑगस्ट पासून 1 महिन्यामध्ये नवीन फॉर्म 6 भरू शकतात. त्यांच्या यादीमध्ये नाव असेल काही अडचण नाही, नाव नसेल त्यांनी फॉर्म 6 भरून करू शकतात. हे पूर्ण प्रक्रिया आम्ही तपासणी करून 19 ऑक्टोबर मध्ये अंतिम मतदार यादी आम्ही प्रसिद्ध करणार आहेत. हे पूर्ण प्रक्रिया आहे.
1: म्हणजे 17 ऑगस्ट पासून जे आहेत, समजा त्यांची काही नावं कुठे वगळली गेली, पुन्हा ती त्यामध्ये चढवली गेली नाहीत, अशा लोकांना पण पुढे
0: संधी मिळणार
1: आहे. हा सर अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, कारण बऱ्याच नागरिकांमध्ये गैरसमज आहे की यामध्ये समजा आमचं नाव नसेल तर म्हणजे आम्हाला तो मतदानाचा अधिकार बजावता येणार नाही, तर त्यांच्यासाठी हे खास महत्वाचं उत्तर आहे.

0: महत्त्वाचं आहे, आपण 17 ऑगस्टच्यानंतर फॉर्म ऑनलाईन सुद्धा भरू शकतात, ऑफलाईन भरू शकतात. आपल्याला एकच विनंती आहे की आता यापुढे फॉर्म 6 भरताना भारत निवडणूक आयोगाने सूचित केल्याप्रमाणे आपण आपल्याच्या किंवा आपल्या आई वडील आजोबा आजीच्या पूर्वीच्या सखोल पुनरीक्षणाच्या यादीमध्ये जुळवणी करावा लागेल किंवा डॉक्युमेंट प्रूफ आपल्याला भारत निवडणूक आयोगाने सूचित केलेलं आहे त्यांच्यामध्ये एक आपल्याकडे ठेवा लागेल. ते काय काय डॉक्युमेंट आहे मी पुढे सांगतो.
1: एसआयआर मोहिमेचं वेळापत्रक आपण पाहायला गेलं तर ते पण थोडंसं लोकांना सांगितलं पाहिजे, कारण त्यामध्ये पण डेट्स कशा असणार आहेत त्याबद्दल काय सांगाल.
0: 30 जून पासून आपण कार्यक्रम सुरू केलेले आहेत गृहभेटी, परंतु आपल्याला माहिती आहे राज्याच्या काही भागामध्ये पाऊस जास्त पडले होते, त्यांच्यामुळे पूर आले होते, त्यांच्यामुळे एक 10 दिवसाच्या मुदत गृहभेटीसाठी वाढवून दिलेला आहे. म्हणजे 8 ऑगस्टपर्यंत गृहभेट होणार आहेत. आपल्या राज्याच्या अंदाजित 24-25 जिल्ह्यामध्ये गृहभेटचं काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. फक्त आपल्याला मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन म्हणतो.

0: आहे राज्याच्या काही भागामध्ये पाऊस जास्त पडले होते त्यांच्यामुळे पूर आले होते त्यांच्यामुळे एक 10 दिवसाच्या मुदत गृहभेटसाठी वाढवून दिलेलं आहे म्हणजे 8 ऑगस्टपर्यंत गृहभेट होणार आहेत. आपल्या राज्याच्या अंदाजित 24-25 जिल्ह्यामध्ये गृहभेटचा काम जवळजवळ पूर्ण झालेले आहेत. फक्त आपल्याला मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन म्हणतो म्हणजे मुंबई ठाणे पालघर रायगडचा काही भाग पुणे नागपूरमध्ये थोडा गृहभेटचा काम शिल्लक आहे बाकी ठिकाणी जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. ह्या पूर्ण झाल्यानंतर 1 आठवड्याला आम्ही प्रारूप यादी तयार करणार आणि 17 ऑगस्टला ते प्रसिद्धी करणार आहे. 17 ऑगस्ट पासून 1 महिन्याच्या आत नवीन अर्ज कुणाला करायचे आहेत यापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांचं नाव यादीमध्ये नसेल किंवा नवीन मतदार 18 वयापेक्षा जास्त आत्ता रिसेंटली झालेला आहे त्या लोकांनी अर्ज करू शकतात. 17 ऑगस्ट पासून पुढील 2 महिन्यामध्ये काही लोकांना त्यांच्या माहिती बरोबर नाही किंवा त्यांच्या जुळवणी झाल्याने डॉक्युमेंट कलेक्ट करावा लागते त्यांना नोटीस इश्यू करणे त्यांच्याकडून उत्तर घेणे आणि फायनल यादीमध्ये घेण्यासाठी प्रक्रिया 2 महिन्यासाठी चालू असणार आहे. मिडल ऑफ ऑक्टोबर पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल.
1: श्रोते हो, अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीची ओळख आहे आणि यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि आपली माहिती जी आहे ती व्यवस्थित अचूक दिली पाहिजे त्याबरोबरच आपली माहिती पडताळून सुद्धा घेतली पाहिजे. अचूक मतदार यादी म्हणजेच म्हणूया आपण की सशक्त लोकशाही आणि आपल्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे. नवीन मतदारांसाठी सुद्धा ही मोहीम अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यामुळे एसआयआर मोहिमेमध्ये कशा पद्धतीनं आपण सहभाग घेतला पाहिजे, कोणकोणत्या स्तरावर आपल्याला कशा पद्धतीनं बीएलओंची म्हणा किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील, राजकीय पक्ष असतील किंवा इतर काही घटक आहेत त्यांचा सुद्धा कशा पद्धतीनं फायदा घेऊ शकतो, या सगळ्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 7:38 आणि 25 सेकंद झालेत.

0: आकाशवाणीच्या ध्वनीलहरी करती जीवनाला समृद्ध, कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य।
1: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर,
2: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

0: 8:40 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. सकाळचे 7:40 झालेत. आता प्रसारित करणार आहोत प्लॅनेट फर्निचर यांचा प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कम्फर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार. कहाँ से लिया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689111240.
5: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
6: नमस्ते.
5: जेव्हा आपण फर्निचर घेतो तेव्हा काही दिवसांनंतर, काही महिन्यांनंतर आपल्याला त्याबाबतीत कंप्लेंट्स जाणवायला लागतात, तर याबद्दलच आज तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. वॉर्ड्रोब आणि सोफा हे सतत वापरले जाणारे फर्निचरचे प्रकार, हे याची काही गॅरंटी वॉरंटी असते का, किंवा हे इतक्या लवकर खराब का होतात?
6: ऍक्च्युली कसं असतं की वॉरंटी असते, 2-3 वर्ष वॉरंटी असते मटेरियलला. इम्पोर्टेड असेल तर वॉरंटी नसते. पण याच्यामध्ये सुरुवातीलाच कस्टमरना काळजी काय घ्यावी लागते, कारण की फर्निचर आता मॉड्युलर मध्ये आहे, सगळं फ्लॅट पॅक येतं, घरी येऊन तुमचं असेंबल होतं. तर ज्यावेळेस असेंब्लीला लोक येतात त्यावेळेस त्याच्याकडनं पूर्ण लेवलमध्ये तुम्ही फर्निचर फिटिंग करून घेतलं पाहिजे. जर लेवल नसतील तुमच्या, नॉर्मली काय होतं की आपल्याकडे कन्स्ट्रक्शन, हा कन्स्ट्रक्शन मध्ये कुठंच लेवल मिळत नाही, त्यामुळे फर्निचरला प्रॉब्लेम. हा फर्निचरचा प्रॉब्लेम नाही, हा ऍक्च्युली लेवलचा प्रॉब्लेम आहे.
5: ओके.
6: तुम्ही ती काळजी घ्या की तुमचं फर्निचर लेवलला फिट आहे. इनकेस समजा काय कंप्लेंट आली, आवाज येतोय, काय येतोय, तर तुम्ही कॉल करून बोलवू शकता कार्पेंटरला. वेळीच जर मेंटेनन्स झाला तर तुम्हाला पुढचा त्रास कमी होऊन जातो. आता हे झालं तुमचं वॉर्ड्रोब संदर्भातलं. इव्हन सोफ्यामध्ये पण काय आहे की सोफ्यामध्ये आपल्याकडे 3-सीटर 2-सीटर असा प्रकार आहे. आता त्याच्यात काय होतं की नॉर्मली 4 कोपऱ्यामध्ये 4 लेग असतात,
5: बरोबर,
6: सेंटरला लेग नसतो. तर आम्ही ती काळजी घेतो की प्रत्येक सोफ्याला मध्ये एक सेंटरला आम्ही लेग देतो, कारण की आपल्याकडे काय होतं की वापर तसा होत नाही, थोडासा रफ वापर राहतो. मग त्याला आम्ही सेंटर लेग देतो. सेंटर लेग दिल्यामुळे काय होतं की तुमचा लोड जो आहे तो इव्हनली डिस्ट्रीब्युट होऊन जातो,
5: बरोबर, स्टडीनेस येतो.
6: हा, त्याला स्टडीनेस दाखवतो आणि त्याची लाईफ तुम्हाला चांगली मिळते. अगदी 5-10 वर्ष म्हणलं तरी तुमचा सोफा व्यवस्थित चालतो. आणि त्याचा इनडायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या कुशन वरती पडतो. कुशनचा तुम्हाला खाली जर त्याला सपोर्ट असेल तर तो फर्मनेस जसा सुरुवातीला तसाच तुम्हाला 2-4 वर्ष मिळून जातो. ह्या छोट्या छोट्या जर तुम्ही काळजी घेतल्या तर तुमचं पुढचा मेंटेनन्सचा प्रकार कमी होऊन जातो.
5: याबद्दल अजूनही जाणून घेऊयात, पण त्याआधी श्रोते हो, फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि विविध ब्रँडसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला. ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. जाधव सर, जसं आपण वॉर्ड्रोब सोफ्याबद्दल बोललो तसंच बेड किंवा मॅट्रेस हे सुद्धा खूप वापरले जाणारे प्रकार, तर याच्याही बऱ्याच कंप्लेंट येतात की बेडची ट्रॉलीच सरकत नाही, बऱ्याचदा अडकून राहते, किंवा हायड्रॉलिक असेल तर काही दिवसानंतर, वर्षानंतर ते ऑपरेट होत नाही, अडकून बसतात. त्याबद्दल काय सांगाल?
6: त्याच्यात काय होतं की हायड्रॉलिकला तुमचा जर वापर असेल तर इश्यू नसतो, जर वापर नसेल तर त्याचे हायड्रॉलिक जाम होतात, डस्ट राऊंड ते ऑपरेट होत नाहीत. मग त्याला तुम्हाला एकच सोल्युशन आहे की रिप्लेसमेंट.
5: ओके.
6: आणि ते मार्केटमध्ये अवेलेबल असतात, फार काय कॉम्प्लिकेटेड गोष्ट नाही. नाहीतर लोकांच्या डोक्यात काय असतं की हायड्रॉलिक खराब झालं तर परत मिळणार का? आपल्या जशा गाड्यांच्या डिकी असते पाठीमागे, त्याला एक शॉकऑब्झर्वर असतो, हायड्रॉलिक सिलेंडर असतो, सेम तशीच कन्सेप्ट त्याला पण आहे. आणि ते तुम्हाला त्याच्यावरती स्पेसिफिकेशन असतात प्रत्येक हायड्रॉलिकवरती, त्या स्पेसिफिकेशन प्रमाणे तुम्हाला मार्केटमध्ये पण अवेलेबल होतं, ते इझिली तुम्ही ते रिप्लेस करू शकता. सेकंड म्हणजे तुमचे मॅट्रेस आले. मॅट्रेस सगळ्यात मेजर इश्यू काय मॅट्रेसचा, की लोकांना एक 10 वर्ष वॉरंटी, 15 वर्ष वॉरंटीवाला मॅट्रेस माहिती आहेत. वॉरंटी आहे ठीक आहे, पण त्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागते. मॅट्रेसमध्ये मेजर काय आहे की तुम्ही जशी आता मॅट्रेस वापरताय सेम त्याच पोझिशनला तुम्ही वर्ष मॅट्रेस नाही वापरू शकत, त्याला तुम्हाला रोटेट करावी लागते. तर त्याचा इम्पॅक्ट काय पडतो की जिथं तुम्ही रेग्युलर जास्त वापर होतोय तिथं खड्डा पडत नाही. म्हणजे तुम्ही 10 वर्षवाली मॅट्रेस जरी असले तर त्यांचा सुद्धा वॉरंटीचा क्रायटेरिया हाच आहे की तुम्ही रोटेट करून मॅट्रेस वापरली पाहिजे.
5: बर. तेव्हा श्रोते हो, नवीन फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि इंटरनॅशनल ब्रँडसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचर.

श्रोते हो, आज सकाळी 8:40 गुरु पौर्णिमेनिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकणार आहात. शीर्षक, डिजिटल गुरुजी काल आज आणि उद्या. या कार्यक्रमाचे लेखक आणि सादरकर्ते योगीराज बच्चे. हा कार्यक्रम आज सकाळी

0: फर्निचरला ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 9156770703 9156770703 9156777703. पुन्हा भेटूयात. प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्ते.
2: प्लॅनेट फर्निचर यांचा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:45 झालेत. आता आणखी एक प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करतोय ॲडव्हान्स आयुर्वेद.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
4: नमस्कार.
0: आपल्याकडे 54 वर्षाच्या एक लेडी आल्या होत्या ज्यांना पाईल्सचा त्रास होत होता म्हणून त्या आपल्याकडे आल्या होत्या, पण नंतर लक्षात आलं की तो रेक्टमचा कॅन्सर होता. तर यांची केस नेमकी काय होती?
4: आता या लेडी माझ्याकडे पहिल्यांदा आल्या. त्यांनी आल्याला मला सांगितलं मला पाईल्सचा त्रास आहे. मी म्हणलं ठीक आहे, काय होतंय? मग संडासच्या जागेला दुखतं, काय होतं, सूज येते, बरोबर ना? नाही म्हणे तसं काही नाही, रक्त पडतं फक्त. आता असतं म्हणजे इंटरनल ज्या पाईल्स असतात, बरोबर की नाही, त्याला म्हणजे बाहेरच्या बाजूला काही नसल्यामुळे तिथे काही दुखत नाही, काही नाही, ब्लिडिंग होत राहतं. मग त्याच्यानंतर बाकी हिस्ट्री घेतल्यानंतर बाबा कधीपासून आहे, तर मागच्या 1.5 वर्षापासून आहे ऑन ऑफ. मग मागच्या 1.5 वर्षापासून अनेक डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेतली, म्हणजे 8-10 डॉक्टर जवळजवळ त्यांचे झाले होते. आता हे सगळेच डॉक्टर काही म्हणजे मूर्ख नव्हते, त्यांनी तर प्रॉपर ट्रीटमेंट दिलेली होती. म्हणजे याचा अर्थ असा होता की पाईल्सची ट्रीटमेंट देऊन सुद्धा त्यांना काही रिलीफ झालेला
0: नव्हता,
4: बरोबर ना? म्हणजे याचा अर्थ काय होतो की कदाचित हे पाईल्स नसून दुसरं काहीतरी असलं पाहिजे, बरोबर? कारण कसं असतं, या गोष्टींसाठी थोडासा पेशंटशी वेळ द्यावा लागतो, त्यांना खोदून खोदून विचारावं लागतं, तर या गोष्टींचा अंदाज येत राहतो, बरोबर? आणि मग मी त्यांना विचारल्यानंतर मग लक्षात आलं की मला वाटलं हे काही पाईल्स काही वाटत नाहीये. मी म्हटलं मग आपण बघू, पाईल्स आहेत आपल्याला एकदा चेक करून बघायला पाहिजे. पण तसं काही म्हणजे बघितल्यानंतर लक्षात आलं की पाईल्सचा काही प्रॉब्लेम वाटत नाही. हा मी त्यांना सांगितलं हे काही मला पाईल्सचं वाटत नाही. तर आता काय आहे हे बघायचं तर आपल्याला स्कोपी करून बघायला पाहिजे पूर्णपणे. मग आपण त्यांना कोलोनोस्कोपी करण्याचा सल्ला दिला आणि मग कोलोनोस्कोपी केल्यानंतर मग ते लक्षात आलं की जे ब्लिडिंग होते ते आतमध्ये एक गाठ झालेली आहे, बरोबर ना? आणि त्याच्यातून जे काही ब्लिडिंग होते आणि मग ती गाठ जेव्हा आपण चेकिंगला वगैरे पाठवली त्यामध्ये लक्षात आलं की ते कॅन्सर आहे. तर त्यामुळे कसं आहे माहिती आहे ना, की जोपर्यंत प्रॉपर डायग्नोसिस होत नाही तोपर्यंत तुम्ही नुसतंच ट्रीटमेंट देत राहिला तर रिझल्ट सुद्धा येत नाही.
0: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025.
4: कसं असतं, काही लोक आयुर्वेदाचे एकदम भक्त असतात, नाही बाबा आम्हाला आयुर्वेदच घ्यायचं, बरोबर? मग त्याप्रमाणे ते परत म्हणजे डायग्नोज झाल्यानंतर माझ्याकडे आल्या की बाबा असं कॅन्सर आहे आणि असंही आपण थोडासा एक अंदाज घेतला होता त्याप्रमाणे, म्हणजे हे काही म्हणजे तिथलं ब्लिडिंग नाही, म्हणजे कुठेतरी गट मधून ब्लिडिंग होत असेल, त्या हिशोबाने आपण मेडिसिन त्यांना आधीच चालू केले होते, त्यामुळे त्यांचं ब्लिडिंग तर थांबून गेलं होतं तसं, म्हणजे त्यांचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झालेला होता. मग ते मला म्हणले की आता ब्लिडिंग तर थांबले, मग आता कशाला पुढचं काय करायचं? म्हणजे त्यांनी किमो सांगितल्या होत्या किंवा बाकी काही गोष्टी होत्या, रेडिएशन वगैरे. मी म्हणलं बघा, कॅन्सर हा फास्टली ग्रोईंग असतो, तर त्याच्यामुळे कसं आहे माहिती आहे का, की शरीराचं वातावरण आहे ते बिघडल्यामुळे म्हणजे अनैसर्गिकरित्या वाढून कॅन्सर तयार होतोय. हा, हे वातावरण बॅलन्स करून नवीन गाठ येऊ नये किंवा कॅन्सरची वाढ होऊ नये म्हणून आयुर्वेद नक्की काम करेल. पण आता जे फास्टली ग्रोईंग आहे किंवा ऑलरेडी जे झालेलं आहे त्याला तर आपल्याला जाळून टाकलंच पाहिजे, त्याच्याशिवाय काही पर्याय नाही. त्याच्याच बरोबर आयुर्वेदिक पण घेतलं पाहिजे, कारण नवीन येणारी गाठ काही जाळल्यामुळे थांबणार नाहीये. त्यामुळे कॉम्बिनेशन ऑफ द ट्रीटमेंट जर का घेतली तरच या गोष्टीतून रिलीफ होऊ शकेल. आणि मग त्यांचा माझ्यावर पूर्णपणे विश्वास होता, कारण मी डायग्नोस पण त्यांचं प्रॉपर करून दिलं होतं आणि त्याप्रमाणे मी त्यांनी दोन्ही ट्रीटमेंट घेतली. म्हणजे कसं असतं माहिती आहे ना, की एक शास्त्र वाईट दुसरं चांगलं असं काही नाहीये. तुम्ही जर का कॉम्बिनेशन म्हणजे ज्या ठिकाणी ज्या शास्त्राची गरज आहे, जिथे आयुर्वेदाची गरज आहे तिथे आयुर्वेद वापरायला पाहिजे, जिथे मॉडर्नची गरज आहे तिथे मॉडर्न वापरायला पाहिजे, असं कॉम्बिनेशन जर का केलं तर नक्कीच आपण पेशंटला त्या म्हणजे म्हणतो ना सिव्हिअर कंडिशन मधून सुद्धा बाहेर काढू शकतो आणि चांगलं आयुष्य देता येतं. बरोबर. त्यामुळे कॅन्सर सारख्या आजारांमध्ये जर का बघितलं विजय मिळवायचा असेल तर कॉम्बिनेशन ऑफ द ट्रीटमेंटला पर्याय नाही.
0: श्रोते हो, डायबिटीज, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार

0: वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
3: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
4: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
3: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
2: आता प्रसारित करणार आहोत भावधारा हा कार्यक्रम.

0: मंगेश पाडगावकर यांची ही शब्दरचना स्वरबद्ध केली होती शांक नील यांनी आणि गायली होती सुरेश वाडकर यांनी.
1: जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: श्रोते हो, आज सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत PWD Act 2005 याविषयी अमित अनंत शिरगावकर यांची संकेत चक्रदेव यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक पानखडे. तेव्हा नक्की ऐका आज सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य.

दशरथ पुजारी यांनी स्वरबद्ध केलेली रमेश अणावकर यांची रचना आपण ऐकली सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. भावधारा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:30 वाजता मॉर्निंग

न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून तर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि 8:40 गुरुपौर्णिमेनिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला 8:00 समाचार प्रभात. वळूया आकाशवाणीच्या दिल्ली केंद्राकडे.

आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर आजही लोकसभेत चर्चा होणार। नीट पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीतून घेतला वित्त वाणिज्य उद्योग क्षेत्राचा आढावा। झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची आगेकूच, 2 सुवर्ण पदकांसह 12 पदकांची कमाई। आता सविस्तर बातम्या। लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षेतील गैरप्रकार रोखणाऱ्या सुधारणा विधेयकावरील चर्चा पुन्हा सुरू होईल। या कायद्यात अनेक महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे। यामध्ये 10 वर्षांपर्यंतची कारावासाची शिक्षा, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करणं यासारख्या कठोर शिक्षांचा समावेश आहे। या खटल्यांचा जलद न्यायनिवाडा होण्यासाठी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशानं सुनावणीसाठी विशेष जलदगती न्यायालय स्थापन करणं या कायद्यानुसार अनिवार्य होणार आहे। तसंच पोलीस ठाण्यात माहिती नोंदवल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणं आणि आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटल्यांचा निकाल लावणं अशा तरतुदीही यात करण्यात आल्या आहेत। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक सादर केलं। हे विधेयक देशातील विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल असल्याचं ते म्हणाले। सरकारच्या या प्रस्तावित सुधारणा हा केवळ दिखावा असून शिक्षण क्षेत्रात खऱ्या सुधारणा घडवण्यात सरकार अपयशी ठरलं आहे असा आरोप काँग्रेसनं केला। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, गौरव गोगोई, खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारवर टीका केली। 2024 पेपरफुटी प्रतिबंधक विधेयक मंजूर झाल्यापासून एकाही आरोपीला या अंतर्गत शिक्षा झाली नसल्याचा दावा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केला, तर काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचं म्हटलं। भाजपाच्या बासुरी स्वराज, तेजस्वी सूर्या, अनुराग ठाकूर तसंच शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी यांनीही या चर्चेत भाग घेतला। दरम्यान विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेल्या 18 वर्षांखालील आणि कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थी आंदोलकांची सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले। तसंच या आंदोलनाशी संबंधित इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पुरावे जतन करण्याचे आदेशही न्यायालयानं अधिकाऱ्यांना दिले आहेत। या आंदोलनात विद्यार्थी आणि पोलीस अधिकारी जखमी झाल्याच्या आरोपांची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी होणं आवश्यक असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे। आंदोलनादरम्यान पोलिसांकडून बळाचा अतिवापर झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं अनेक अंतरिम निर्देश जारी केले आहेत। नीट पेपरफुटीनंतरच्या आंदोलनात महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं। गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, पुरावा नष्ट करणे असे विविध आरोप या आरोपपत्रात आहेत। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातील पुणे, लातूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीत छापे टाकून आरोपींना अटक केली। हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सरकारच्या सचिवांसमवेत झालेल्या दुसऱ्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं। यामध्ये वित्त आणि अर्थव्यवस्था, वाणिज्य आणि उद्योग, तंत्रज्ञान क्षेत्रांशी संबंधित मंत्रालयं आणि विभागांच्या भविष्यातील

कृती धोरणांचा आढावा घेतला. विकसित भारताच्या उद्दिष्टांच्या दिशेनं प्रगतीचा वेग वाढवण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. सर्व मंत्रालयं आणि विभागांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी या बैठकीत केलं. प्रत्येक निर्णय धोरणाच्या केंद्रस्थानी देशाचे नागरिक असले पाहिजेत असं मोदी यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यकाळाला 4 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विविध उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आला आहे. काल राष्ट्रपती भवनात एका विशेष पुस्तक प्रकाशन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रपती या प्रदर्शनाच्या अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते 5 पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. राष्ट्रपतीपद हा केवळ एक सन्मान नसून ती एक मोठी जबाबदारी असल्याचं राष्ट्रपती आपल्या भाषणात म्हणाल्या. आदिवासी समुदायानं आपला सांस्कृतिक वारसा जपत विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावं असं आवाहनही मुर्मू यांनी केलं. राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात राष्ट्रपतींना मिळालेल्या

0: राधाकृष्णन यांच्या हस्ते 5 पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. राष्ट्रपतीपद हा केवळ एक सन्मान नसून ती एक मोठी जबाबदारी असल्याचं राष्ट्रपती आपल्या भाषणात म्हणाल्या. आदिवासी समुदायानं आपला सांस्कृतिक वारसा जपत विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावं असं आवाहनही मुर्मू यांनी केलं. राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात राष्ट्रपतींना मिळालेल्या 300 भेटवस्तूंचा लिलाव सुरू करण्यात आला आहे. या लिलावात येत्या 5 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत भाग घेता येईल. आज जगभरात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करण्यात येत आहे. यंदाची संकल्पना स्थानिक आणि आदिवासी समुदायांना केंद्रस्थानी ठेवून वाघांचं भविष्य सुरक्षित करणे अशी आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात सुमारे 3682 वाघ आहेत. जगातील 70% अधिक वाघ भारतात आढळतात. तज्ज्ञांच्या मते भारतानं व्याघ्र संवर्धनात उल्लेखनीय यश मिळवलं असून भविष्यातही ही वाटचाल अधिक बळकट करण्याची गरज आहे. झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. 1 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला माओवाद्यांचा वरिष्ठ नेता आणि पोलित ब्युरोचा सदस्य मिसीर बेसरा यांना धनबाद गिरिडीह सीमेवरून अटक करण्यात आली आहे. 15 लाख रुपयांचं बक्षीस असलेला मेहनत उर्फ मोच्छू आणि माओवादी कार्यकर्ता गौरव यालाही ताब्यात घेण्यात आलं. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी स्वतंत्र बैठका घेत चर्चा केली. या दोन्ही बैठका सकारात्मक आणि फलदायी झाल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. या भेटीसाठी आणि रशियानं युक्रेन युद्धात कीवच्या केलेल्या मदतीसाठी रिपब्लिकन प्रशासनानं केलेल्या प्रयत्नांबद्दल झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांचे समाज माध्यमावरून आभार मानले. जपानमधील कुमामोटो प्रांताच्या दक्षिणेकडील भागात काल 7.1 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाला. यात 5 जणांचा मृत्यू झाला असून किमान 50 जण जखमी झाले आहेत. सुमारे 3 लाख नागरिकांना निवारा केंद्रांमध्ये स्थलांतर करण्याचा सल्ला देण्यात आल्याचं जपानच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं सांगितलं. जपानमधील वाहतूक सेवांवरही परिणाम झाला असून विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेनं 11 ते 27 सप्टेंबर या कालावधीत 246 गणपती विशेष रेल्वेगाड्यांचं नियोजन केलं आहे. या अंतर्गत मुंबई आणि पुण्याला सावंतवाडी रोड, रत्नागिरी आणि मडगावशी जोडणाऱ्या 184 आरक्षित गाड्या तसंच दिवा आणि खेड दरम्यानच्या 62 अनारक्षित गाड्यांचा समावेश आहे. 1 ऑगस्टपासून या गाड्यांचं आरक्षण करता येईल. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची भारत्तोलक हरजिंदर सिंग, हरजिंदर कौर आणि लांब पल्ल्यांच्या शर्यतीतील धावपटू गुलवीर सिंग यांनी उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदकं जिंकली तर 3 भारतीय बॉक्सरनी उपांत्य फेरीत धडक मारत देशासाठी आणखी पदकांची निश्चिती केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत रौप्य पदक पटकावून इतिहास घडवला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे. आतापर्यंत 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांसह भारत पदक तालिकेत 9व्या स्थानावर असून भारताची एकंदर पदक संख्या 12 झाली आहे. हवामान विभागानं छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि विदर्भात उद्यापर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. उत्तर आणि ईशान्येकडील राज्यांसाठी पुढील 2 दिवसांकरता नारिंगी बावटा जारी केला असून जम्मू काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कर्नाटक, केरळ, कोकण, गोवा, तेलंगणा, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि राजस्थानमध्येही पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर आजही लोकसभेत चर्चा होणार. नीट पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीतून घेतला वित्त, वाणिज्य, उद्योग क्षेत्राचा आढावा. झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची आगेकूच, 2 सुवर्णपदकांसह 12 पदकांची कमाई. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. 8:40 झाली आहेत. आमचा या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: आकाशवाणी बीड प्रसारित करत आहोत गुरु पौर्णिमेनिमित्त समन्वित रूपक डिजिटल गुरुजी काल आज आणि उद्या. लेखन राहुल राजाराम पाटील. निवेदन गोपाल ठाकूर. निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर. सादर करते योगीराज बच्चे.
1: नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

अनादिकाळापासून भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचं स्थान ईश्वराच्या तोडीस तोड मानलं गेलं आहे. ऋषीमुनींच्या आश्रमातील गुरुकुल पद्धतीपासून ते आजच्या एका क्लिकवर चालणाऱ्या डिजिटल क्लासरूमपर्यंत. काळ बदलला, शिक्षणाची साधनं बदलली, गुरुचं रूप बदललं, पण गुरुचं महत्त्व आणि त्याचं श्रेष्ठत्व आजही अबाधित आहे. आजच्या या बदलत्या शैक्षणिक पर्यावरणावर भाष्य करणारं आमचं आजचं विशेष रूपक डिजिटल गुरुजी, काल आज आणि उद्या.

0: अरे अमित, अरे काय रे बाबा, तो मोबाईल डोळ्यासमोर धरून बसलाय सकाळपासून? हा अरे डोळे फुटतील की रे तुझे? आज एवढी मोठी गुरुपौर्णिमा, जरा देवासमोर हात जोड, तुझ्या शाळेच्या कॉलेजच्या गुरुजींची आठवण काढ, त्यांचे आशीर्वाद घे.
1: अगं आजी, तू पण काहीतरी बोलू लागलीस बघ. मी माझ्या डिजिटल गुरुजींच्याच पाया पडायला लावलोय सकाळपासून. हे बघ, माझ्या प्राध्यापिका मॅडम ऑनलाईन लई कडक वेबिनार घ्यायला लागल्यात. आता घरात बसूनच मुंबईच्या मॅडमच्या पाया पडतोय मी. मी तर ना थेट चॅट बॉक्स मधून थँक यू मॅडम असा मेसेज पाठवलाय.
2: हो ना आजी, आणि माझे सायन्सचे सर तर आज आम्हाला व्हर्च्युअल रियालिटीच्या चष्म्यातून थेट मंगळ ग्रहाची सफर घडून आणणार आहेत. घरात बसूनच अंतराळाचा अभ्यास, किती मजा येते ऑनलाईन शाळेत.
0: वा रे वा, तुमची ही ऑनलाईन शाळा. आमच्या काळात गुरुजी समोर दिसले की आदरानं मान खाली व्हायची, पाठीवर शाबासकीची एक थाप मिळाली की ब्रह्मानंद व्हायचा. तुमच्या या काचेच्या स्क्रीनवर कुठं ती माया आणि कुठं तो आदर.
3: आजीची शंका अगदी रास्त आहे, पण शेवटी हो, काळाच्या ओघात ऑनलाईन शिक्षण पद्धती किंवा हा डिजिटल गुरुजी आजच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठं वरदान ठरलं आहे, हेही तितकंच सत्य आहे. चला ऐकूयात काय आहेत या ऑनलाईन शिक्षणाचे फायदे. भौगोलिक सीमांचं बंधन नाही. ग्रामीण भागातील मुलं मुली घर बसल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांचे कोर्सेस शिकू शकतात. वेळेची लवचिकता आहे, विद्यार्थी आपल्या वेळेनुसार आणि स्वतःच्या गतीनं अभ्यास करू शकतात. अथांग ज्ञानभांडार, पुस्तकांचं ओझं नाही तर एका क्लिकवर लाखो ई पुस्तकं आणि व्हिडिओ उपलब्ध आहेत. आर्थिक बाबतीतही तसंच आहे, आर्थिक बचत होते, प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च वाचतो, अनेक कोर्सेस कमी खर्चामध्ये उपलब्ध होतात.
1: आजी, लय भारी विषय आहे हा. पूर्वी वर्गात मॅडमनी एखादं अवघड गणिताचं सूत्र शिकवलं की ते एका फटक्यात डोक्यात शिरत नव्हतं. मॅडमला पुन्हा विचारायला जायची छाती धडधडायची. पण हा डिजिटल गुरुजी आहे ना, अजिबात रागवत नाही बघ. मी व्हिडिओ पुन्हा पुन्हा रिवाइंड करून बघू शकतोय.

0: जोपर्यंत डोक्यात फिट बसत नाही तोपर्यंत किट्टाच काढायचा नाही बघ. ए आजी, हे रेणू, जरा गप्प बसा की. माझ्या प्राध्यापिका मॅडम नेमक्या याच विषयावर बोलायला लागल्यात बघ, कान देऊन ऐका जरा.
1: आज डिजिटल गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मला एका गोष्टीचा विशेष आनंद होतोय. माझ्या या ऑनलाईन क्लासमध्ये आज गडचिरोलीच्या दुर्गम भागातील एक मुलगीही जोडली गेली आहे आणि सोबतच वयाची 50 ओलांडलेले एक गृहस्थही तितक्याच उत्सुकतेनं शिकत आहेत. डिजिटल गुरुजींची हीच तर खरी ताकद आहे. इथं वय, जात, धर्म, श्रीमंत गरीब किंवा सामाजिक स्तर या कोणत्याच गोष्टीला थारा नाही. पडद्याच्या पलीकडे बसलेला प्रत्येक जण हा माझ्यासाठी फक्त आणि फक्त एक विद्यार्थी आहे. शिक्षणाचं हे खऱ्या अर्थानं झालेलं लोकशाहीकरण आहे.
2: अरे वा, तुमच्या मॅडम तर फारच मोलाची गोष्ट सांगतायत रे.
0: अग आजी, ऑनलाईन शिक्षणामुळं आता स्क्रीनच्या पलीकडे असणारा प्रत्येक माणूस फक्त शिकणारा असतोय. तिथं जात पात काही दिसत नाही. वय वर्ष 5 पोरगा पण कोडिंग शिकतोय आणि 60 आजोबा पण घर बसल्या तत्वज्ञान वाचायला लागल्यात.
2: म्हणजे आमच्या काळी गरिबीमुळं किंवा परिस्थितीमुळं ज्यांना शिकता आलं नाही त्या स्त्रिया, त्या बहिणी आज वयाच्या कोणत्याही टप्प्यावर घरात बसून या डिजिटल गुरुजींमुळं सन्मानानं शिकू शकतात. तर
3: अगदी बरोबर. डिजिटल शिक्षणानं शतकानुशतकं चालत आलेल्या सामाजिक आणि भौगोलिक भिंती एका झटक्यात पाडून टाकल्या आहेत. ज्ञान अबालवृद्धांसाठी, सर्व जातीधर्मासाठी समान आणि मुक्त झालं आहे. शतोह हा डिजिटल गुरुजी आणि नवीन शैक्षणिक धोरणांचा लढा केवळ तंत्रज्ञान वापरण्यापुरता मर्यादित नाही. हा लढा आहे जुन्या कालबाह्य झालेल्या चौकटींना मोडीत काढण्याचा. हे धोरण जुन्या केवळ पाठांतरावर आधारित आणि एकाच साच्यात मुलांना कोंबणाऱ्या शिक्षण पद्धतीला पूर्णपणे नाकारतं आणि त्याचवेळी मुक्त, लवचिक अशा ऑनलाईन पद्धतीचा मनापासून स्वीकार करतं.
0: होय आजी, माझ्या मॅडम आज याच विषयावर फुल राडा करायला लागल्यात बघ, ऐक जरा.
1: होय अमित, आज आपण एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. आम्ही त्या जुन्या शिक्षण पद्धतीला पूर्णपणे नाकारतो, जिथं मुलांच्या बुद्धीची परीक्षा केवळ 3 लेखी परीक्षेत घेतली जायची, जिथं कला शिकणाऱ्या मुलाला विज्ञानाचा अभ्यास करता येत नव्हता आणि जिथं वर्गाच्या 4 बाहेर ज्ञान मिळवणं अशक्य मानलं जायचं. ती घोकंपट्टीची आणि केवळ गुणांच्या मागे धावणारी पद्धत आता इतिहास जमा झाली पाहिजे.
2: मग मॅडम, आता आपण नेमका कोणता बदल स्वीकारणार आहोत?
1: शांताबाई, आपण आता ऑनलाईन आणि डिजिटल पद्धतीचा खुल्या मनाने स्वीकार करत आहोत. ही नवी पद्धती विद्यार्थ्याला विचार करायला शिकवते, फक्त पाठांतर करायला नाही. इथं आपण अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्सचा अर्थात ABC स्वीकार केला आहे, ज्यामुळे एखादा विद्यार्थी ऑनलाईन कोर्स करून आपले गुण थेट मुख्य पदवीत जोडू शकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे परीक्षा आता दडपण राहिलेली नाही. आम्ही वर्षाखेरीस होणाऱ्या त्या एका मोठ्या परीक्षेच्या भीतीला नाकारून ऑनलाईन माध्यमातून सतत आणि सर्वसमावेशक मूल्यमापनाचा स्वीकार केला आहे. विद्यार्थी संगणकावर काय प्रयोग करतो, त्याचं सादरीकरण कसं आहे, त्यावर त्याची प्रगती तपासली जाते.
0: अगं आजी, सरळ भाषेत सांगायचं तर ती जुनी पद्धत मनायची तेवढं घोकून पाठांतर कर आणि एकाच जागी बसून राहा. पण ही नवीन स्वीकारलेली ऑनलाईन पद्धत काय म्हणते माहिती आहे का? तू दुनियेच्या पाठीवर कुठं बी राहा, तुझ्या आवडीचं शिक, तुझ्या गतीनं शिक, तुला कोण अडवणार नाही.
2: बापरे बापा, हे मात्र लईच भारी झालं बघ. आमच्या काळात एखादा मुलगा हुशार असायचा, पण परीक्षेच्या दिवशी आजारी पडला की त्याचं वर्ष वाया जायचं. आता सततच्या मूल्यमापनामुळं मुलांवरचं हे दडपण नक्कीच कमी होईल.
3: अगदी खरं आहे प्राध्यापिका मॅडम. साचे पद्धतीला नकार आणि

आधुनिकतेला होकार हाच या डिजिटल युगाचा मूळ मंत्र आहे. केवळ पदव्यांचा कागद देण्यापेक्षा विद्यार्थ्याला स्वावलंबी बनवणारी ही ऑनलाईन पद्धती खऱ्या अर्थानं स्वीकारणारी ठरत आहे.

0: पण श्रोते हो, तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी मानवी मर्यादा संपत नाहीत. या डिजिटल गुरुजींच्या चकचकीत पडद्यामागे काही गंभीर तोटे आणि आव्हानंही दडलेली आहेत, ज्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही.
1: पण आम्ही दादा सतत त्या संगणकाकडे आणि मोबाईल कडे बघून माझे डोळे खूप दुखतात रे. मान पण अखरते आणि वर्गातल्या मैत्रिणींसोबत मधल्या सुट्टीत डब्बा खाताना मैदानात खो खो खेळताना जी मजा यायची ती या लॅपटॉप समोर एकटं बसून अजिबात येत नाही. मला माझी शाळाच बरी वाटते.
0: श्रोतेहो, ऑनलाईन शिक्षणाचे प्रमुख तोटे पण आहेत बरं का. शारीरिक आणि मानसिक दुष्परिणामामध्ये लहान मुलांमध्ये दृष्टीदोष, लट्टपणा आणि एकटेपणामुळं येणारं मानसिक नैराश्य, त्याचबरोबर सामाजिक कौशल्याच्या अभावामध्ये संवाद, सहकार्य, मैत्री आणि मिळून मिसळून राहण्याची वृत्ती ऑनलाईनमध्ये शिकता येत नाही. शिक्षणाचा मानवी स्पर्श नाही, गुरूंच्या डोळ्यातील कौतुक किंवा त्यांनी पाठीवर मारलेली धाकयुक्त थाप या डिजिटल पडद्याआड हरवून जाते आणि डिजिटल दरीसुद्धा निर्माण होते. ग्रामीण किंवा दुर्गम भागामध्ये आजही वीज आणि इंटरनेटचा लपंडाव सुरू असतो, ज्यामुळं गरीब मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून मागे पडण्याचा धोका असतो.
2: अरे अमित, गुरुजींच्या एका कटाक्षात जी शिस्त असायची ती तुमच्या या म्यूट आणि अनम्यूटच्या बटणामध्ये कुठे आहे रे? मुलं कॅमेरा बंद करून मागे काय इरसालपणा करतात हे त्या डिजिटल गुरुजींना कसं समजणार बरं?
0: बदल हा सृष्टीचा नियम आहे. आजच्या युगामध्ये आपण डिजिटल शिक्षणाला, तंत्रज्ञानाला पूर्णपणे नाकारू शकत नाहीत आणि दुसरीकडं ऑफलाईन शाळेच्या मानवी आणि सामाजिक स्पर्शालाही सोडू शकत नाहीत. म्हणूनच आजच्या काळाची खरी गरज आहे ब्लेंडेड लर्निंग, म्हणजेच ऑनलाईन आणि ऑफलाईनचा सुवर्ण मध्य.
3: अगं आजी, तू सांगतेस ते बी 100% टकाटक आहे बघ. तंत्रज्ञान काय आहे, माहिती मिळवायचं साधन आहे, पण खरं जीवन जगण्याचं शहाणपण आणि शिस्त तर प्रत्यक्ष गुरुजींच्या पायाबशी बसून ऑफलाईन शाळेतच मिळणार बघ.
1: हो, मी आता माझा गृहपाठ कठीण संकल्पना ऑनलाईन समजून घेईल, पण माझ्या मित्रांसोबत शाळेत जाऊन खेळायला आणि शिक्षकांचे प्रत्यक्ष आशीर्वाद घ्यायला कधीच चुकणार नाही.
0: होय श्रोते हो, डिजिटल गुरुजी हे पारंपरिक गुरुजीची जागा कधीच घेऊ शकत नाही. ते केवळ त्यांचे हात बळकट करू शकतात. आजच्या या पवित्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या पारंपरिक शिक्षकांचे, गुरूंचे ऋण मानूया आणि त्याचसोबत ज्ञानाची दारं अथांग खुली करणाऱ्या या डिजिटल गुरुजीचेही आभार मानूया. तंत्रज्ञानाची कास धरूया, पण मानवी मूल्यांची साथ कधीही न सोडता. आकाशवाणीच्या वतीनं सर्व श्रोत्यांना गुरुपौर्णिमेच्या पुन्हा एकदा कोटी कोटी शुभेच्छा. धन्यवाद.

0: आत्ताच आपण गुरु पौर्णिमेनिमित्त समन्वित रूपक ऐकलत, डिजिटल गुरुजी काल आज आणि उद्या। सहभाग आजी अपर्णा खोपटीकर, अमित योगीराज बच्चे, रेणू ठाकूर, प्राध्यापिका सुप्रभा जोशी, लेखन राहुल राजाराम पाटील, निवेदन गोपाल ठाकूर, निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर आणि सादरकर्ते होते योगीराज बच्चे। ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती।
1: गुरु पौर्णिमेनिमित्त समन्वित रूपक डिजिटल गुरुजी डिजिटल शाळा आत्ताच आपण ऐकलत। सादर करते होते योगीराज बच्चे। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला। आम्ही तो सहक्षेपित केला। हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.65 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर।

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 9 वाजलेत. आता प्रसारित करणार आहोत लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

मुझसे दोस्ती करोगे या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते राहुल शर्मा आणि गायक कलाकार लता मंगेशकर, सोनू निगम आणि सहकारी.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 94035 73485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.
2: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
3: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.

चित्रा आणि शान यांच्या मुख्य स्वरातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार होते देव कोहली, संगीतकार अनु मलिक आणि चित्रपट मैं प्रेम की दीवानी हूँ. श्रोते हो, रत्नागिरी पाटबंधारे मंडळ पूरनियंत्रण कक्ष रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त रत्नागिरी जिल्ह्यातील नदी पातळी अहवालानुसार खेडची जगबुडी नदी भरणे पुलाजवळ इशारा पातळीच्या वरून वाहत आहे. या नदीची इशारा पातळी आहे 5 मीटर, धोका पातळी 7 मीटर आणि सध्याची पातळी आहे 5.20 मीटर इतकी. हा अहवाल आज सकाळी 8 वाजता नोंदवण्यात आला. रत्नागिरी पाटबंधारे मंडळ पूरनियंत्रण कक्ष रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त अहवाल आत्ताच आपण ऐकलात.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: सुपर निर्मा से सारे दाग चले जाए।

0: सचिन
1: मम्मी
0: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
2: चलने वाली
3: सुपर फास्ट एक्सप्रेस मोबाइल चार्ज करायचा होता,
1: तुझं डोकं चार्ज कर।
3: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक।
1: पाहिलंस
3: बाबा, थांबा मी पे करतो। नो सिग्नल, आता काय करशील? फ्री वायफाय आहे ना
1: बुद्धू, सुधर जरा।
3: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय। आरबीआय सांगते
4: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट।

कविता कृष्णमूर्ती यांच्या मुख्य स्वरातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार होते जावेद अख्तर, संगीतकार राहुल देव बर्मन आणि चित्रपट 1942 अ लव्ह स्टोरी.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
3: श्रोते हो, आज सकाळी 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत PWD Act 2005 याविषयी अमित अनंत शिरगावकर यांची संकेत चक्रदेव यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा नक्की ऐका आज सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक बानखडे.

उदित नारायण आणि श्रेया घोषाल यांच्या मुख्य स्वरातलं गर्व या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते साजिद वाजिद आणि गीतकार शब्बीर अहमद. या रचनेसोबतच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: 1143 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 9:30 झाले. यानंतर थोड्याच वेळात प्रसारित करणार आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य.
1: थंडगार लस्सी चवदार दूध वारणाचे

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: माँ से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
2: सचिन,
1: मम्मी,
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: एक चांगलं आहे, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
4: कारण आम्हाला ठाऊक आहे
3: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
4: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
3: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
4: वारणा पनीर.
3: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
5: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये प्रसारित करणार आहोत PWD ऍक्ट 2005 याविषयी अमित अनंत शिरगावकर यांची संकेत चक्रदेव यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक पानखडे.

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ मित्र संकेत चक्रदेव आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005, अर्थात कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम 2005 या कायद्याविषयी माहिती. आणि ही माहिती आपल्याला देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत ॲडव्होकेट अमित शिरगावकर. वकील साहेब नमस्कार. आकाशवाणीतर्फे आणि श्रोत्यांतर्फे तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद सर.
0: वकील साहेब, मला सांगा, हा कायदा करण्याची गरज का निर्माण झाली?
1: सर, आपण जर पाहिलं तर समाजाच्या प्रगतीचे मोजमाप हे त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवरून करता येतं. याच विचाराला अनुसरून आपल्या देशामध्ये महिलांचा सन्मान, सुरक्षितता आणि समानतेसाठी अनेक कायदे केले. त्यापैकी हा एक अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे. घर म्हणजे प्रेम, विश्वास आणि सुरक्षिततेचे ठिकाण. परंतु दुर्दैवाने काही महिलांसाठी घरच अत्याचाराचं केंद्र बनतं. मारहाण, मानसिक छळ, शिवीगाळ, आर्थिक नियंत्रण, घराबाहेर काढणं किंवा सतत अपमान करणं ही सर्व कौटुंबिक हिंसेची रूपं आहेत. पूर्वी अशा महिलांकडे तक्रार करण्यासाठी मर्यादित कायदेशीर पर्याय होते. आपण पाहिलं की पूर्वी असं एक तक्रारी झालेली आहेत की एखाद्या महिलेला तिच्या नवऱ्याने, सासू सासऱ्याने मारलं, मग ती महिला काय करायची? तर पूर्वीचा जो भारतीय दंडसंहिता आहे IPC, त्यानुसार ती तक्रार दाखल करायची. मग त्याच्यामध्ये साक्षी पुरावे व्हायचे. साक्षी पुरावे झाल्यानंतर त्याच्यामधून मग कोर्टासमोर जे पुरावे येतील त्यानुसार त्या केसमध्ये तो जर दोषी आढळला तर त्याला शिक्षा व्हायची.
0: बरोबर.
1: पण ह्या कायद्यामध्ये महिलांना त्वरित संरक्षण कसा देता येईल याचा विचार केलेला आहे. आणि हा कायदा करण्याची गरज का पडली? तर मगाशी सांगितल्याप्रमाणेच की पूर्वी भारतीय दंडसंहिता होती, आता तो नवीन कायदा आला आहे की BNS. तर त्याच्यामध्ये अशा तरतुदी आहेत, पण प्रत्येक जो गुन्हा असेल त्याच्यामध्ये त्यानुसार, त्या कायद्यानुसार गुन्हा नोंदवता येत नव्हता. आणि मग महिलांना फक्त गुन्हा नोंदवायचा आहे आणि त्या पतीला शिक्षा द्यायची असं स्वरूप नाही आहे, तर त्यांना सुरक्षित निवासाचं स्थान हवं आहे, त्यांना त्वरित संरक्षण हवं आहे, त्यांना आर्थिक मदत हवी आहे आणि त्यांना त्यांच्या मुलांचा ताबा देखील हवा आहे आणि मानसिक छळापासून संरक्षण हवं आहे. आणि ह्या सर्व गोष्टी एका कायद्यात ज्या आहेत तो म्हणजे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005. महिलांना त्यांच्या राहत्या घरातून बेकायदेशीरपणे बाहेर काढलं जाऊ नये, आर्थिकदृष्ट्या असुरक्षित महिलांना मदत मिळावी

कौटुंबिक हिंसा रोखण्यासाठी प्रभावी न्यायालयीन उपाय उपलब्ध हवेत, महिलेला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. आता कौटुंबिक हिंसा म्हणजे काय? तर कौटुंबिक हिंसा म्हणजे फक्त मारहाण करणं नव्हे तर शारीरिक अत्याचार, मानसिक किंवा भावनिक छळ, लैंगिक अत्याचार, आर्थिक छळ, शिवीगाळ, धमक्या आणि अपमान करणं. म्हणूनच हा कायदा हिंसेची व्याख्या अधिक व्यापक करतो आणि

0: पाहिलं तर महिलांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार आहे. 21 नुसार सन्मानाने जगण्याचा सर्वांना अधिकार आहे. स्त्री पुरुषांना समान संधी मिळाली पाहिजे हा देखील या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. आणि भारतीय संविधानाला जे आहेत आर्टिकल्स त्याला धरून हा कायदा बनवण्यात आला. आणि महिलांच्या बाबतीत ह्या कायद्यात प्रामुख्याने विचार करण्यात आला असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथेच देवांचा वास असतो आणि ते जपण्यासाठी हा कायद्याचा मोलाचा वाटा आहे असं आपल्याला म्हणता येईल.
1: वकील साहेब, पीडित महिला म्हणजे नक्की कोण?
0: आता पीडित महिला जर पाहिलं तर ज्या महिलेवरती कौटुंबिक नातेसंबंधात राहत असताना कोणत्याही प्रकारची कौटुंबिक हिंसा झाली आहे किंवा होत आहे ती महिला म्हणजे पीडित महिला. आता आपण जर पाहिलं तर एका कुटुंबामध्ये राहत असताना एखाद्या व्यक्तीची पत्नी असू शकते, बहीण असू शकते, किंवा त्याची आई असू शकते, किंवा एखादी व्यक्तीने लग्न केल्यानंतर तो मयत झाला पण त्याची पत्नी ही त्या कुटुंबात राहते आणि इतर त्याच्या घरातले सदस्य त्याच्या पत्नीला म्हणजे विधवा पत्नीला त्रास देत आहेत तर ती देखील पीडित महिला याच्या व्याख्येमध्ये येऊ शकते.
1: या कायद्याच्या आधारे महिलांना कोणाकोणापासून संरक्षण मिळू शकतं?
0: आता ह्यामध्ये जर आपण जो सामनेवाला बघितला तर ज्या व्यक्तीविरुद्ध कौटुंबिक हिंसेची तक्रार केली जाते ती व्यक्ती सामनेवाला असते म्हणजे प्रतिवादी असते. उदाहरणार्थ पती, सासरे, सासू, दीर, ननन किंवा इतर कौटुंबिक सदस्य जे त्या महिलेला त्रास देत आहेत म्हणजे शारीरिक, आर्थिक, मानसिक अशा स्वरूपाचे त्रास कुठचीही व्यक्ती त्या कुटुंबातली देत असेल तर ती सामनेवाला म्हणून याच्यामध्ये पक्षकार केली जाऊ शकते.
1: लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये एखादी महिला राहत असेल तर तिला या कायद्याअंतर्गत दाद मागता येऊ शकते का?
0: जी कोणी महिला एखाद्या पुरुषासोबत राहत असेल किंवा त्याच्या कुटुंबासोबत राहत असेल तर ती महिला ह्या कायद्याअंतर्गत तिचा अंतर्भूत म्हणजे ती येऊ शकते. म्हणजे लिव्ह अँड रिलेशनशिपमधली जरी महिला असेल तरीसुद्धा ती या कायद्याअंतर्गत त्या पुरुषाविरुद्ध तक्रार दाखल करू शकते.
1: आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या कायद्याअंतर्गत तक्रार करायची असेल तर त्याची प्रक्रिया कशी आहे?
0: आता आपण सर्वप्रथम जर पाहिलं तर कधीही पण तक्रार आली तर पहिल्यापासूनची पद्धत काय किंवा आता पण आपण पाहिलं की महिलावरती एखादी मारहाण झाली, शिवीकाळ झाली तर ती महिला डायरेक्ट येऊन कोर्टामध्ये केस फाईल करत नाही तर ती पहिला पर्याय काय करते की पोलिसांकडे जाते. पोलिसांकडे जाते किंवा महिलांसाठी काही संघटना आहेत, NGOs आहेत, त्यांच्याकडे जाऊन ती तक्रार करत असते. मग पोलिसांकडे गेल्यावरती महिला दक्षता समिती आहेत त्यांच्यामार्फत ती तक्रार कधीकधी ऐकून घेऊन जो सामनेवाला त्याला बोलवून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला जातो कारण संसार टिकावा दोघांचाही. जर म्हणजे महिला पती आणि पत्नीमध्ये जर भांडण असेल तर अशा स्वरूपाचे तंटे जे आहेत ते प्राथमिकदृष्ट्या मिटवता येतील का हे म्हणजे पोलिसांमार्फत पण पाहिलं जातं, त्या संघटनांमार्फत पण पाहिलं जातं. पण जर अशी एखादी तक्रार जर मिटत नसेल किंवा त्या महिलेवरती खरंच अत्याचार होत असेल तर संरक्षण अधिकाऱ्यांची नेमणूक म्हणजे प्रोटेक्शन ऑफिसरची नेमणूक सरकारने केलेली असते आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर ते तुमची तक्रार ऐकून घेतात त्या महिलेची आणि तशा प्रकारचं तिचं लिखित तिच्यावरची जी तक्रार आहे ती लिखित घेतात आणि त्यांच्यामार्फत ती तक्रार संरक्षण अधिकाऱ्यांमार्फत न्यायालयात दाखल होत असते. आता दुसरा एक पर्याय असा आहे की संरक्षण अधिकाऱ्यांमार्फत जरी तक्रार दाखल होत असली तरीसुद्धा ही कौटुंबिक हिंसाचाराची जी तक्रार आहे ती जर एखादी महिला डायरेक्ट एखाद्या वकिलांकडे गेली आणि तिने जरी त्या वकिलांना आपल्याला कुठच्या स्वरूपाचा त्रास होतो आहे म्हणजे त्याचा घटनाक्रम काय आहे, कशा पद्धतीने त्रास सुरुवात झाली आणि आतापर्यंत त्याचा त्रास कसा कसा वाढत गेला आहे किंवा कशा पद्धतीने त्रासाचं स्वरूप आहे हे सांगितलं तर एखादे वकील देखील अशा प्रकारची तक्रार न्यायालयात दाखल करू शकतात. आता अजूनही आपण पाहिलं की काही काही महिलांना असं वाटतं की

0: वकील जे असतात त्यांना तर फीस द्यावी लागते, आणि म्हणून मग त्या कधीकधी तिकडे जाण्याचा मार्ग अवलंबत नाहीत. तर विधी सेवा प्राधिकरणामार्फत आपल्याला माहिती असेल की ज्या महिला आहेत त्यांना मोफत वकील मिळू शकतो, आणि त्या जर विधी सेवा प्राधिकरणाकडे गेल्या तर त्यांना अशा प्रकारची तक्रार दाखल करण्यासाठी मोफत वकील मिळू शकतात. कधीकधी काय होत असतं की एखादी महिला असेल, तिच्यावर अत्याचार झाला असेल, पण तिला तो तिच्या शब्दांमध्ये सांगता येत नाही किंवा तिला एक्सप्रेस ती होत नाही. म्हणजे अशांदा म्हणजे बऱ्याचदा असे अनुभव आहेत की एखाद्या महिलेवरती अत्याचार झालेला असतो, पण तिला तो घटनाक्रम सांगता येत नाही किंवा तिला काही ज्या कायद्यातल्या गोष्टी असतात त्या त्यांना माहीत नसतात. हे मुद्देसूद येणं आवश्यक असतं, आणि म्हणून त्याने जे आपले संरक्षण अधिकारी आहेत त्यांची मदत घ्यावी, पोलिसांची मदत घ्यावी, किंवा जे वकील वर्ग आहे त्यांची मदत घेऊन अशा प्रकारची तक्रार न्यायालयात त्यांनी दाखल करावी.
1: म्हणजे थोडक्यात काय, तर विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत वकील महिलांना या कायद्या अंतर्गत जर तक्रार दाखल करायची असेल तर मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे.
0: हो,
1: अत्याचाराची वर्गवारी या कायद्याअंतर्गत केलेली आहे, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक. तर शारीरिक अत्याचार म्हणजे नेमकं काय?
0: शारीरिक अत्याचारामध्ये एखादी व्यक्ती जर आपल्या पत्नीला रोज मारहाण करत असेल, ढकलाबुकल करत असेल, किंवा कधीकधी असं असतं की एखादी व्यक्ती रोज दारू पिऊन येते आणि मग घरात त्याच्यावर क्लेश निर्माण होतो, मग त्या महिलेला नाहक तिला भिंतीवरती आपटणे, तिचे केस ओढणे, तिला जखमी करणं, किंवा तिला आपण काही काही अशी उदाहरणं बघितली आहेत की महिलांना जाळण्यासारखे देखील अत्यंत क्रूर प्रकार झालेले आहेत, किंवा ती त्या महिलांवरती शस्त्राने हल्ला केलेला आहे, किंवा एखादी महिला आहे तिला आजारी आहे ती आणि तिला बरं होण्यासाठी औषधांची गरज आहे, पण अशा प्रकारची औषधं देखील काही लोक त्या महिलेला देत नाहीत, मग अशा प्रकारची जी उदाहरणं आहेत ती शारीरिक अत्याचारामध्ये येतात.
1: खरं तर स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने किंवा एक पाऊल पुढे जाऊनच कार्य करू शकते, पण तरीसुद्धा आजही समाजात काही अशा प्रवृत्ती आहेत की ज्या महिलेला अजूनही उपभोग्य वस्तू मानतात. तर ह्या प्रवृत्तीला आळा घालण्याचं काम ह्या कायद्याच्या अंतर्गत खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं असं आपल्याला म्हणता येईल.
0: हो, नक्कीच.
1: वकील साहेब, यानंतर आम्हाला सांगा की मानसिक किंवा भावनिक अत्याचार म्हणजे काय?
0: ज्या वर्तनामुळे महिलेचा आत्मसन्मान दुखावला जातो किंवा तिला मानसिक त्रास होतो, याला आपण मानसिक छळ म्हणू शकतो. म्हणजे एक महिला आपल्या घरात आहे आणि तू मूर्ख आहेस, तू मूर्ख आहेस, तू मूर्ख आहेस, तुला काय येतच नाही, तुला काय येतच नाही, किंवा तुला काय जमणारच नाही, तू नुसतं खाण्यासाठीच आहेस, तुला काहीच जमू शकत नाही, तुला काहीच जमू शकत नाहीस, असं वारंवार तिच्यावरती हॅमरिंग करणं, तिला त्रास देणं, तिला टोचून बोलणं, अशा ज्या गोष्टी होतात कुटुंबामध्ये त्याला सुद्धा मानसिक त्रास मानलं जाऊ शकतं. म्हणजेच महिलाचा सतत अपमान करणं, तिला शिवीगाळ करणं, तिच्या चारित्र्यावरून संशय घेणं, तिच्या माहेरच्यांचा अपमान करणं, तिला एखादा वेळेस मूल होताना जर मुलगीच झाली, मुलगा झाला नाही, तर त्याच्यावरनं वारंवार टोमणे मारतं, किंवा मूल नाही होत आहे म्हणून तिला टोमणे मारतं, तिला इतर लोकांसोबत म्हणजे आपल्या कुटुंबातल्या काही इतर महिला असतील किंवा इतर मुली असतील तर त्यांच्यासमोर तिला वारंवार कमी लेखणं, तर हा सुद्धा मानसिक त्रासामध्ये त्रास येऊ शकतो. म्हणजे कधीकधी असं होतं की आपण जर आजूबाजूला पाहिलं तर महिला या सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरात काम करत असतात, म्हणजे सकाळी उठतात 5 वाजता, तिथपासून त्यांची कामाची सुरुवात होते, त्या कामाला जात नसतील पण संध्याकाळी त्या कुटुंबाची जबाबदारी घरात पार पडत असतात. तरीसुद्धा काही लोकांचं असं वक्तव्य असतं की तू काहीच कामाची नाहीस, म्हणजे काहीच कामाची नाहीस. आता थोडासा विषयांतर मी करून बोलतो की सुप्रीम म्हणजे आपलं जे न्यायालय आहेत, सर्वोच्च न्यायालय आहे किंवा उच्च न्यायालय आहेत, तर आपण पाहिलं असेल की एक महिला ॲक्सिडेंटमध्ये गेली आणि गृहिणीचं तिचं जे उत्पन्न आहे ते न्यायालयानं 30,000 रुपये धरलं.

0: म्हणजे तिला तिचं जे काम आहे ते तेवढे जसे पुरुष काम करतात त्या तुलनेतच तिचा सन्मान केला पाहिजे आणि अशा प्रकारचे मानसिक छळ त्यांना देण्यात येऊ नयेत. म्हणजे ती कामाला जात नाही पण ती घरातली जबाबदारी पार पडते ह्याच्याकडे आपण पुरुष लोक किंवा आपल्या समाजातील सर्व पुरुष लोक हे दुर्लक्ष करत असतात. पुरुषाला असंच वाटतं की आपण जाऊन कमवून आणतोय म्हणजे आपण खूप श्रेष्ठ आहोत, पण ती महिला आपला पूर्ण वेळ जो आपल्या कुटुंबासाठी देत असते, आपल्याला चांगलं जेवण घालण्यासाठी देत असते, आपल्या मुलांचं शिक्षण चांगलं व्हावं ह्यासाठी ती कुठे जॉब करत आहेत. म्हणजे अशा आपण बरीच उदाहरणं पण पाहिली असतील, ऑनलाईन पाहिली असतील, म्हणजे सोशल मीडियावरती. तर काही महिलांनी आपल्या मुलांना त्रास होतोय म्हणून त्यांनी आपले चांगले जॉब सोडून दिले. आणि अशा महिलांना जर आपण म्हटलं की तुम्ही काहीच कामाच्या नाही आहेत तर हे बोलणं बिलकुल योग्य नाही आहे. आणि अशा मानसिकतेबद्दल आपण पुरुषांनी विचार करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: निश्चित. शारीरिक आणि मानसिक किंवा भावनिक अत्याचाराबद्दल आपण माहिती घेतली. आता आर्थिक अत्याचार म्हणजे काय?
0: आर्थिक अत्याचार म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की महिलेवर आर्थिक नियंत्रण ठेवणं किंवा तिच्या हक्काचे पैसे तिला न देणं. म्हणजे आता घरामध्ये समजा आपण चार व्यक्ती आहोत तर कमीत कमी 3-4 हजार रुपयाचं रेशन हे प्रत्येक घरात लागतं. पण एखादा पुरुष ज्याला 10 हजार रुपये पगार आहे आणि तो त्या 10 हजार रुपयात बाहेर हॉटेलिंग करतो आहे, बाहेर स्वतः मजा करतो आहे आणि घरात जिन्नसाचे पैसेच देत नाही आहेत, लाईट बिलाचे पैसेच देत नाही आहे, म्हणजेच आपला घरखर्च आहे तो तिला न देणं हे देखील आर्थिक अत्याचारात येतं. किंवा एखादी महिला आपल्याप्रमाणेच म्हणजे पुरुषाप्रमाणेच कामाला जाते आणि ती तिचा वेगळं उत्पन्न तिचं तिला आहे. म्हणजे ती सकाळी 9 वाजता उठून आपल्या कामाला जाते, संध्याकाळी 6 वाजता येते, आपले नेहमीची कामं करते आणि तिच्या बदलीत तिला पगार मिळतो आहे. मग ती प्रायव्हेट जॉबला असेल किंवा सरकारी जॉबला असेल किंवा तिचा बिझनेस असेल, तो आपण काढून घेणं पूर्णच्या पूर्ण म्हणजे तिच्या हातात पैसेच नाही ठेवणं हा देखील आर्थिक अत्याचारामध्ये येऊ शकतं. तिचं जे स्त्रीधन आहे म्हणजे तिचे जे दागिने आहेत जे पुरुषाने लग्नाच्या वेळेस तिला केले असतील, सासरच्याने तिला केले असतील किंवा त्या माहेरच्यांकडून तिला मिळाले असतील, लग्न झाल्यानंतर नवऱ्याने तिला काही केले असतील किंवा तिने स्वतःसाठी स्वतः काही दागिने केले असतील, तर असे दागिने आपण तिच्याकडून बळकावून घेणं हा देखील आर्थिक अत्याचाराचा एक भाग आहे. किंवा अजून एक वेगळा प्रकार पाहिला तर काही काही पुरुष असे असतात की ते स्वतः कामाला जातात, महिलेची कॅपॅसिटी असते की ती कामाला जाऊ शकते, पैसे कमवू शकते, पण तिला ते कामालाच जाऊ देत नाहीत, तिला ते कमवूनच देत नाहीत पैसे. म्हणजे तिची जी कॅपॅसिटी आहे अर्न करण्याची ते थांबवतात. हा देखील आर्थिक अत्याचाराचा एक भाग येऊ शकतो. किंवा एखादी नोकरी करण्यास मज्जाव करणं हा देखील एक आर्थिक अत्याचाराचा भाग येऊ शकतो. मुलांच्या शिक्षणासाठी म्हणजे घरात जी मुलं आहेत त्यांच्या शिक्षणासाठी त्या महिलेकडे पैसे न देणं, काही छोट्या छोट्या फीज असतात शाळेतल्या किंवा ट्युशन्स फीज असतात, मुलांना काही वस्तू लागतात त्यांच्यासाठी पैसे न देणं हा देखील एक आर्थिक अत्याचाराचा भाग होऊ शकतो. त्या महिलेचं बँक खातं तिला वापरू न देणं, स्वतःचं तिचं बँक खातं असेल तर ते तिला वापरू न देणं हा देखील एक आर्थिक अत्याचाराचा भाग होऊ शकतो. एखाद्या पतीकडे भरपूर पैसे असून तो त्याच्या पत्नीला औषधांसाठी किंवा घरखर्चासाठी पैसे देत नाही हा देखील आर्थिक अत्याचाराचा भाग असू शकतो.
1: महिलांवरती 4 भिंतीच्या आतमध्ये होणारे जे काही अत्याचार आहेत ते सर्वच्या सर्व अत्याचार कव्हर करण्याचा एक चांगला प्रयत्न ह्या कायद्याद्वारे झालेला आहे. वकील साहेब, लैंगिक अत्याचार म्हणजे काय?
0: लैंगिक अत्याचार जर आपण पाहिलं तर एखाद्या महिलेशी जबरदस्तीचे शारीरिक संबंध ठेवणं, अपमानास्पद तिच्यासोबत लैंगिक वर्तन करणं, अश्लील कृत्यांसाठी तिच्यावरती दबाव आणणं हे भाग

0: लैंगिक अत्याचारामध्ये येतात. त्यामुळं प्रत्येक पुरुषाने जसं आपण आपल्या आईचा सन्मान करतो तसंच आपल्या पत्नीचा देखील सन्मान करणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: या कायद्याअंतर्गत दाद मागण्याचा अधिकार कोणाकोणाला आहे?
0: मी सुरुवातीला ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे अशा महिलांचा समावेश की ज्यामध्ये त्या एकत्र ज्यांच्यासोबत राहतात, म्हणजे त्यामध्ये एखादी पत्नी असेल, बहीण असेल, विधवा असेल, आई असेल, ते आपल्या कुटुंबासोबत राहत असताना जर त्यांना त्रास सहन करावा लागत असेल तर त्या महिला या कायद्याअंतर्गत येतात. आता कधी कधी असं वाटतं की सूनच फक्त डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टखाली सासूच्या विरुद्ध केस दाखल करू शकते का? तर तसं नाही आहे. जर एखाद्या सासूवरती देखील तिचा मुलगा किंवा सून त्रास देत असतील तिला तरी देखील केसेस दाखल होत आहेत आणि तशा त्या केल्या जाऊ शकतात. त्याच्यामध्ये साक्षीपुरा हा पुढचा भाग राहिला. पण जी आई आहे म्हणजे सासू आहे त्या महिलेची, ती देखील या कायद्याअंतर्गत केस दाखल करू शकते.
1: पीडित महिलेने दाखल केलेल्या अर्जाचा निकाल लागला किंवा एखाद्या अंतरिम अर्जाचा निकाल लागला आणि त्या निकालानंतर सुद्धा सामनेवाला जर का कोर्टाच्या आदेशाची पूर्तता करत नसेल तर काय करता येऊ शकतं?
0: त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर याच कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एखादा निकाल दिला आणि त्या निकालाची जर अंमलबजावणी सामनेवाल्याकडून होत नसेल तर त्याला त्याच्या या कायद्यानुसार दंडाची आणि शिक्षेची तरतूद केलेली आहे. आता प्रॅक्टिकली आम्ही पण ज्यावेळेस न्यायालयामध्ये केसेस चालवतो तर त्याच्यामध्ये आमच्या अजून निकाल लागलेले असतात आणि पक्षकारांना कळतच नाही की आता पुढे काय करायचं. म्हणजे पक्षकार म्हणतात फक्त ऑर्डर तर झाली आपल्या अजून पुढे काय करायचं. तर ह्या कायद्याअंतर्गतच त्याची कार्यपद्धती दिली आहे. तर ह्या कायद्याअंतर्गत ज्यावेळेस असे निकाल लागले जातात त्यावेळेस फौजदारी कार्यपद्धतीचा म्हणजे फौजदारी संहितेचा क्रिमिनल प्रोसिजरचा उपयोग करून तो अर्ज दाखल केला जाऊ शकतो रक्कम वसुलीसाठी. म्हणजे पूर्वीचं आपण म्हटलं तर पूर्वी पोटगीसाठी फौजदारी दंडसंहितेमध्ये पोटगीसाठी 125 खाली अर्ज दाखल केला जायचा आणि मग पोटगीचा अर्ज मंजूर झाला की वसुलीसाठी 125(3) खाली आपण वसुलीसाठी जायचो. त्याच पद्धतीने इकडे निकाल लागल्यानंतर हे ह्या अधिनियमानुसार इकडे आदेश आपल्या अजून झाल्यानंतर आपण नवीन कायद्याचा आता BNS जो आहे त्याचा 144(3) खाली किंवा BNS कायद्यातल्या ज्या तरतुदी आहेत त्यानुसार आपण रक्कम वसुलीचं अर्ज दाखल करू शकतो आणि ती रक्कम तुम्हाला मिळू शकते.
1: आज प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 अर्थात कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम 2005 या कायद्याविषयी ॲडव्होकेट अमित शिरगावकर यांनी आपल्याला खूप मोलाची माहिती दिली. वकील साहेब, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि ही अत्यंत महत्त्वाची माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत त्याबद्दल आपले आकाशवाणीतर्फे आणि श्रोत्यांतर्फे मनःपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
1: याबरोबरच मी रेडिओ मित्र संकेत चक्रदेव आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आत्ता आपण ऐकत होतो PWD ऍक्ट 2005 याविषयी अमित अनंत शिरगावकर यांची संकेत चक्रदेव यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो आता ऐकूया राष्ट्रीय एकता गीत.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 10 वाजलेत. आता प्रसारित करणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, आज गुरुपौर्णिमा. आपल्याकडे गुरुला ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचं रूप समजलं जातं. गुरु साक्षात परब्रह्म असल्याचं सांगितलं जातं. आणि या निमित्तानं देशभरात शाळांमध्ये देखील हा सण साजरा केला जातो.

अनुराधा पौडवाल, अजित कडकडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गोष्ट धमाल नाम्याची या चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलं. रचना होती शंकर वैद्य यांची आणि संगीतकार अशोक पत्की.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
2: हिरवीगार वनराई,
1: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
2: अफाट अथांग पसरलेला समुद्र
1: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
2: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
1: कोकणची खाद्य संस्कृती.
2: दर गुरुवारी सकाळी 8:40
1: सादर करते विवेक वानखडे.
3: आपल्या संस्कृतीत गुरुंना नेहमी उच्च स्थान देण्यात आले. आपण गुरुंना देवासारखं पूजनीय मानतो. गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा ही आपल्या गुरूंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी केली जाते. गुरु हा एक संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ आपलं अज्ञान दूर करतो आणि आपल्याला ज्ञानाच्या प्रकाशाने प्रकाशित करतो. आषाढ महिन्यातला आजचा हा दिवस अर्थात व्यास पौर्णिमा, गुरुपौर्णिमा सगळ्यात शुभ दिवस मानला जातो.

संत तुकाराम महाराजांची ही रचना होती आकृत या चित्रपटामधली. गायक होते रवींद्र साठे, केशव बडगे आणि सहकारी

0: खर्च मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफ्को टोकियो हसत रहा.
1: नियम व अटी लागू. इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
2: सांगून सांगून थकलो.
3: काय झालं?
2: नवी किटबॅग पाहिजे.
3: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
2: करेक्ट.
3: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक, मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल नामंजूर. निघूया. घे आली नवी किटबॅग.
4: RBI सांगते,
5: आधी आपली बँक मग RBI ओम्बुड्समन.

0: श्रोते हो तुमच्या आवडत्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात
1: दर मंगळवारी बुधवारी गुरुवारी
2: शनिवारी आणि रविवारी
0: शेती पशुसंवर्धन
1: मत्स्य संवर्धन कीर्तन
2: आणि गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद
1: असे विविध रंगी कार्यक्रम आपण ऐकाल
2: संध्याकाळी 7:30
0: तेव्हा जरूर ऐका आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
2: अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर
1: तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र.
3: श्रोते हो आमचं घर आमचं शेत कार्यक्रमात आज सायंकाळी 7:30 आपण ऐकणार आहात खेकडा शेती त्याचं आहारातलं महत्व आणि त्यापासून तयार होणारे मूल्यवर्धित पदार्थ याविषयी प्राध्यापक श्रीकांत शारंगधर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत तेव्हा नक्की ऐका आज सायंकाळी 7:30 कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. श्रोते हो मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. देऊळवंद हा चित्रपट श्रद्धा माणुसकी आणि सामाजिक जाणीव यांचा वेध घेतो. देवापर्यंत पोहोचण्याचा खरा मार्ग मंदिराच्या दारातून नव्हे तर माणसाच्या अंतःकरणातून जातो. पौर्णिमेच्या या पावन दिवशी ज्ञान विवेक आणि मानवतेचा संदेश देणारं हे गीत आता ऐकूया.

प्रणीत कुलकर्णी यांची ही रचना स्वरबद्ध केली होती नरेंद्र भिडे यांनी देऊळ बंद या चित्रपटासाठी. गायक होते आदर्श शिंदे आणि सहकारी. गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाही. ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म सर्व काही गुरूंचीच देन आहे.

आशा भोसले यांच्या मुख्य स्वरातलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं महानंदा या चित्रपटामधलं. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर.

हीच खरी दौलत या चित्रपटातलं सुधीर फडके, उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांचीही शब्दरचना स्वरबद्ध केली होती राम लक्ष्मण यांनी. श्रोतेहो, या रचनेसोबतच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, आज सकाळी 11:40 आपण ऐकणार आहोत जागतिक व्याघ्र दिनानिमित्त भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल हा समन्वित कार्यक्रम. निवेदन नितीन भट यांचं, लेखक आणि सादरकर्ते आशिष गावंडे. तेव्हा नक्की ऐका 11:40 जागतिक व्याघ्र दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम.

0: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून इन्फिगो दृष्टी जपणारी माणसं
1: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता प्रसारित करणार आहोत NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग

नमस्कार नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी चेतना सुशी आपलं स्वागत करते. श्रोते हो, आई हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर उभी राहते ती मायेची सावली, निस्वार्थ प्रेमाची मूर्ती आणि आयुष्यातली पहिली गुरु. बोलायला चालायला जगायला शिकवणारी आई ही प्रत्येकाच्या जीवनातली पहिली आणि श्रेष्ठ गुरु असते. तिच्या संस्कारांवरच आपल्या व्यक्तिमत्वाचा पाया उभा राहतो. कार्यक्रमात सुरुवातीला आपल्या ह्या पहिल्या गुरुला वंदन करूया.

0: आईच्या ममतेची, त्यागाची आणि तिच्या ऋणाची जाणीव करून देणारं हे हृदयस्पर्शी गीत होतं वैशाख वणवा या चित्रपटामधलं. ग. दि. माडगुळकर यांची ही रचना गायली होती सुमन कल्याणपूर आणि सहकाऱ्यांनी, आणि संगीतकार होते दत्ता डावजेकर.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 9405573485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

0: अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: लोकबिरादरी प्रकल्प आदिवासींचं जीवन वन्य प्राण्यांबद्दलची त्यांची माया आणि संकटांची झुंज देत डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी केलेलं कार्य आपल्याला पाहायला मिळतं डॉक्टर प्रकाश बाबा आमटे चित्रपटामध्ये. अत्यंत दुर्गम भागात वैद्यकीय सेवा, शिक्षण आणि मानवतेची ज्योत ते कशी प्रज्वलित करतात याचा हृदयस्पर्शी प्रवास या चित्रपटात आपण बघतो. सेवा हीच खरी पूजा आणि माणुसकी हाच खरा धर्म हा संदेश आपल्या कृतीतून जगणाऱ्या डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित हा चित्रपट म्हणजे डॉक्टर प्रकाश बाबा आमटे द रियल हिरो. संघर्ष, समर्पण आणि मानवतेचा अविस्मरणीय प्रवास. ऐकूया याच चित्रपटातलं एक प्रेरणादायी गीत.

0: डॉक्टर प्रकाश बाबा आमटे या चित्रपटातलं विभावरी आपटे जोशी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते राहुल रानडे.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती. हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: श्रोते हो, आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळाच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत उर्मी सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम. शीर्षक गुरु एक जगी त्राता. सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. तर गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमानंतर म्हणजे 11:40 आपण ऐकणार आहोत जागतिक व्याघ्र दिनानिमित्त भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल हा समन्वित कार्यक्रम. लेखक आणि सादरकर्ते आशिष गावंडे. श्रोते हो, भारतीय शास्त्रीय संगीतात गुरुशिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्व आहे. गुरुकडून मिळालेलं ज्ञान, सातत्यपूर्ण रियाज आणि संगीतावरील नितांत श्रद्धा यातूनच स्वरांना दिव्यत्व प्राप्त होतं. सूर निरागस हो हे गीत म्हणजे निरागस मनानं केलेली

आमची प्रार्थनाच. या गीतात संगीत ही ईश्वरप्राप्तीची साधना आहे. अहंकाराचा त्याग करून शुद्ध मनानं स्वरांची आराधना करणाऱ्यालाच संगीताचं खरं सौंदर्य अनुभवता येतं. आपल्या जीवनाला ज्ञान आणि संस्कारांची दिशा देणाऱ्या सर्व गुरुजनांना विनम्र अभिवादन करत स्वरभक्तीने नटलेलं हे अजरामर गीत आता ऐकूया.

शंकर महादेवन, आनंदी जोशी आणि सहकाऱ्यांनी गायलेली मंगेश कांगणे यांची रचना आताच आपण ऐकली. संगीतकार होते शंकर एहसान लॉय आणि चित्रपट कट्यार काळजात घुसली.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: आज सायंकाळी 5:30 श्रोते हो युवावाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत स्टे ट्यून या सदरात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने परंपरेची पाऊलवाट या खास कार्यक्रमात भरतनाट्यम नृत्यांगना डॉक्टर स्वाती दातार आणि त्यांची शिष्या स्वरदा भावे यांच्याशी साधलेला संवाद. तेव्हा नक्की ऐका आज सायंकाळी 5:30 युवावाणी कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

बालगंधर्व या चित्रपटातलं गोविंद बल्लाळ देवल यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते कौशल इनामदार. ही रचना गायली होती आनंद भाटे आणि सहकाऱ्यांनी.

या चित्रपटातलं गोविंद बल्लाळ देवल यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते कौशल इनामदार. ही रचना गायली होती आनंद भाटे आणि सहकाऱ्यांनी. बरं तर श्रोते हो, या रचनेसोबतच आजच्या गाता रहे मीरातील या कार्यक्रमामधून मी रेडिओ सखी चेतना जोशी आता आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार,

0: 1143 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, 11:40 होत आहेत. आता जागतिक व्याघ्र दिनानिमित्त भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल या समन्वित कार्यक्रमाची ध्वनिमुद्रित आवृत्ती प्रसारित करत आहोत. लेखक आणि सादरकर्ते आशिष गावंडे.
1: आकाशवाणी अमरावती केंद्र सादर करीत आहे जागतिक व्याघ्र दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल. निवेदन नितीन भट. विशेष सहभाग पर्यावरण तज्ज्ञ डॉ जयंत वडतकर. लेखन आणि सादरकर्ते आशिष गावंडे.

0: श्रोते हो, वाघ हा केवळ भारताचा प्राणी नाही तर आपल्या जंगलांचं आरोग्य, जैवविविधतेची समृद्धी आणि पर्यावरणीय समतोल याचं जिवंत प्रतीक आहे. जंगलामध्ये वाघाचं अस्तित्व सुरक्षित असेल तर त्या जंगलातील संपूर्ण परिसंस्था सक्षम आणि सुदृढ असल्याचं मानलं जातं. म्हणूनच व्याघ्र संवर्धन म्हणजे केवळ एका प्राण्याचं संरक्षण नव्हे तर निसर्गाच्या समृद्ध वारशाचं जतन होय. याच महत्वपूर्ण विषयावर अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ, वन्यजीव अभ्यासक आणि संशोधक डॉक्टर जयंत वडतकर. सातपुडा पर्वतरांगा, मेळघाट, जैवविविधता आणि वन्यजीव संवर्धन या क्षेत्रात त्यांनी अनेक वर्ष संशोधन केलं आहे. पर्यावरण विषयावरील अनेक पुस्तकांचे ते लेखक असून अमरावती जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त पर्यावरण अभ्यासक म्हणून त्यांची ओळख आहे. सर्वप्रथम जाणून घेऊयात जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्यामागची प्रेरणा काय आहे आणि या दिवसाचा इतिहास आपल्याला नेमकं काय सांगतो.
1: वाघ असलेले किंवा वाघाचे अधिवास असलेले देश,
0: डॉक्टर जयंत वडतकर.
1: 2010 साली रशियातील सेंट पीटर्सबर्ग या ठिकाणी टायगर समिटच्या माध्यमातून एकत्र आलेत आणि मग त्यामध्ये काही निर्णय घेण्यात आले की जगभरातल्या वाघाचं संवर्धन करणे, त्या शिकारीवर आळा घालणे, त्यांच्याबद्दल जनजागृती करणे, त्यांच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रजाती आहेत त्या समाप्त झाल्या त्याच्याबद्दल जनजागृती करणे, तर यासाठी म्हणून या समिटमध्ये 2010 जागतिक व्याघ्र दिवस 29 जुलैला दरवर्षी साजरा.
0: गेल्या काही दशकांमध्ये वाघांच्या संख्येत झालेली चिंताजनक घट ही संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा ठरली आणि यामुळे वाघांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणाऱ्या कारणांचा शोध घेणं आणि त्यावर उपाययोजना करणं आज काळाची गरज बनली आहे. तर मग वाघांची संख्या घटण्यामागे नेमकी कोणती कारणं आहेत?
1: वाघांची संख्या झपाट्यानं कमी झाली त्यामध्ये वेगवेगळे कारणं होती. राजे महाराजांच्या काळात, सरदारांच्या, जहागीरदारांच्या काळात वाघांची मोठ्या प्रमाणात शिकार झाली, आपल्या छंदासाठी हे शिकारी करायची, तर ही संख्या एक

0: लाखावरून असं म्हणतात की 1970 पर्यंत अवघी काही हजारात उरली, म्हणून मग त्यावर उपाययोजना म्हणून ह्या वन्यजीव अभ्यासकांनी किंवा त्या काळातल्या संवर्धक जे लोक होते ब्रिटिश अधिकारी असतील त्यांनी भारताच्या सरकारला इशारा दिला की भारतात वाघांची परिस्थिती अशी अशी आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण वाघांना गमावलेलं आहे, तर त्याच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना होणं गरजेचं आहे. आणि मग त्यावर कायदेशीर काय झालं, गेल्या 50 वर्षाचा इतिहास जर बघितला तर वाघांची संख्या आज भारतात जवळपास 4,000 आहे.
1: या आव्हानांवर मात करण्यासाठी देशभरात उभारण्यात आलेल्या व्याघ्र प्रकल्पांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातलं मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचं स्थान हे विशेष मानलं जातं. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा भौगोलिक विस्तार आणि त्याची वैशिष्ट्य याविषयी डॉक्टर जयंत वडतकर सांगतात.
0: मेळघाट हा भारतातला पहिला व्याघ्र प्रकल्प, पहिला म्हणजे अशा अर्थानं की भारतात जेव्हा 1972 साली त्यावेळी पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांनी वाघांच्या संवर्धनासाठी टायगर प्रोजेक्ट नावाची योजना सुरू केली, या टायगर प्रोजेक्ट योजनेत त्यावेळी 9 जंगलांचा भारतातला समावेश केला होता, त्यामध्ये आपला मेळघाट याचा समावेश होता आणि तो त्यावेळी महाराष्ट्रातला एकमेव टायगर रिझर्व. त्याचं रितसर उद्घाटन 22 फेब्रुवारी 1974 रोजी झालं. केकाचं सगळी प्रक्रिया पार पाडता पाडता आपल्याला 74 साल उगवलं आणि 22 फेब्रुवारी 1974 पासून तर आज साधारणतः 54-55 वर्ष झाली. तर ह्या मेळघाटचं पहिलं वैशिष्ट्य हे आहे की तो भारतातला पहिल्या 9 व्याघ्र प्रकल्पांपैकी एक असलेला व्याघ्र प्रकल्प आहे, तो महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे, तो आकारमानाने खूप मोठा असलेल्या प्रकल्पांपैकी एक आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सातपुडा पर्वतरांग, जिची सुरुवात पूर्वेकडे मैकाल पर्वत रांगेपासून होते आणि पश्चिमेकडे थेट तोरणमाळ डोंगरापासून पुढे डांगचं जंगल आणि पश्चिम घाटाच्या पर्वतरांगेपर्यंत ती जाऊन मिळते. हीच पर्वतरांग वरती जर आपण मध्य प्रदेशात गेलो तर महादेव डोंगर म्हणजे पचमळी वगैरे जो भाग आहे तिथपर्यंत जाते आणि पुढे विंध्य पर्वतरांगापर्यंत कनेक्टिव्हिटी आहे. तर अशा कनेक्टिव्हिटी असलेल्या ह्या डोंगर रांगेच्या अगदी मधात मध्य भारतात सातपुड्यातला हा मेळघाटचा अतिशय संपन्न असा जंगलाचा पट्टा आहे, त्यामुळे ह्या जंगलाचं विशेष महत्व आहे.

0: कोणत्याही व्याघ्र प्रकल्पाचं यश त्या ठिकाणी सुरक्षितपणे वास्तव्य करणाऱ्या वाघांच्या संख्येतूनही दिसून येतं. सध्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या किती आहे आणि त्यामागील संवर्धनाची वाटचाल कशी आहे याविषयी.
1: मेळघाटमध्ये 2022 जी अधिकृत आकडेवारी जाहीर झाली आहे त्यामध्ये 56 वाघ मेळघाटात आहेत. परंतु 2022 ते 2026 या कालखंडात जेव्हा आपण व्याघ्रगणना केली म्हणजे व्याघ्रगणना करण्यासाठी मेळघाटचे स्थानिक कर्मचारी त्यांचं टेक्नॉलॉजी त्यांचे काही टेक्निकल पर्सन सोबत NTCA माध्यमातून भारतातील जी वन्यजीव विषयक कार्य करणारी संस्था आहे वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून त्यांच्या संशोधकांच्या माध्यमातून 4 वर्षात पुन्हा गणना झाली आणि आत्ता ती आकडेवारी जाहीर होणार आहे. परंतु साधारणतः 100 ते 105 वाघ आता मेळघाटात असतील असं म्हणायला हरकत नाही आणि मेळघाटात आता असलेली संख्या हा मेळ कुठेतरी आता जुळतो असं आपल्याला म्हणता येईल.
0: वाघांची संख्या वाढण्यासाठी केवळ संरक्षण पुरेसं नसतं, त्यासाठी जंगलातील संपूर्ण परिसंस्था सक्षम असणं आवश्यक असतं. विशेषतः वाघांसाठी आवश्यक असलेली अन्न साखळी ही त्यांच्या अस्तित्वाचा मूलभूत असा आधार आहे. वाघांच्या जीवनात अन्न साखळीचं महत्व काय आहे याविषयी.
1: तृणभक्षी प्राणी साधारणतः वाघाचं भक्ष्य असतात. मेळघाटामध्ये आपल्याला सांबर, चितळ, गवे, रानडुक्कर प्रामुख्यानं वाघाच्या भक्ष्यात येणारे प्राणी आहेत. अन्न भरपूर असेल तर वाघ प्रजनन करतात कारण त्यांची उपलब्धता आहे अन्नाची. मेळघाटमध्ये साधारणतः पाळीव प्राणी सुद्धा त्यांची पण शिकार केली जाते आणि मग हे हरिण प्रकारातले जे प्राणी आहेत सांबर, चितळ, शिंगा, गवा पण एखाद्या वेळी मुठतो आणि रानडुक्कर हे साधारणतः भक्ष्य मेळघाटात आहेत. आणि गेल्या 10 वर्षात यांची संख्या वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न मेळघाटात केले गेलेत. म्हणजे 1 किंवा 2 पिल्लं मेळघाटातल्या वाघांना व्हायची त्यामुळे संख्या वाढायला फार कठीण जायचं. आता आपण बघतोय की मेळघाटात तृणभक्षी प्राणी आहेत किंवा वाघांचं भक्ष्य असलेले प्राणी आहेत ती वाढवण्यासाठी कुरण विकासासारख्या योजना राबवल्यात आणि मग त्यामुळे ते प्राणी वाढलेत. मेळघाटात आता जे काही फोटो बाहेर येतात त्यामुळे कधी कोण्या वाघाला 4 पिल्ले 5 पिल्ले या गेल्या 2 वर्षात सर्रास असे फोटो आपल्याला किंवा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत.

0: सुरक्षित अखंड आणि नैसर्गिक अधिवास हा देखील व्याघ्र संवर्धनाचा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. वाघांच्या अधिवासावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांविषयी डॉक्टर जयंत वडतकर सांगतात.
1: जंगलात जर मानवी हस्तक्षेप असेल किंवा इतर काही ऍक्टिव्हिटी होत असतील तर त्यांच्या नैसर्गिक वावरण्यावर बंधनं येतात. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर कुठे प्रोजेक्टचं काम चालू असेल, एखादा रोडचं काम चालू असेल तर त्या भागात वाघ जात नाही. काही ठिकाणी गावं आहेत मेळघाटात तर त्यांची गुरं चरायला जातात, मग तिथे वाघांचा वावर जो असतो त्याच्यावर बंधनं येतात. त्यामुळे साहजिकच आहे की ज्या ज्या ठिकाणी मानवी हस्तक्षेप किंवा वेगवेगळ्या कारणानं जंगलात ऍक्टिव्हिटी होत असतात तर वाघांच्या नैसर्गिकच्यावर बंधनं येतात. स्थानिक लोकांकडून वृक्षतोड, त्यामुळे पण वाघाच्या अधिवासावर विपरीत परिणाम होतो. हवामानाच्या बदलाचा तर सार्वत्रिक परिणाम सर्वच अधिवासावर आज होत आहे. कारण काय की पाऊस उशिरा येण्यात डायरेक्टली म्हणा इनडायरेक्टली म्हणा वाघांच्या प्रजननावर वाघांवर होत असतो.
0: अधिवासात होणाऱ्या बदलांमुळे अनेकदा मानव आणि वन्यजीव यांच्यात संघर्ष देखील निर्माण होतो. या वाढत्या मानव आणि वन्यजीव संघर्षाविषयी डॉक्टर जयंत वडतकर सांगतात.
1: मानव वन्यजीव संघर्ष आज व्याघ्र संवर्धनातला एक महत्वाचा गंभीर मुद्दा झालेला आहे. त्या मानानं मेळघाटात मानव वन्यजीव संघर्ष अजूनही कमी आहे. एकतर मेळघाटमध्ये वाघांची संख्या आणि वाघां अधिवासाचा आकारमान याचा बॅलन्स अजूनही योग्य आहे. मेळघाट खूप मोठा विस्तार असलेला जंगल प्रदेश आहे. आताच मेळघाट संरक्षित प्रदेश 2800 स्क्वेअर किलोमीटरचा आहे. त्यामुळे वाघांना अजूनही जंगल अधिवास पुरेसा आहे आणि त्यामध्ये त्यांना भक्ष्य पण पुरेसं आहे. त्यामुळे अजून तरी मेळघाटात तेवढा अॅनिमल मॅन कॉन्फ्लिक्ट पाहायला मिळत नाही. परंतु भविष्यात आपण जर मेळघाटातील अधिवासांचं जी क्वालिटी आहे ती टिकून ठेवली नाही तर मेळघाटात सुद्धा वाढेल. आणि मग त्याच्यावर उपाययोजना काय? एकच उपाययोजना आहे की मानवाचा जंगलावरचा जो वाढता ताण आहे ते कमी करणे, ते आपल्याच हाती आहे आणि ते आपल्यालाच करावं लागणार आहे.
0: यामध्ये स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग आणि सहकार्य ही व्याघ्र संवर्धनाची मोठी ताकद ठरू शकते. व्याघ्र संवर्धनामध्ये स्थानिक नागरिकांची भूमिका किती महत्वाची आहे याविषयी
1: वाघांचं संवर्धन करत असताना आपल्या स्थानिकांचा जो सहभाग आहे त्यासाठी शासनाने वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत. पहिल्यांदा आपल्याला आपल्या परिचयाचं म्हणजे इको टुरिझम, त्यामध्ये जिप्सी स्थानिकाची असते, तिचा ड्रायव्हर स्थानिक असतो, त्याच्यामध्ये जो गाईड असतो आपल्यासोबत आलेला तो स्थानिक असतो आणि तो त्याच भागातला असावा. त्यांना त्यातून रोजगार निर्माण होतो. रोजगार मिळाल्यामुळे काय होते की कोणालाही असं वाटेल की आपला हा रोजगार टिकून राहिला पाहिजे. तर म्हणूनच मग स्थानिकांना पण असं वाटतं की इथं पर्यटक आले पाहिजेत, ते पण या संवर्धनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतात. वाघांची जर कुठे शिकार होत असेल तर ते वनविभागाला सहकार्य करतात. वाघांच्या अधिवासांमध्ये कुठे आगी लागत असतील किंवा आणखी काही प्रकार होत असतील अतिक्रमणाचे तर ते वेळोवेळी वनविभागासोबत सहकार्य करतात, माहिती पुरवतात आणि त्यातून मग वाघाचा अधिवास आणि वाघांचं संवर्धन होण्यासाठी मदत होते.

0: दरम्यान आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे व्याघ्र संवर्धनाच्या कार्याला नवी दिशा मिळाली आहे. व्याघ्र गणनेसाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी डॉक्टर जयंत वडतकर.
1: कॅमेरा ट्रॅप ही पद्धत तर आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये आता 20 वर्षापासून वापरल्या जाते. त्याच्यातून आपल्याला एक फायदा होतो, त्या भागात असलेल्या वाघांचे फोटो मिळतात. कारण वाघ त्याची संख्या वेगवेगळी मोजणे हे एक थोडं डिफिकल्ट काम आहे आणि वाघांच्या शरीरावर उभे पट्टे असतात काळ्या रंगाचे, त्याच्यावरून वेगळे वाघ ओळखले जातात आणि म्हणूनच आपण वाघांची संख्या काढू शकतो. जसं माणसाच्या हातावरच्या रेषा सारख्या नसतात तसे वाघाच्या अंगावरचे पट्टे सारखे नसतात, त्यामुळे वेगवेगळ्या प्राण्यांचे आपल्याला फोटो मिळतात. तरी कॅमेरा ट्रॅप पद्धत त्यासाठी एक महत्वाची आहे की वाघांची संख्या आपल्याला सांगते. वाघांचा अधिवास, वाघांचा विस्तार कोणकोणत्या भागात आहे ते आपल्याला माहित होते की ही कॅमेरा ट्रॅपची स्थळ आहे. परंतु व्याघ्र संवर्धनात कॅमेरा ट्रॅप शिवाय वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो. आता अलीकडे यमस्ट्राईप नावाचा एक प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये काय की GPS आपल्या फॉरेस्ट गार्डकडे असतं आणि त्यांना दर आठवड्याला ठराविक किलोमीटर त्या परिसरात चालावं लागतं, त्या जंगलात चालावं लागतं आणि त्या ते चालत असताना त्यांना वाघाच्या दिसणाऱ्या खुणा, इतर प्राण्यांच्या दिसणाऱ्या खुणा, विष्ठा असेल, पगमार्क असेल, झाडावरचे स्क्रॅच मार्क असेल, त्याची नोंद ठेवावी लागते. म्हणजे वाघाचा किंवा इतर प्राण्यांचा

0: कसा कसा वावर आपल्या अधिवासात आहे हे त्या यमस्ट्राईपच्या माध्यमातून त्याचा डेटा गोळा होतो. याशिवाय वेगवेगळ्या प्रणाली आपण वापरतो, ते म्हणजे सॅटेलाईटचे इमेजेस असतील किंवा ड्रोन असतील, ह्या सगळ्या गोष्टी सॅटेलाईट इमेजवरून आपल्याला प्राप्त होतात. तर हे सगळं तंत्रज्ञान आजकाल ह्या व्याघ्र संवर्धनासाठी किंवा एकूणच अधिवास संवर्धनासाठी फार महत्वाचं आहे.
1: तंत्रज्ञानाबरोबरच बेकायदेशीर शिकारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणंही तितकंच आवश्यक आहे. वाघांच्या शिकारीला आळा घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत याविषयी डॉक्टर जयंत वडतकर सांगतात.
0: वाघांचे जे शिकारीचं एक नेटवर्क आहे ते संपूर्ण भारतात आहे. आपल्याला माहित आहे की भारतातल्या वाघाला भारताच्या बाहेर जगभरात डिमांड असल्यामुळे आपल्या देशांमध्ये शिकारी केल्या जातात. मध्य भारतात काही स्थानिक जमाती आहेत ज्या ह्या पारंपरिक वाघाचे शिकारी मानल्या जातात. तर ते लोक दरवर्षी शिकारीसाठी येतात, ठराविक भाग निवडून त्या ठिकाणी टार्गेट करून वाघांना मारतात. ते दिल्लीपर्यंत जातील किंवा तिथून मग दिल्लीवरून नेपाळ मार्गे चायनापर्यंत जाईल. हे असं मोठं एक आंतरराष्ट्रीय तस्करांचं जाळं आहे आणि ते तोडण्यामध्ये वनविभागानं गेल्या 20 वर्षापासून बरेच प्रयत्न केलेत. विशेषतः मेळघाटमध्ये 2013 एक जे वाघ शिकारीची घटना बाहेर आली होती, त्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने अगदी आंतरराष्ट्रीय टोळीतल्या लोकांना अटक करेपर्यंतची कारवाई त्या काळात केली. 40 तस्करांना पकडलं, शिकाऱ्यांना भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातून पकडलं. अनेक साठी मोस्ट वॉन्टेड असलेले शिकारी मेळघाटच्या अधिकाऱ्यांनी पकडले. आता हे शिकारींना आळा घालण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे की आपल्या व्याघ्र प्रकल्पाच्या सीमा मध्य प्रदेशाला लागून आहेत, तर त्या सीमावर्ती भागामध्ये सर्व्हिलन्स ठेवणं फार महत्वाचं आहे. कुठून येतात, काय येतात, त्यानंतर ते आतमध्ये आल्यानंतर जर त्यांनी शिकारीसाठी सापळा लावला असेल तो आयडेंटिफाय करणे, त्यासाठी हे जे वनकर्मचारी फिरत असतात यमस्ट्राईपसाठी प्रोजेक्टच्या माध्यमातून, तर तेव्हा तसे जाळे जर असतील तर ते शोधणे आणि तातडीनं शिकाऱ्यांना पकडणे ही एक पद्धत आहे. आता मेळघाट आधुनिक पद्धती पण वापरते आहे आणि आपल्याकडे क्राईम सेल नावाचं एक युनिट स्थापन झालं आहे महाराष्ट्रात पहिल्यांदा मेळघाट टायगर रिझर्वला. हे जे वन क्षेत्रामध्ये क्राईम होतात शिकारीचे, त्याला मॉनिटर करण्यासाठी आपण क्राईम सेलच्या माध्यमातून सातत्यानं मॉनिटरिंग करतो. काही पोचर्सचे किंवा शिकाऱ्यांचे फोन नंबर्स मॉनिटर करणे, त्याचा डिटेल काढणे की कोणाशी बोलतायत वगैरे, तर अशा सगळ्या आधुनिक पद्धती वापरून आपण आता सर मेळघाट आपल्या क्राईम सेलच्या युनिटच्या माध्यमातून हे सगळं करत असतं. तर त्यामुळे बऱ्यापैकी शिकारीवर आळा घालण्यासाठी मेळघाट प्रशासनाला यश आलेलं आहे.
1: तथापि या सर्व प्रयत्नांनंतरही मेळघाट व्याघ्र प्रकल्पासमोर काही गंभीर आव्हानं आजही कायम आहेत. त्या आव्हानांविषयी डॉक्टर जयंत वडतकर यांचं निरीक्षण ऐकूया.
0: मेळघाट हा विस्तारानं खूप मोठा प्रदेश आहे. त्याची एक सीमा मध्य प्रदेशाला लागून आहे, पलीकडे तापी नदी आणि त्याच्यापुढे मध्य प्रदेश, आणि 3 जिल्ह्यामध्ये पसरलेला हा प्रदेश 2800 स्क्वेअर किलोमीटरचा आहे. त्याच्या काही सीमा मध्य प्रदेशाला आहेत, काही तिकडे खान्देशाच्या जंगलाला लागून आहेत. अमरावती, अकोला आणि बुलढाणा या 3 वेगवेगळ्या वनविभागाच्या व्यवस्थापनाकडे याची सगळी धुरा आहे, त्यामुळे वेगवेगळ्या भागात वेगवेगळी आव्हानं आहेत. चिखलदऱ्यापासून मेळघाट सुरू होतो, हा उंच प्रदेश आहे, या ठिकाणची आव्हानं वेगळी आहेत. तर तिकडे बुलढाण्याकडे अगदी अंबाबर्वा अभयारण्य शेवटचं अभयारण्य आहे, त्या ठिकाणची आव्हानं वेगळी आहेत. एक सर्वसामान्य सगळीकडे असलेलं जे आव्हान आहे मेळघाटातलं, ते आहे मेळघाटाच्या आदिवासाचं संरक्षण करणे. ते म्हणजे अतिक्रमणांपासून, गुरेचराईपासून, हे मानवी हस्तक्षेपाच्या गोष्टी झाल्या. आणि वनवनवा, आपला भाग विदर्भ प्रदेश हा उन्हाळ्यात पर्यंत आपलं तापमान जाते, तसंच मेळघाटात पण जाते. जंगलात वनवे पेटतात, कारण असं आहे की मेळघाटच्या जंगलाचा जो प्रकार आहे तो शुष्क पानगळी प्रकारचा जंगल, जमीनवर जी पालापाचोळा पडलेला असतो तो अगदी उन्हाळ्यात बारूद झालेला असतो. एक ठिणगी कारणीभूत ठरते संपूर्ण जंगवनवा लावायला. तर बरेचदा वनवे मानवाकडूनच लावले जातात. काही ठिकाणी वनवे लागतात, त्याचं कारण असं आहे की स्थानिकांचा कधी कधी वनविभागासोबत मतभेद होतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वनवा लागल्यानंतर नियंत्रण करायला त्या ठिकाणी पोहोचणं हे मेळघाटातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आपल्याला माहित आहे की मेळघाट हा दऱ्याकोऱ्यांचा प्रदेश आहे, गाळी कुठेही जाणार नाही. आणि एखाद्या टेकडीवर जर आग लागली असेल तर त्या ठिकाणी माणसाला पोहोचायला किमान 2-4 तास लागतो, आणि तिथं पाणी पण नेऊ शकत नाही. तोपर्यंत बरंच नुकसान होते, अनेक टेकड्या कंट्रोल पण होऊ शकत नाहीत, त्या जळतात. तर हे असे अनेक आव्हानं आहेत.
1: मंडळी, कार्यक्रमाच्या समारोपाच्या आधी जागतिक व्याघ्र दिनानिमित्त त्यांनी सर्व श्रोत्यांसाठी दिलेला हा प्रेरणादायी संदेश.
0: मेळघाट हा आपल्या विदर्भासाठी आणि अमरावती जिल्ह्यासाठी एक भूषण असलेला प्रदेश आहे. या जंगलाचं संवर्धन करण्यासाठी आपल्या मेळघाटचं आपल्याला जाणीव असली

पाहिजे की मेळघाट किती महत्वाचा आहे, मेळघाट कडून आपल्याला काय मिळतं, मेळघाट आहे म्हणून आपल्या प्रदेशाची संपन्नता कशी आहे, ह्या गोष्टी आपण माहिती करून घेणं म्हणजे जनजागृती हा एक या निमित्ताचा महत्वाचा पार्ट आहे. आपल्याला माहित आहे की जंगल नदी की महा आहे असं म्हटलं जातं सांग, आणि मेळघाटातून उगम पावणाऱ्या नद्यांचा जर विचार केला आपण तर मेळघाटातून एक तापी नदी जी आहे ती मध्य प्रदेशात उगम पावते आणि मेळघाटाच्या काठावरून जेव्हा ती वाहते आणि खान्देशमध्ये जाते तेव्हा त्या नदीला मोठं करण्याचं काम मेळघाटातल्या शिपना, खापरा, खंडू, डोलार, खुर्शी नद्या करत असतात आणि त्याच्यामुळे मग ती नदी मोठी होते आणि खान्देशाला पाणी देते. खान्देशातली शेती त्या नदीवर आहे, म्हणजेच मेळघाटाचं जंगल खान्देशाला पाणी देते. हे पाणी देणारं जे जंगल आहे ते आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. ते काही फक्त वाघासाठी आपल्याला वाचवायचं नाही तर आपल्या भविष्यासाठी वाचवायचं आहे. ही जनजागृती स्थानिकांमध्ये, अमरावती जिल्ह्यातल्या शहरी लोकांमध्ये, मेळघाटात असलेल्या ग्रामीण लोकांमध्ये, स्थानिक लोकांमध्ये, आदिवासींमध्ये होणं फार महत्वाचं आहे की हे जंगल मला काय देतं. आणि म्हणूनच या निमित्तानं जर आपल्यात जनजागृती झाली तर आपण हे जंगल वाचू शकू, त्यातील जैवविविधता, त्यातील वाघ हे सगळं वाचू शकू. आपल्याला असं म्हणता येईल की वाघ वाचला तर जंगल वाचेल आणि जंगल वाचला तरच निसर्ग वाचेल आणि निसर्ग वाचला तरच मानवाचं भविष्य टिकून राहील.

0: श्रोतेहो, आताच आपण जागतिक व्याघ्र दिनानिमित्त भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल हा समन्वित कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचं निवेदन होतं नितीन भट यांचं. विशेष सहभाग पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर जयंत वडतकर. लेखन आणि सादरकर्ते आशिष गावंडे. ही आकाशवाणी अमरावती केंद्राची निर्मिती होती.
1: जागतिक व्याघ्र दिनानिमित्त भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल या समन्वित कार्यक्रमाची ध्वनिमुद्रित आवृत्ती आत्ताच आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. यानंतर 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला वनिता मंडळाचा कार्यक्रम.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी यशश्री पुणेकर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आहे 5वा बुधवार. आज आपला उर्मी कार्यक्रम असतो, लक्षात आहे ना. आज आपण बोलणार आहोत गुरुपौर्णिमेबद्दल. गुरु एक जगी त्राता

आजच्या उर्मी या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आषाढ महिन्यातली पौर्णिमा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत मंगल दिवस, श्रद्धेचा, कृतज्ञतेचा आणि ज्ञानाचा उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा. भारतीय संस्कृतीत अनेक नाती पवित्र मानली आहेत, आई वडील, बहीण भाऊ, मित्र, जीवनसाथी. पण या साऱ्यांच्या इतकंच एक नातं आपल्या जीवनाला दिशा देतं, ते म्हणजे गुरु शिष्याचं नातं. मातृदेवो भव, पितृदेवो भव, तसंच गुरुर्देवो भव असं आपण मानतो. गुरुपौर्णिमेचा हा सण भारत, नेपाळ, भूतानमध्ये, हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मियांमध्ये साजरा केला जातो. असं मानतात की गुरुपौर्णिमेच्या दिवशी सप्तऋषींना भगवान शंकरांनी योगाचं ज्ञान दिलं, त्यामुळे हा दिवस गुरूंना समर्पित केला जातो. गुरुप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. आजचा दिवस आहे त्या प्रत्येक व्यक्तीला मनापासून वंदन करण्याचा, ज्यांनी आपल्या आयुष्यात ज्ञानाचा दिवा पेटवला, विचार करायला शिकवलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे

माणूस बनायला शिकवलं. वैदिक परंपरेत व्यक्तिपूजन, ग्रंथपूजन नाही तर तत्वांचं पूजन आणि तत्वांचं पालन याला महत्व दिलंय. सख्यांनो, कर्मकांडामध्ये न अडकता आपण तत्वांचं पालन केलं, तत्वांचं पूजन केलं तर ती पण एक प्रकारची गुरुपूजाच आहे, नाही का? गुरु म्हणजे एखाद्या व्यक्तीपेक्षा अधिक ज्ञानी, तापसी, आदरणीय अशी अवस्था असते. गुरु हे तत्व आहे, त्यामुळेच गुरुतत्व कदाचित एखादी व्यक्ती, प्रतिमा, पुतळा असं काहीही असू शकतं. अगदी निसर्गसुद्धा आपला गुरु असू शकतो. आजच्या या विशेष कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत हा मंगलमय श्लोक.

हा श्लोक आपण कितीदा तरी ऐकतो नाही का, पण त्याचा अर्थ किती गूढ आणि छान आहे बघा. हां, गुरु म्हणजे ब्रह्मा, कारण ते आपल्या व्यक्तिमत्वाची निर्मिती करतात. ब्रह्मा हा उत्पत्तीचा कारक आहे, तर विष्णू हा स्थितीचा कारक आहे. विष्णू जसं जगाचं पालनपोषण करतात, तसंच गुरु आपल्या ज्ञानाचं पालनपोषण करतात. गुरुर विष्णू असं म्हटलं आहे. महेश म्हणजेच शिव हा लय या स्थितीचा कारक आहे. गुरु म्हणजे महेश, कारण ते आपल्या अज्ञानाचा नाश करतात. म्हणूनच गुरु साक्षात परब्रह्म असं म्हटलं आहे. भारतीय संस्कृतीत ज्ञानाला संपत्तीपेक्षा श्रेष्ठ मानलंय, आणि ज्ञान देणाऱ्याला देवापेक्षाही श्रेष्ठ असं स्थान दिलंय. गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश. जो अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञानरूपी प्रकाश देतो तोच गुरु. धनश्रीताई लेले म्हणतात, गुरु म्हणजे मोठा, लघु म्हणजे लहान. जो लघुला मोठा करतो म्हणजेच गुरु करतो तो गुरु. गुरुपौर्णिमेची ही परंपरा महर्षी वेदव्यासांशीही जोडलेली आहे बरं का. महाभारतासारखा विश्वविख्यात ग्रंथ, 18 पुराणांची रचना, ब्रह्मसूत्र, वेदांचं विभागीकरण, इतकं विशाल कार्य करणाऱ्या महर्षी वेदव्यासांना भारतीय ज्ञानपरंपरेनं आद्य गुरु मानलं आहे. म्हणूनच गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हटलं जातं. आजही अनेक आश्रमांमध्ये, गुरुकुलांमध्ये, संगीत आणि नृत्य विद्यालयांमध्ये विद्यार्थी आपल्या गुरूंच्या चरणी पुष्प अर्पण करतात. पुण्यामध्ये सुद्धा एक व्यास मंदिर आहे बरं का. दरवर्षी तिथे गुरुपौर्णिमेला व्यासांची आणि गुरूंची पूजा केली जाते.

गुरुंना इतकं महत्व का आहे बरं? कारण आपल्या परंपरेत ज्ञान हे विकत घेतलं जात नाही, ते गुरुकृपेनं प्राप्त होतं. ईश्वराकडे ज्ञान, प्रेम आणि योग्य मार्गदर्शनाची याचना ही गुरूंच्या मार्फतच केली जाते. गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ, गुरु म्हणजे श्रद्धा, पण अंधश्रद्धा नव्हे बरं का. गुरु म्हणजे विचार, गुरु म्हणजे विवेक, गुरु म्हणजे प्रकाश, आणि त्या प्रकाशामुळेच माणूस स्वतःचा मार्ग स्वतः शोधू शकतो, हो ना. अहो, संत एकनाथ महाराजांच्या मनात आपल्या गुरूंविषयी इतकी श्रद्धा होती की त्यांच्या प्रत्येक अभंगात नाममुद्रा म्हणून ते गुरूंचं नाव घेत असत. त्यांचाच एक अभंग आता आपण ऐकूया.

गुरु हा शब्द जरी लहान असला तरी त्याचा अर्थ आपलं पूर्ण आयुष्य व्यापून टाकतो. जगायला शिकवणारे अनेक गुरु आपल्या आयुष्यात येतात. पहिला गुरु असते आई, कारण तीच आपल्याला पूर्णपणे ओळखते. ती बोलायला शिकवते, संस्कार देते, चांगल्या वाईटाची जाण देते. आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीत म्हटलंय मातृदेवो भव. त्यानंतर येतात वडील, धैर्य शिकवणारे, जबाबदारी शिकवणारे, परिश्रमाचं महत्त्व सांगणारे आणि आपल्या पाठीशी कायम उभे राहणारे आपले वडील, आपले गुरु. आणि मग आपल्या आयुष्यात प्रवेश होतो तो शाळेचा. तिथे भेटतात अनेक शिक्षक, अक्षरांची ओळख करून देणारे, पुस्तकांच्या पलीकडचं जग दाखवणारे, कधी कौतुक करणारे तर कधी रागवून योग्य मार्गावर आणणारे. प्रेरका सूचकश्चैव वाचको दर्शकस्तथा शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरुवाहा स्मृता, असा सहा गुणांनी युक्त गुरु आपल्याला योग्य मार्गावर आणून सोडतात, सत्य, शिव आणि सुंदराची ओळख करून देतात.

मैत्रिणीनो, काळ पुढे सरकतो, आपण मोठे होत जातो आणि लक्षात येतं की गुरु फक्त शाळेतच नसतात. एखादं पुस्तकही आपला गुरु होतो, एखादा प्रवासही आपला गुरु होतो, एखादं अपयश, एखादी चूक आपल्याला बरंच काही शिकवून जाते. मित्र तर आपले गुरु असतातच, ते कायमच आपल्याला योग्य सल्ला देतात, आपल्याला योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करत असतात. मित्रच नव्हे तर एखादा शत्रू सुद्धा आपल्याला जीवनाचा मोठा धडा शिकवून जातो. बघा हं, एक आई वडील आणि शिक्षक सोडले तर कितीतरी गुरु आपल्याला शिकवत असतात. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे निसर्ग हा तर केवढा मोठा गुरु आहे. निसर्ग कधीही नियमाच्या बाहेर चालत नाही. निसर्गाचं सगळं समयचक्रानुसार योग्य वेळेला योग्य चालू असतं आणि कुठे जर असमतोल झाला तर निसर्ग स्वतः त्याचा समतोल करून घेतो. निसर्गात वाहणारे झरे आहेत, पाणी म्हणजे जीवन आहे, गाणारे पक्षी आहेत, स्वतः झिजून दुसऱ्यांना आनंद देणारे वृक्ष आहेत. वृक्ष तर कधीच आपली फळं चाखत नाहीत, ते उन्हा पावसात उभं राहून आपल्याला सावली देतात, फळं देतात. वृक्षांकडूनही कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, नाही का? हा निसर्ग म्हणजे आपला सर्वात मोठा गुरु आहे. मानवाच्या बुद्धीची सुरुवात या निसर्गापासूनच झालेली आहे. निसर्गातल्या गोष्टींकडून प्रेरणा घेऊनच मानवाने कला निर्माण केलेल्या आहेत. जीवन जगण्याची कला ही आपण निसर्गाकडूनच शिकू शकतो. धरती माता आपल्याला भरभरून देत असते आणि आपण मात्र तिला घाण करत असतो, तरीही ती क्षमया धरित्री आपल्याला कायम क्षमा करत असते.

आपण क्षमाशीलता निसर्गाकडून शिकू शकतो, आपण दातृत्व निसर्गाकडून शिकू शकतो, हृदयाची विशालता आपल्याला निसर्गाकडूनच मिळते. जेव्हा आपण हिमालयासारखा उत्तुंग पर्वत बघतो किंवा अथांग सागर बघतो तेव्हा आपल्या क्षुद्रत्वाची जाणीव आपल्याला निसर्ग करून देतो आणि आपला अहंकार गळून पडतो. बघा किती शिकवत असतो निसर्ग आपल्याला.

प्रत्येक शिष्याच्या मनात आपल्या गुरूंबद्दल अतिशय प्रेमाची आणि आदराची भावना असते. मार्ग कितीही कठीण असला तरी गुरूंचा हात डोक्यावर असेल तर आपल्याला भीती वाटत नाही. इतिहासात गुरु शिष्यांच्या अनेक जोड्या आहेत, त्या आपल्याला आजही प्रेरणा देतात. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन, रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद, समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज, सवाई गंधर्व आणि पंडित भीमसेन जोशी, पंडित बिरजू महाराज आणि त्यांचे असंख्य शिष्य, या प्रत्येक नात्यानं भारतीय संस्कृती समृद्ध केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभ्यासासाठी संपूर्ण जीवन व्यतीत करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांचा आज जन्मदिन. त्यांच्या शिवकल्याण राजा या कार्यक्रमातील एक काव्य आता ऐकवणार आहे. गुरुनी शिष्याची केलेली ही स्तुती बघा किती सुंदर आहे.

ज्ञान ही केवळ माहिती नसते, ती अनुभव, चिंतन आणि मूल्यांची एक परंपरा असते. ही परंपरा गुरूंकडून शिष्याकडे वाहत असते. म्हणूनच भारतात गुरुकुल पद्धती निर्माण झाली. गुरुकुलात शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकांचा अभ्यास नाही बरं का, तिथे जीवन जगण्याची कला शिकवली जाईल. संयम, सेवा, स्वावलंबन, शिस्त, करुणा आणि राष्ट्रधर्म यांचं शिक्षण गुरुकुलात दिलं जात असे. तिथे भेदभाव नसे. राजाचा मुलगा असो किंवा एखाद्या गरीब शेतकऱ्याचा मुलगा असो, सगळेजणच तिथे शिष्य असत आणि सगळे एका पातळीवर असत. सगळ्यांना आज गुरुकुलातली सगळी कामं करायला लागत असत आणि गुरुसुद्धा सर्वांना एकसारखंच शिक्षण देत असत.

म्हणूनच ही गुरुशिष्य परंपरा ही फार महान परंपरा आहे. ही व्यक्तिमत्व घडवण्याची परंपरा आहे. साधना, नम्रता आणि जीवनमूल्य शिकवण्याची परंपरा आहे. भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य, योग, वेद, आयुर्वेद, युद्धकला या सर्व विद्यांचा प्रवाह हजारो वर्ष चालू आहे, तो या गुरुशिष्य परंपरेमुळेच. गुरु जितका महान असतो तितकाच विद्यार्थीही महान असावा लागतो. ज्ञानतृष्णा, गुरुनिष्ठा, सदाध्ययन दक्षता, एकाग्रता, महत्वेच्छा, विद्यार्थी गुणपंचकम. ज्ञानाची तृष्णा, गुरुवर्ती निष्ठा, सतत अध्ययन करण्याची क्षमता, दक्षता, एकाग्रता आणि महत्वाकांक्षा हे विद्यार्थ्याचे पाच गुण सांगितले आहेत. या पाच गुणांनी युक्त असा विद्यार्थी आपल्या कटोऱ्यामध्ये गुरुने दिलेलं ज्ञान भरभरून घेत असतो आणि तो आपल्यात सामावून घेत असतो. गुरूंच्या चरणी बसून शिकण्याला गुरुकुल असं म्हणतात. जीवन कसं जगावं, समाजासाठी कसं उभं राहावं, निसर्गाशी नातं कसं जोडावं हे शिकवणारी ही गुरुशिष्य परंपरा. गुरूंनी दिलेलं ज्ञान आयुष्यभर जपणं आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हीच खरी गुरुदक्षिणा. कारण विद्येनी नम्रता येते, अहंकार नष्ट होतो, आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याला भरभरून देण्यातच आनंद असतो. मैत्रिणीनो, तीन गोष्टी दिल्याने वाढतात. एक ज्ञान, दुसरा आनंद आणि तिसरा सन्मान. या गोष्टी देत राहण्याची प्रेरणा आपल्याला गुरूंकडून मिळते, हो ना?

गुरु गोविंद दो खड़े काके लागू पाए, बलिहारी गुरुपदन को गोविंद दियो बताए। संत कबीरांच्या या दोह्याचा अर्थ किती सुंदर आहे। गुरु आणि परमेश्वर दोघेही समोर उभे असतील तर प्रथम नमस्कार कोणाला करायचा? कबीर म्हणतात, प्रथम नमस्कार गुरूंना करायचा, कारण परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग गुरुच दाखवतात। भारतीय संत परंपरेत गुरु म्हणजे केवळ व्यक्ती नाही, तो एक विचार आहे, तो प्रकाश आहे, ती एक जागृती आहे। म्हणूनच भारतीय संस्कृतीत गुरूंना देवासमान मानलं आहे। मैत्रिणींनो, गुरु आपल्याला केवळ यश मिळवायला शिकवत नाहीत, तर ते अपयश पचवायलाही शिकवतात। ते फक्त प्रश्नांची उत्तरं देत नाहीत, तर योग्य प्रश्न विचारण्याची दृष्टीही आपल्याला देत असतात। कला प्रांतात तर गुरूंचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। तुम्ही कितीही पुस्तकात वाचा, कितीही यूट्यूबवर बघा, जे ज्ञान तुम्हाला गुरूंकडून मिळेल ते इतर कोणाकडूनही मिळणार नाही। कला शिकवताना गुरु विद्यार्थ्याला केवळ काय करायचं हे सांगत नाही, तर काय करू नये हेही शिकवतात। म्हणूनच गुरूंचा प्रत्येक शब्द, प्रत्येक नजर, त्यांची प्रत्येक सूचना ही विद्यार्थ्यांसाठी अमूल्य असते। आज शिक्षक, प्रशिक्षक, संशोधक, कलाकार, पालक, मार्गदर्शक अनेक रूपात गुरु आपल्या आयुष्यात आहेत, हे आपलं भाग्यच आहे, नाही का? आज काळ बदलला आहे, शाळा बदलल्या आहेत, शिक्षणाची साधनं बदलली आहेत, तंत्रज्ञान आलं आहे, पण गुरूंचं महत्त्व अजिबातच कमी झालेलं नाही आहे। ऑनलाईन वर्ग, डिजिटल पुस्तकं, कृत्रिम बुद्धिमत्ता ही सगळी माहिती मिळवण्याची साधनं असू शकतात, पण ज्ञान मिळवण्यासाठी मात्र गुरूच हवेत। तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी गुरूंचं महत्त्व कमी होऊ शकत नाही, कारण प्रेरणा, अनुभव आणि योग्य दिशा हे गुरूच देतात। कठीण प्रसंगात आपल्या पाठीवर हात असतो तो गुरूंचा। एक त्यांच्यावरती श्रद्धा ठेवली की आपल्याला मार्ग सुकर होतो। मुख्य म्हणजे आपल्याला समस्येवरचे उपाय सुचत जातात। म्हणूनच गुरूंचा आधार हा फार महत्त्वाचा आहे।

समाजाच्या विकासामध्ये गुरूंची भूमिका अत्यंत महत्वाची असते. अनेक शिक्षक, प्राध्यापक, समाजसुधारक, विविध क्षेत्रातील मार्गदर्शक हे सर्वजण समाजाला दिशा देण्याचं कार्य करत असतात. थोर उद्योजक जेआरडी टाटा यांचा आज जन्मदिन आहे. स्वदेशीची भावना मनात रुजवण्याचं आणि त्यासाठी मोठा उद्योग समूह उभारण्याचं काम त्यांनी केलं. अनेक सामाजिक कामात सक्रिय सहभाग त्यांनी दिला. आज ते सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी प्रेरणादायी गुरुच आहेत. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर आणि स्वातंत्र्यसेनानी अरुणा असफली यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यांनी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून जगापुढे एक आदर्श उभा केलाय. एका अर्थी ते सामाजिक गुरुच म्हणायला हवेत. आपले संत तर आपले गुरु आहेतच.

समता, बंधुता आणि एकता याची शिकवण आपल्या संतांनी दिली. आपला जात धर्म विसरून केवळ मानवता हा धर्म लक्षात ठेवा ही संतांची शिकवण कायम आचरणात आणावी अशीच आहे.

ती कृतज्ञता आपल्या मनात कायमच जागृत असते, पण आज हे बोलून दाखवण्याचा दिवस आहे. आपल्याला कोणाविषयी, ज्यांच्याविषयी आपल्याला आदर वाटत असेल, अशा गुरूंना आज जरूर भेटा. निदान त्यांना फोन तरी करा, एखादा संदेश पाठवा. शिष्य जेव्हा आपली आठवण करतो तेव्हा गुरूंना भरून पावल्यासारखं होतं. गुरूंचं अवघं आयुष्य शिष्यांना घडवण्यात गेलेलं असतं. म्हणूनच शिष्य जेव्हा आठवण करतात तेव्हा गुरूंना अतिशय आनंद होतो, आणि हा आनंद आज आपण त्यांना नक्कीच देऊ शकतो. जीवनात ज्यांनी आपल्याला घडवलं, पडल्यावर उभं राहायला शिकवलं, स्वप्न पाहायला आणि ती पूर्ण करण्यासाठी झटायला शिकवलं, अशा सर्व गुरुजनांना आज मनपूर्वक वंदन.

आपल्या जीवनातलं यश, संस्कार, विचार आणि आपलं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये गुरूंचा वाटा खूप मोठा असतो. आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्या गुरुतत्वाला नमन करून मी यशश्री आजच्या उर्मी कार्यक्रमातून तुमचा निरोप घेते.

वनिता मंडळ कार्यक्रमात आज आपण ऐकलात गुरु पौर्णिमा याविषयी उर्मी हा कार्यक्रम. गुरु एक जगीत राहता. आता मात्र तुमचा निरोप घेण्याची वेळ झाली आहे. मी यशश्री पुणेकर सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपला सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते आपण ऐकत आहात. दुपारचा 1 वाजतोय. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

लता मंगेशकर यांनी गायलेली ही प्रार्थना होती उंबरठा या सिनेमातली. वसंत बापट यांनी या सिनेमाची प्रार्थना लिहिली होती आणि संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. अशीच एक छान आणखीन एक प्रार्थना आहे सुशीला या सिनेमातली. सुरेश वाडकर, उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी गायली आहे. जगदीश खेबुडकरांनी ही प्रार्थना लिहिली आहे आणि संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

साने गुरुजी या सिनेमातलं साने गुरुजींचं हे गीत होतं, कविता कृष्णमूर्ती शान आणि संजीव अभ्यंकर यांनी गायलेलं. संगीत दिलं होतं राहुल रानडे यांनी. गीत बहार कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:30 आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र.

अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. नीट UG पेपर फुटी प्रकरणातल्या 13 आरोपींविरुद्ध CBIकडून दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगनं पटकावलं रौप्य पदक. आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या 2 दिवसात झालेल्या हिंसाचारात 40 जणांचा मृत्यू. जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ झाल्यानं लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. त्यानंतर राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सकाळी 11 वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत पदकं पटकावलेल्या क्रीडापटूंचं अभिनंदन केलं. त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच विरोधकांनी विद्यार्थ्यांवरच्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ घोषणाबाजीला सुरुवात केली. सभापतींनी कामकाज चालवण्याची विनंती करूनही गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर स्थगन प्रस्तावाच्या सर्व नोटिसा नाकारल्याची माहिती पीठासीन अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. एक देश एक निवडणूक या विषयावरच्या संयुक्त संसदीय समितीचा कार्यकाळ संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या 1 दिवसापर्यंत वाढवायला लोकसभेनं मंजुरी दिली. सध्या लोकसभेत पेपरफुटीला आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे. सभागृहाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या चर्चेत भाग घेतला. राज्यसभेच्या कामकाजाची सुरुवात आज कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवून झाली. त्यानंतर अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. विद्यार्थी नेता आईशी घोष हिच्यावरच्या पोलिसी कारवाईवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यानं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. पुन्हा कामकाज सुरू होताच अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला, पण विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. नीट UG पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध CBIनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. गुन्हेगारी कट रचणं, फसवणूक, पुरावे नष्ट करणं असे विविध आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणी CBIनं राज्यातील पुणे, लातूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीत छापे टाकून आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींवर सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले असून हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. संपूर्ण देशात आज गुरुपौर्णिमा अतिशय भक्तिभावानं आणि उत्साहात साजरी केली जात आहे. आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या आणि

ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरूंचं स्मरण करून त्यांच्याप्रती आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. बौद्ध परंपरेतही गुरुपौर्णिमेला विशेष महत्व आहे. बोधगया इथं ज्ञानप्राप्ती केल्यानंतर भगवान गौतम बुद्ध सारनाथ इथे आले आणि इथंच त्यांनी आपल्या शिष्यांना धर्मोपदेश केला होता. त्यामुळे बौद्ध धर्मीयही आजच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांची पूजा करून त्यांना अभिवादन करतात. आज देशभरात विविध मंदिरांमध्ये, मठांमध्ये, आश्रमांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये गुरुपूजन केलं जात असून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही जनतेला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला अनन्यसाधारण महत्व असल्याचं त्यांनी संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुरु हे केवळ ज्ञान देणारे नसतात, तर आपल्या शिष्यांमध्ये सकारात्मकता, योग्य विचार आचार देत त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करत असतात, असं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून यूट्यूब या समाज माध्यमावरच्या व्हिडिओमधल्या टिप्पणीवरून राजकीय समालोचक टी जी मोहनदास यांच्या विरोधात केरळ पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला आहे. मोहनदास यांनी पत्रिका या आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रसारित केलेला व्हिडिओ सार्वजनिक शांतता भंग करणारा आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणारा असल्याच्या तक्रारीवरून तिरुअनंतपुरम इथल्या सायबर पोलिसांनी FIR दाखल केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कोळसा खाण वाटप प्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंग यांच्या विरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला आणि त्यांच्या विरोधात जारी करण्यात आलेलं समन्स रद्द केलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि व्ही मोहना यांचा समावेश असलेल्या पीठानं माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग आणि अन्य काही जणांना क्लीन चिट देणारा CBIचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकलं आहे. या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याखेरीज भारोत्तोलन स्पर्धेत महिलांच्या 69 किलो वजनी गटात 229 किलो वजन उचलून हरजिंदर कौरनं रौप्य पदक पटकावलं. या पदकासह भारताची पदकसंख्या 12 झाली आहे. यात 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुलवीर सिंग यांचं अभिनंदन केलं आहे. आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. वाघांचं संरक्षण, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं जतन केलं जावं, त्यांची संख्या वाढावी, तसंच वाघाबद्दल समाजात जागरूकता वाढावी या उद्देशानं आज संपूर्ण जगात वाघ दिवस साजरा केला जातो. रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरात नोव्हेंबर 2010 झालेल्या परिषदेत वाघ दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या परिषदेत भारतासह 13 देशांच्या नेत्यांनी 2022 वाघांची संख्या वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. आज मितीला संपूर्ण जगात मिळून 5,711 वाघ आहेत. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवसानिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वन्यप्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत. भारतामध्ये वाघांची संख्या सर्वात अधिक असून अत्याधुनिक पद्धतीनं त्यांचं संरक्षण आणि संवर्धन केलं जात असल्याचं उपराष्ट्रपतींनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. ओदिशामध्ये संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून राज्याच्या अनेक भागातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. भद्रक या जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून भंडारी पोखरी आणि धामनगरला मोठा भूभाग पाण्याखाली गेला आहे. अकुआपाडा इथं बैतारणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुरामुळं जाजपूर आणि धामनगर दरम्यानची वाहतूक खंडित झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. राज्यातल्या 8 जिल्ह्यांमधल्या शाळा आज बंद ठेवण्यात आल्या असून प्रशासनानं पूरग्रस्त भागातल्या बचाव कार्याला वेग दिला आहे. राज्याच्या काही भागात आजही मुसळधार पावसाची शक्यता असून सखल आणि पूरप्रवण भागातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. विदर्भ, छत्तीसगड आणि पूर्व मध्य
प्रदेशात उद्यापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं मध्य प्रदेशासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशसाठी पुढले 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून जम्मू काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य महाराष्ट्र आणि

मराठवाड्यात आज मुसळधार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या असंतोषादरम्यान पाकिस्तानी सैन्यदलानं केलेल्या हिंसाचारात गेल्या 2 दिवसात किमान 40 जण ठार झाले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत. 5 जूनपासून या संघर्षात 100 पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडल्याचा दावा युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टीनं केला आहे. संयुक्त राष्ट्र, युरोपीय संघ आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं इथल्या नागरिकांच्या मदतीसाठी पुढं यावं असं आवाहनही पार्टीनं केलं आहे.

0: नॅशनल पार्टीनं केला आहे. संयुक्त राष्ट्र, युरोपीय संघ आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं इथल्या नागरिकांच्या मदतीसाठी पुढे यावं असं आवाहनही पार्टीनं केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणातल्या 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगनं पटकावलं रौप्यपदक. आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या 2 दिवसात झालेल्या हिंसाचारात 40 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 1:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्हा नियोजन समितीची सभा संपन्न. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन उत्साहात साजरा. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 93 लाखांचं नुकसान. दोघांचा मृत्यू. आणि सिंधुदुर्ग किल्ल्याच्या ढासळलेल्या बुरुजाची पुरातत्व विभागाकडून पाहणी. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश जोशी.
3: जिल्ह्याच्या सर्वांगीण संतुलित आणि गतिमान विकासाच्या दृष्टीनं महत्वपूर्ण ठरणारी जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सिंधू निधी सभागृहात संपन्न झाली. सन 2026-27 मधील मंजूर निधी वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीनं खर्च करावा. कोणत्याही विभागानं निधी अखर्चित ठेवू नये. आर्थिक विकासातला मंजूर निधी प्रत्येक विभागानं माहे डिसेंबर अखेर खर्च करावा. यासाठी सर्व विभागांनी प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव वेळेत सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिले. यावेळी खासदार नारायण राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार निरंजन डावखरे, VC द्वारे अनिकेत तटकरे, दीपक केसरकर, निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहीकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्ह्यातल्या विविध विकास योजना तसंच विकास कामांबाबत जिल्हा विकास समन्वय आणि सहनियंत्रण समिती अर्थात दिशाच्या बैठकीत सर्वंकष आढावा घेण्यात आला. विकास योजना उद्दिष्टांच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागांकडून काटेकोर नियोजन करण्यात यावं असे निर्देश दिशा समितीचे अध्यक्ष तथा खासदार नारायण राणे यांनी दिले. सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या विशेष आरोग्य शिबिर अभियानाचा शुभारंभ सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथं आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते झाला. स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तसंच त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या आरोग्य अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गोड्या पाण्यातल्या मत्स्यशेतीला चालना मिळण्यासाठी शास्त्रज्ञ डॉक्टर हिरालाल चौधरी यांनी 10 जुलै 1970 पहिल्यांदा प्रेरित प्रजनन तंत्रज्ञानाद्वारे यशस्वीपणे कार्य मत्स्यबीज निर्मितीचा प्रयोग साध्य केला. या महान कार्याचा गौरव म्हणून सन 2001 10 जुलै हा राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचं औचित्य साधून मुळदे इथल्या मत्स्य संशोधन केंद्रामध्ये जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांच्या हस्ते कटला जातीच्या नर आणि मादी या माशांना प्रेरक इंजेक्शन देण्यात आली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025-26 अंतर्गत जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कुडाळ तालुक्यातल्या तुळसुली आणि वेंगुर्ले तालुक्यातल्या अणसूर ग्रामपंचायतींची विभागस्तरीय समितीनं पाहणी करत प्रत्यक्ष केलेल्या कामांची क्षेत्रीय तपासणी करून मूल्यमापन केलं. अमरावती विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखालील पथकानं ग्रामपंचायतींच्या कामकाजाची दस्तऐवजांची आणि प्रत्यक्ष राबवण्यात आलेल्या उपक्रमांची तपासणी केली. जिल्ह्यात जून महिन्यापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसानं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानी झाली आहे. 1 जून ते जुलैच्या पहिल्या आठवड्याच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात अंदाजे 92,73,337 रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाकडे प्राप्त झाला. अतिवृष्टीमुळे सर्वाधिक फटका घरांना बसला असून 200+ घरांचं नुकसान झालंय. या अतिवृष्टीत 2 व्यक्तींचा मृत्यू झालाय. जिल्ह्यात झालेल्या पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण व्यवस्था सुद्धा बाधित झाली आहे. अनेक ठिकाणी वीज वाहिन्या आणि खांबाचं

0: नुकसान झालंय. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पूर्वेकडच्या बुरुजाच्या तळभागातल्या तटबंदीचा काही भाग ढासळला होता. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी याची तात्काळ दखल घेऊन महसूल प्रशासनामार्फत ASI यांना पत्र लिहून त्या ठिकाणी पाहणी आणि पुढील आनुषंगिक कार्यवाही करण्याबाबत कळवलं होतं. त्यानुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई मंडळाच्या पथकानं ढासळलेल्या बुरुजाच्या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीनंतर संबंधित निरीक्षणांचा सविस्तर अहवाल भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई मंडळाकडे सादर करण्यात येणार असून त्यानुसार किल्ल्याच्या संवर्धन आणि आवश्यक दुरुस्तीबाबत पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत आंबोली आणि स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानं अलीकडेच आंबोलीत भव्य स्वच्छता मोहीम अर्थात स्वच्छतेच्या वारीचं आयोजन करण्यात आलं होतं. आंबोली घाट मार्गावरील पूर्वीचा वस या देवस्थानच्या ठिकाणी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या स्वच्छतेच्या वारीला सुरुवात झाली. जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र श्रोते हो आत्ता आपण ऐकलं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा सुरुवातीला ऐकूया संध्या भाटवडेकर यांना.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत सदानंद डबीर यांच्या लहेजा या गझल संग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला काव्यवेध.
1: खूप सोसल्यावर गझल येते आणि साऱ्या सोसण्याच्या पार नेते, अशा तऱ्हेने गझलेच्या व्याख्यांमध्ये गझलकार सदानंद डबीर यांनी एक जीवनाशय सामावलेल्या व्याख्येची भर घातलेली आहे. गझलचे सर्वे सर्वा ज्यांना मानलं जातं, अशा सुरेश भट यांच्यानंतर गझलच्या क्षेत्रात ज्यांची नावं आदरानं घेतली जातात त्यापैकीच एक महत्वाचं नाव म्हणजे गझलकार सदानंद डबीर. डबीरांची 16 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, ज्यात कविता, गीत, गझल हे तर आहेच, अनुवादित संपादित पुस्तकं आहेत, परंतु गझलचं तंत्र आणि सौंदर्य वेद याविषयीचीही पुस्तकं आहेत. लहजा हा सदानंद डबीरांचा गझल काव्यसंग्रह आहे. लहजा म्हणजे भाषेची, बोलण्याची, गाण्याची ढब, शैली, ढंग असा अर्थ आहे, असं डबीरांनी आपल्या मनोगतात लिहिलं आहे. दे निरोप तू हसून मी इथून निघताना, सुटकेचा उत्सव कर जीव मुक्त होताना. सुटकेचा उत्सव कर असा संदेश देणाऱ्या या संग्रहातील शेवटच्या गीतातील ओळी. एकंदरीत 79 आशयघन कविता, गीत, गझल संग्रह आहे. या संग्रहातील सर्वच रचना सहज साध्या शैलीत लिहिलेल्या असल्या तरीही अंतर्मुख करणाऱ्या आहेत याचा प्रत्यय येतोच. ही रात्र जरी अवसेची, येणारच सूर्य उद्याचा, ये उषा सुप्त तेजाचे तिमिराला सांगत राहू, हे जीवनविषयक खोल चिंतन मुख्य म्हणजे त्यातील आशावाद शाळेतील विद्यार्थ्यांपासून शाळेची पायरी न चढलेल्या माणसांपर्यंत सहज पोहोचते, याचे जगण्याशी खेळत राहू हे शीर्षकच किती सकारात्मक आहे. प्रेमिकांची सर्व पातळीवर एकमेकांबद्दल असलेली ओढ, आसक्ती, जिव्हाळा, प्रेम, शृंगार याविषयीच्या संग्रहातील ओळी वाचताना सुद्धा एक चलचित्र डोळ्यासमोरून सरकत जातं. गाढ स्पर्शातून कळते सर्व काही, स्पर्श प्रेमळ तो तुझा की चांदण्यांचा, गालावरुनी ओघळणारे ओले मोती, मी ओठानी अलगत टिपण्याचा मोसम, ओझरती भेट तुझी चुटपुटसे आलिंगण, अधरांनी अधरांना केलेले अभिवादन. डबीरांच्या अनेक रचना एक लय घेऊन येतात, त्यामुळे कोणालाही त्या गुणगुणाव्याशा वाटतात, आणि म्हणूनच त्यांच्या अनेक रचना यशवंत देव,

0: प्रभाकर पंडित, अशोक पत्की अशा अनेक संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या आहेत. तर अरुण दाते, सुरेश वाडकर, उत्तरा केळकर इत्यादींनी त्या गायलेल्या आहेत. मदिरा आणि मदिराक्षी याविषयीच्या गझला मुशाहरात हमखास दाद मिळवून जातात. परंतु डबीरांच्या गझला अशा गोडीबंद, साचेबंद तसेच आशयाच्या दृष्टीनं परिपूर्ण आहेत की त्या पुस्तकातून वाचतानाही आतून दाद निघतेच. थोडीच शुद्ध बाकी थोडा नशेत आहे, जसांग त्या जगाला मीही मजेत आहे, हे वाचताना वाचकांना त्या रचनेमागचं संदर्भ लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. गझलच्या स्वरूपात वक्रोक्ती आणि विनोदी भाषेचा वापर करून अत्यंत ताकदीनं डबीरांनी हजल लिहिल्या आहेत. विषय विविधता आणि तत्वचिंतनाची डूब असणाऱ्या कवितेला नवनवीन आयाम देणाऱ्या वास्तववादी उत्कट अशा गझल काव्ययुक्त लहजाचे कोणतंही पान उघडावं आणि त्यात गुंतत जावं असा रसिकांसाठी एक शेर. ती कुठे भेटते यार वरचेवरी, एकटा मीच मग आणि ही शायरी, आणि ही शायरी.
1: पुस्तक यात्रा या मालेत आत्ताच आपण ऐकलं सदानंद डबीर यांच्या लहजा या गझल संग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला काव्यवेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात जनावरांचे पावसाळ्यातील आहार नियोजन याविषयीची माहिती आपण ऐकूया. वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी. नमस्कार मंडळी. मंडळी, सध्या पावसाळा सुरू आहे. काही भागांमध्ये अतिवृष्टी तर काही भागात कमी पर्जन्यमान. अतिवृष्टी आणि कमी पाऊस या दोन्हीचाही जनावरांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत असतो. पर्यायानं उत्पादन आणि पशुपालन व्यवसायाच्या अर्थकारणावर परिणाम होतो. पावसाळ्यातला आहार व्यवस्थापन व्यवस्थित न झाल्यास दूध उत्पादन, दुधाची प्रत आणि जनावरांचं आरोग्य यावरही परिणाम होतो. म्हणून पावसाळ्यामध्ये जनावरांच्या आहाराचं व्यवस्थापन करणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. मंडळी, पावसाळ्यामध्ये सुरुवातीला हिरवा कोवळा चारा मुबलक प्रमाणात मिळतो. या चाऱ्याचा जनावरांच्या आहारात जास्त प्रमाणात वापर झाला तर त्यांची पचन क्रिया बिघडते आणि पातळ शेणाची समस्या निर्माण होते. कोवळ्या चाऱ्यामुळे दूध उत्पादन वाढलेलं दिसतं, परंतु दुधातील फॅट, SNF आणि इतर घटकांचं प्रमाण तुलनेनं कमी होतं. पातळ शेणामुळे चाऱ्यावरती शेण उडून चाऱ्याचा अपव्यय जास्त प्रमाणात होतो. म्हणून पावसाळ्यामध्ये जनावरांना केवळ हिरवा चारा न देता वाळलेला आणि हिरवा असा मिश्रित चारा द्यावा. याकरता वाळलेला चारा उपलब्ध होईल याचं नियोजन उन्हाळ्यातच करावं. जनावरांनी खाऊन शिल्लक राहिलेला चारा गव्हाणीतून वेळोवेळी काढून गव्हाणी स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी. वाळलेला चारा ज्या ठिकाणी साठवला आहे तिथं पावसाचं पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी. असा चारा भिजल्यास त्यामध्ये बुरशीची वाढ होते, चारा काळा पडतो, त्यामुळे अशा चाऱ्याचा अपव्यय होतो. मंडळी, डबक्यामध्ये किंवा शेतात साठलेलं पाणी जनावरांना प्यायला देऊ नये. अशा पाण्यामुळे एकतर जंतांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते किंवा त्या शेतात खतं दिलेली असल्यास या खतांचा अंश साठलेल्या पाण्यात येऊन जनावरांना विषबाधा होऊ शकते. नवजात वासरांना जन्मल्यानंतर लगेचच पुरेसा चीक पाजावा, जेणेकरून यातून त्या वासराला रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होईल. पावसाळ्यातील आजारांनाही वासरं सहजासहजी बळी पडणार नाहीत. पावसाळ्यामध्ये पशुखाद्य कोरड्या ठिकाणी ठेवावं. बुरशीजन्य पशुखाद्याचा जनावरांच्या आहारात वापर करू नये. ज्या भागामध्ये पर्जन्यमान कमी आहे अशा ठिकाणी हिरव्या चाऱ्याची कमतरता असल्यास केवळ वाळलेला चारा जनावरांना खायला दिला जातो. अशावेळी जनावरांमध्ये पोषण तत्वांची कमतरता निर्माण होते. पावसाळ्यात एकदम थंड पाणी प्यायला देऊ नये, यामुळे पाणी पिण्याचं प्रमाण कमी होतं. शरीर तापमान टिकवण्यासाठी जास्त ऊर्जेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी जनावरांना जास्त चारा खावासा वाटतो. याकरता या काळामध्ये जास्तीच्या चाऱ्याचा पुरवठा असणं गरजेचं आहे. चारा खाण्याचं प्रमाण जर कमी असेल तर त्याचा वाढ उत्पादन यावर नक्कीच परिणाम होतो. म्हणून

चाऱ्याची चव वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. पावसाळ्यातल्या थंड हवामानात उत्पादन टिकून राहण्यासाठी संरक्षित अशा स्निग्ध पदार्थांचा वापरसुद्धा उपयोगी ठरतो. तर मंडळी, अशा प्रकारे पावसाळ्यामध्ये आपल्या जनावरांच्या आहाराचं योग्य प्रकारे नियोजन केलं तर दुग्ध उत्पादन, दुधाची प्रत आणि जनावरांचं एकूण आरोग्य यावर नक्कीच उपाय सापडेल. बरं आहे तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण ऐकलीत जनावरांचे पावसाळ्यातील आहार नियोजन याविषयीची माहिती. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोतेहो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो तर त्याच्यानंतर पचन होण्यासाठी पित्ताची आवश्यकता आहे असं म्हटलं जातं. तर पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो तर त्याच्यानंतर पचन होण्यासाठी पित्ताची आवश्यकता आहे असं म्हटलं जातं, तर पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर पचनावरती काही परिणाम होत असतात का?
2: तसा पचनावरती या पित्ताचा फारसा फरक पडत नाही. कारण काय होतं की खडे वगैरे ज्यावेळेला होतात त्यावेळेला जे पित्त लिव्हरमध्ये जे बाईल म्हणतात इंग्रजीमध्ये, ते बाईल वाढल्यानंतर ते पित्त हे थोडंसं वेगळं, आपण जे जनरल पित्त म्हणतो तो पोटातील ॲसिडिटी आहे. आणि हे जे पित्त आपण म्हणतो ही पित्ताची पिशवी वेगळी, थोडंसं ते या पित्तापासून ते पित्त थोडंसं वेगळं आहे. आणि त्या पित्ताची पिशवी काढल्यानंतर फारसा फरक पडत नाही. कारण काय की ते पित्त जे आहे ते थोडं जरी एक्सेस झालं तर थोडी जी छोटी जी साठवण्याची जागा म्हणून ते बहुतेक निसर्गानं तिथं ठेवलेलं आहे. आणि काढल्यानंतर फारसा फरक जाणवलेला नाही. कारण इथं जी आपण पित्ताचे खडे पिशवी बरोबर काढतो, कारण या पिशवी खूप महत्त्वाची नसते, पण जर ठेवली काही डिसिजेसमध्ये तर काही वेळेला अडचणी निर्माण पुढं होतात. तरीही काढल्यानंतर फारसा त्याच्यावरती पित्तामध्ये फरक पडत नाही, बॉडी त्याला ॲडजस्ट करते.
1: आपण बघतोय की पित्ताशयाच्या पिशवी काढण्याचं प्रमाण समाजामध्ये थोडंसं जास्त दिसायला लागलेलं आहे, तर याची नेमकी काय कारणं असू शकतात?
2: पित्ताची पिशवी काढण्याचं प्रमाण वाढलंय असं म्हणण्यापेक्षा अलीकडं पित्ताच्या पिशवीचे रोगनिदान करण्याची क्षमता किंवा आधुनिकता बरीच वाढलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या अनुषंगानं काही आजार असतील, एखाद्याला डायबिटीस आहे, शुगर आहे, त्यालाही पित्ताच्या पिशवीचे काही आजार आहेत, तर मग काही वेळेला डायबिटिक असेल तर कॉम्प्लिकेशन नंतर पुढं वाढण्याची शक्यता जास्त असते, पित्ताच्या पिशवीला इन्फेक्शन वाढण्याची ज्यादा शक्यता असते. अशा वेळी मग हे काही वेळेला निर्णय घ्यावे लागतात, किंवा पुढं वय वाढत जाईल आणि ह्या पित्ताच्या खड्यांचा कदाचित पित्त वाहून नेण्याच्या नलिकेमध्ये अडकण्याची पॉसिबिलिटी जर ज्यादा असेल, तर अशा अनुषंगानं थोडंसं पेशंटची चर्चा करून काही वेळेला एखादा निर्णय तसा तो घ्यावा लागतो. किंवा एखाद्याची बी पी वाढण्याची पॉसिबिलिटी आहे, वाढत असेल, आणि फिटनेस प्रॉब्लेम येण्याची पॉसिबिलिटी असेल, अशा वेळी काही वेळेला पित्ताची पिशवी काढण्याचे निर्णय घ्यावे लागतात. निदान योग्य आणि रिपीटेड त्रास असेल नेहमी तरी काही वेळेला ते काढावी लागते. म्हणजे थोडासा आणि लोकांना आता अवेअरनेस वाढलेला आहे, म्हणजे भीती पण वाढलेली आहे, मग अशा वेळी पण ते काही वेळेला इन्सिस्ट करतात, पण इन्सिस्ट केले तरी डॉक्टर ते त्याला योग्य रिझन असल्याशिवाय ती काढली जात नाही. पण एकंदरीत निदान क्षमता वाढलेली आहे आणि इतर डिसिजेसमध्ये पण त्याचा प्रॉब्लेम पुढं येऊ नये याच्या

0: कसोटी सुद्धा काही वेळेला मग तो निर्णय त्या परिस्थितीनुसार घेतला जातो, योग्य असल्याशिवाय काढलं जात नाही, हे तितकंच खरं आहे.
1: पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर मी नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे?
0: तिखट तेलकट थोडंसं कमी ठेवणं, त्याचप्रमाणे जे चटपटी खाणं सध्या जे फास्ट फूड म्हणतो तेही कमी करणं, त्याचप्रमाणे वेळेवर झोप घेणं, ताणतणाव शक्यतो कमी करणं, आणि जेवढं काही नॅचरल डाएटकडं जाता येईल तेवढं ते नॅचरल डाएटकडं जास्तीत जास्त फळं पालेभाज्या यांचं योग्य प्रमाणात सेवन करणं, पाणी व्यवस्थित पिणं, रेग्युलर व्यायाम, स्ट्रेस कमी करणं, ह्या लाईफस्टाईल ज्या काही जनरल आहेत त्याच व्यवस्थित आपण जर आत्मसात केल्या तर त्याच्यानंतर फारसा कोणाला त्रास होत नाही, किंवा नंतर काढल्यानंतर होण्याचं प्रमाण हे अगदी नगण्य.
1: कोणत्या विशिष्ट वयोगटांमध्ये पित्ताशयाच्या पिशवीचे किंवा पित्ताच्या खड्यांचे त्रास होतात असं काही आपलं ऑब्झर्वेशन आहे का?
0: साधारणतः 40-45 ते 50 या वयोगटामध्ये आणि जरास जाड पेशंटमध्ये आणि स्त्रियांच्या मध्ये हे प्रमाण जरा जास्त आहे.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आज आपण ऐकणार आहोत.
1: सर, पर्यावरण संवर्धनासाठी काम करताना शाश्वत विकासाची संकल्पना या बाबतीत काय असू शकेल असं आपल्याला वाटतं?
2: जगात शाश्वत असं काही नाहीये असं फिजिक्सच्या लोकांनी आणि बायोलॉजी लोकांनी सांगितलं. ते कसं सांगितलं? ते म्हणाले, निसर्ग अगदी सुरुवात अनादिकालापासून हा चालू आहे. बदल हा निसर्गाचा आहे. जन्मणार, मग तरुण म्हातारे म्हणून मरणार, चालू राहणार. साहित्य पुनर्जी चालू राहणार. आणि हे सगळ्या मानवाला नाही, सगळ्या जीवन सृष्टीला लागू आहे. त्यामुळे शाश्वत असं काही नाही. जी शाश्वत ही कल्पना ज्यांनी आणली त्याला शाश्वत किंवा चिरंतन म्हणतो. तर खरी इकोसिस्टीम मध्ये अशी आहे, तलाव घेतला तर ती इकोसिस्टीम आहे. या तलावाला बाहेरचं काहीही गरज नाही. इथलं जे आहे जिवंत आहे, मरतंय, वनस्पती खाऊन प्राणी जगतायत, मासे जगतायत, माशांना खाऊन पक्षी जगतायत, हे सगळं चक्र अखंडित असतं. बाहेरच्या कशावरही ते अवलंबून असत नाही. आता त्याचा आकार कमी जास्त असेल, मोठा तलाव, लहान तलाव किंवा नदी, ते स्वतःवर स्वावलंबी असं आहे. पण निसर्ग हा इकोसिस्टीम आहे. इथं ह्या चिरंतन विकासामध्ये विकास वाढ याची तुलना केली पाहिजे. अतिशय चांगली याची तुलना आहे. समाजशास्त्रात अतिशय चांगली तुलना आहे. विकास हा सर्वांचा असतो, वाढ ही एकट्याची असते. माझी, आपली, आमची नाही. निसर्गात माझं असं कुणाचं काय नसतं. वाघाचं जंगल आहे काय, बाकीची हरणं तिथं, सगळ्यांना सर्व समावेशक, सगळ्यांना उपलब्ध, इथं ते नाहीये. त्यामुळे हा विकास सर्वांचा असला पाहिजे. हा विकास दूरगामी असला पाहिजे. थोड्या दिवसासाठी असेल तो विकास होऊ शकत नाही. ती वाढ झाली नंतर तो ज्याला आपण काय म्हणून सुनियोजित असला पाहिजे विकास. आता 5 वर्षात काय करायचं, आता आपली आपण डेव्हलपमेंट प्लॅन, रिजनल प्लॅन, रिजनल प्लॅन 30 वर्षाचा असतो. 30 वर्षात हे 5 वर्षाचे डेव्हलपमेंट प्लॅन 4-5 बसतात. हा, त्यासाठी ते असतं. आपल्याकडे वाढ याला नियोजन नसतं. आपण जी विकास जो म्हणतो तो दुर्दैवाने अनेक वेळा वाढीत जातो. म्हणजे उद्या तिथं काय घरं वाढली, आमच्या तिथं पलीकडे खूप लोक राहायला आली, हो, पण ती झोपडपट्टी आहे, त्याला रस्ते नाही आहेत, त्याला शौचालय नाही आहेत, ही वाढ आहे. आणि विकास नीट रस्ते आहेत, हवेशीर आहेत, भाग आहेत, तो विकास झाला. विकासाचं जे प्रारूप आहे ते पुन्हा तपासलं पाहिजे. ते नियोजन पूर्ण पाहिजे, सर्वांसाठी पाहिजे, सशक्त पाहिजे.

मधुवंती देव यांनी गायलेला राग सूर मल्हार आत्ता आपण ऐकला. त्यांना तबल्याची साथ माधव मोडक यांनी, हार्मोनियमची साथ संजय कोकटे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 3 वाजता आहेत आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जंतर मंतरवर आंदोलकांविरोधात बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. कामकाजात वारंवार अडथळे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला ST महामंडळाची मुदतवाढ. राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. आणि चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ झाला. सकाळी 11 वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकं पटकावणाऱ्या क्रीडापटूंचं अभिनंदन केलं. त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यावर विरोधकांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ घोषणाबाजीला सुरुवात केली. सभापतींनी कामकाज चालवण्याची विनंती करूनही गदारोळ सुरूच राहिला. कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यावर स्थगन प्रस्तावाच्या सर्व नोटिसा नाकारल्याची माहिती पीठासीन अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. एक देश एक निवडणूक या विषयावरच्या संयुक्त संसदीय समितीचा कार्यकाळ संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवसापर्यंत वाढवायला लोकसभेनं मंजुरी दिली. लोकसभेत पेपरफुटीला आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर चर्चा पुढे सुरू आहे. सभागृहाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या चर्चेत भाग घेतला. मात्र त्यांच्या भाषणातले काही शब्द असंसदीय असल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला आणि सभागृहात गदारोळ केला. त्यामुळे कामकाज 2:30 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यानंतरही अवघ्या 1 मिनिटात कामकाज 3 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं. राज्यसभेच्या कामकाजाची सुरुवात आज कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवून झाली. त्यानंतर अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. विद्यार्थी नेता आईशी घोष हिच्या विरोधातल्या पोलीस कारवाईवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सध्या राज्यसभेत राष्ट्र गौरव अपमान निवारण विधेयकावर चर्चा सुरू आहे. नीट UG पेपरफुटी प्रकरणातल्या 13 आरोपींविरुद्ध CBI काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. गुन्हेगारी कट रचणं, फसवणूक, पुरावे नष्ट करणं असे विविध आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेत. नीट पेपरफुटी प्रकरणी CBI राज्यातल्या पुणे, लातूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीमध्ये छापे टाकून आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींवर सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले असून हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला ST महामंडळानं 1 महिन्याची मुदतवाढ दिली. त्यामुळे या नागरिकांनी ST प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून NCMC स्मार्ट कार्ड आवश्यक असेल तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या सवलतीचा लाभ घेता येईल. नोंदणी करूनही अनेक प्रवाशांना स्मार्ट कार्ड मिळालेलं नाही, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. इतर प्रवाशांनीही लवकरात लवकर या कार्डसाठी नोंदणी करावी असं आवाहन त्यांनी केलं. पालघर आणि नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे नुकसानग्रस्त नागरिकांना नियमापेक्षा अधिक विशेष पॅकेज मिळावं यासाठी दोन्ही जिल्ह्यांसाठी एकात्मिक मदत आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. पूरग्रस्त भागातलं जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी दळणवळण आणि रस्ते सुविधा पूर्ववत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग आणि संबंधित यंत्रणा

यांनी आवश्यक रस्ते निश्चित करून युद्ध पातळीवर काम करावं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य सरकारचा 2025 या वर्षाचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर झालाय. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते प्रसाद ओक यांना जाहीर झाला असून राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना दिला जाणार आहे. जालना जिल्ह्यातली एक महिला जीएसटी अधिकारी आणि खासगी कर सल्लागार व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल 60,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं. वस्तू आणि सेवा कर विभागानं जालना जिल्ह्यातल्या एका इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यापाऱ्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट ब्लॉक करून त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यानं त्याच्याकडून या रकमेची मागणी केल्याचा आरोप आहे. पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केलेल्या कारवाईत काल एका नायजेरियन नागरिकाला अटक केली. या कारवाईत त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचं मूल्य 1 कोटीपेक्षा जास्त असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. आरोपी ज्या घरात राहत होता त्या घर मालकाविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपर फुटी प्रकरणी आपल्या विरोधात बदनामीकारक आणि खोटी माहिती प्रसारित केल्याच्या आरोपावरून भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात खटला दाखल केलाय. हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या अधिकृत समाज माध्यम खात्यावरून प्रसारित केलेली पोस्ट केवळ राजकीय हेतूने आणि आपली सामाजिक प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशानं होती असा त्यांचा आरोप आहे. बीड जिल्ह्यातल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी महेश केदार यानं जामिनासाठी अर्ज दाखल केलाय. या प्रकरणात वारंवार निरनिराळे अर्ज दाखल करून सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा सरकारी पक्षानं केलाय. या प्रकरणाची पुढली सुनावणी 3 ऑगस्ट रोजी होणार आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकलंय. या क्रीडा प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. याशिवाय भारोत्तोलन स्पर्धेत महिलांच्या 69 किलो वजनी गटात 229 किलो वजन उचलून हरजिंदर कौरनं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारताची पदक संख्या 12 झाली. यात 2 सुवर्ण 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडले. आज सकाळपासून पातळीत आणखी वाढ झाली. सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 60 मिलीमीटर पाऊस चिपळूण तालुक्यात पडलाय. त्याखालोखाल 53 मिलीमीटर पाऊस खेडमध्ये, 42 मिलीमीटर लांजा, 41 मिलीमीटर दापोली तर 40 मिलीमीटर पाऊस राजापूरमध्ये पडला. विदर्भात उद्यापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलाय. नांदेड लातूर आणि भंडारा या जिल्ह्यांना आज तर नागपूर वर्धा आणि कोल्हापूरच्या घाट परिसराला आज आणि उद्या जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. देशात आज गुरुपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. आजच्या दिवशी आपल्या गुरूंचं स्मरण करून त्यांच्याप्रती आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. बौद्ध परंपरेतही गुरुपौर्णिमेला विशेष महत्व आहे. आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. वाघांचं संरक्षण, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं जतन केलं जावं, त्यांची संख्या वाढावी तसंच वाघांबद्दल समाजात जागरूकता वाढावी या उद्देशानं आज जगभरात व्याघ्र दिवस साजरा केला जातो. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जंतर मंतरवर आंदोलकांविरोधात बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. कामकाजात वारंवार अडथळे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळाची मुदतवाढ. राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना

तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. आणि चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. नमस्कार. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

नमस्कार श्रोतेहो, शुभ संध्या. मध्यम लहरी 265.47 शतांश मीटर्स म्हणजेच 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 दशांश मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. आमची आजची दुसरी सभा आरंभ करतोय. सुरुवातीला ठळक बातम्या मुंबई केंद्रावरून.

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक आज लोकसभेत मंजूर झालं. विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी विधेयकातल्या तरतुदींची माहिती सभागृहाला दिली, तसंच विरोधकांनी केलेले आरोप फेटाळून लावले. राज्यसभेत आज वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अवमान करणाऱ्यांना शिक्षेची तरतूद असणारं विधेयक मंजूर झालं. गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. कोळसा खाणवाटप घोटाळा प्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंग यांच्या विरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला आणि त्यांच्या विरोधात जारी केलेलं समन्स रद्द केलं. डॉ मनमोहन सिंग आणि इतर काही जणांना क्लीन चीट देणारा सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयानं स्वीकारला. राज्य सरकारचा 2025 या वर्षाचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर झाला आहे. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान

0: पुरस्कार अभिनेता प्रसाद ओक यांना तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना मिळाला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळानं एक महिन्याची मुदत वाढ दिली आहे. त्यामुळे या नागरिकांना एसटी प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून एनसीएमसी कार्ड आवश्यक असेल. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 889 अंकांची वाढ झाली आणि तो 77,655 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 265 अंकांची वाढ नोंदवत 24,250 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, या दुसऱ्या प्रसारण सभेत मी आपल्यासोबत आहे रेडिओ सखी पूर्वा खालगावकर. गुरुपौर्णिमेच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आता पळूया गीत संध्या या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाकडे. आज या कार्यक्रमात काही मराठी चित्रपट गीतं आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत.

सुभद्रा हरण या चित्रपटासाठी हे गीत होतं शांताराम आठवले यांचं, संगीत वसंत पवार यांचं आणि स्वर होता सुधीर फडके आणि सुमन कल्याणपूर यांचा.

आशा भोसले यांनी गायलेली, मधुकर जोशी यांची रचना आपण ऐकलीत. राम कदम यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना होती एक धागा सुखाचा या चित्रपटातली.

0: शांता शेळके यांची रचना संगीतबद्ध केली होती प्रभाकर जोग यांनी. चित्रपट सतीची पुण्याई आणि स्वर होता अनुराधा आणि सुरेश वाडकर यांचा.
1: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता आपण ऐकू शकाल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताला अव्वल स्थान मिळवून देणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत मार्गदर्शक म्हणून गेलेल्या प्राध्यापिका निशा केळकर यांच्याशी मंजिरी गोखले यांनी केलेली बातचीत.
2: सगळ्याच मुलांकडे त्या दर्जाची बुद्धिमत्ता ही नक्की आहे, पण या सगळ्या मुलांचा वेगळेपणा असा असतो की तो त्यांची चिकाटी आणि त्यांची एकाग्रता. आत्ता ज्या स्पर्धा परीक्षा होतात तर या सगळ्या MCQ बेस्ड परीक्षा आहेत, परंतु ऑलिम्पियाड ही या स्वरूपाची नाही. तिथे तुम्हाला सैद्धांतिक पेपर लिहायचा असतो आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचा भाग प्रयोग करता येणं आणि स्वतः विचार करून करता येणं, हा वेगळेपणा या मुलांकडे लागतो.
1: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सादर करते विवेक वानखडे.

मोहित यांची मंजुळा या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं लता मंगेशकर यांनी. जगदीश केपूरकर यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं आनंद घन यांनी.

आशा भोसले यांनी गायलेली जगदीश खेबुडकर यांची रचना आपण ऐकलीत. सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना होती सुवासिनी या चित्रपटातली. गीत संध्या मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

लता मंगेशकर आणि मन्नाडे यांच्या स्वरातली ही रचना होती श्रीकृष्ण पोळे यांची. मोहम्मद शफी यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना होती श्रीमान बाळासाहेब या चित्रपटातली.

जयवंत कुलकर्णी यांनी गायलेली पी सावळाराम यांची रचना आपण ऐकलीत. विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना माय माऊली या चित्रपटातली. या रचनेबरोबरच आजचा गीतसंध्या हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर 5:30 वाजता युवावाणी हा कार्यक्रम, 6 वाजता हिंदीतून समाचार, 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात परंपरेची पाऊल वाट. या खास कार्यक्रमात भरतनाट्यम नृत्यांगणा डॉक्टर स्वाती दातार आणि त्यांच्या शिष्या भरतनाट्यम नृत्यांगणा स्वरदा भावे यांच्याशी अनुजा भिसे यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: नमस्कार युवक मित्र मैत्रिणींनो, युववाणीच्या स्टे ट्यून या सदरात मी अनुजा भिसे आपलं स्वागत करते. मित्रांनो, आषाढ पौर्णिमेला साजरी केली जाणारी गुरुपौर्णिमा ही केवळ एक परंपरा नाही, तर आपल्या संस्कृतीतील ज्ञान, संस्कार आणि कृतज्ञतेचा उत्सव आहे. भारतीय संस्कृतीत गुरुला केवळ शिक्षक म्हणून नव्हे तर व्यक्तिमत्व घडवणारा, जीवनाला दिशा देणारा आणि साधनेचा मार्ग दाखवणारा आधारस्तंभ मानले जाते. त्यात कलेच्या क्षेत्रात गुरु शिष्य हे नातं अधिकच जिव्हाळ्याचं असतं.

0: वर्षानुवर्षांच्या साधनेतून, शिस्तीतून आणि विश्वासातून हे नातं अधिकच घट्ट होऊन फुलत जातं.
1: अशाच एका प्रेरणादायी गुरु शिष्या आणि त्याहूनही सुंदर म्हणजे आई मुलगी अशा नात्याची गोष्ट आजच्या परंपरेची पाऊलवाट या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. या संवादासाठी पाहुण्या म्हणून लाभलेल्या आहेत ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना गुरु डॉक्टर श्रीमती स्वातीताई दातार आणि त्यांच्या कन्या शिष्या भरतनाट्यम नृत्यांगना स्वरदाताई भावे.
0: डॉक्टर स्वातीताई दातार या ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्य साधक, अध्यापक आणि कलाकार असून गेली 40 वर्ष नृत्य क्षेत्रात कार्यरत आहेत. पुणे विद्यापीठात मानद गुरु म्हणून कार्यरत असून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाशी संलग्न आहेत. भारतात अनेक महोत्सवात नृत्य प्रस्तुती त्यांनी केली आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात शालेय विभागात नृत्य विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थिनींना घेऊन ऐतिहासिक आणि सामाजिक विषयावर अनेक नृत्य नाट्याची निर्मिती आणि प्रस्तुती त्यांनी केलेली आहे. संस्कार भारती पश्चिम प्रांत नृत्य विधा प्रमुख म्हणून त्या कार्यरत आहेत. स्वातीताई, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं स्वागत आहे.
2: नमस्कार, धन्यवाद.
0: मित्रांनो, आपल्याबरोबर आहे स्वरदाताई भावे. स्वरदा भावे यांनी भरतनाट्यम नृत्याचे प्राथमिक शिक्षण आई आणि गुरु डॉक्टर श्रीमती स्वातीताई दातार यांच्याकडून घेतले आहे. त्यानंतर श्रीमती मैथिली राघवन आणि गेली 15 वर्ष श्री वैभव आरेकर यांच्याकडे पुढील शिक्षण घेत आहेत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून मास्टर्स इन भरतनाट्यम ही पदवी त्यांनी प्राप्त केलेली असून त्या नृत्य विशारद देखील आहेत. दूरदर्शनच्या ए ग्रेड कलाकार असून आजवर देशविदेशातील नामांकित व्यासपीठांवर नृत्य प्रस्तुती करून त्यांनी रसिकांची दाद मिळवली आहे. स्वरदाताई, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुझं देखील स्वागत आहे.
3: धन्यवाद आणि सर्वांना नमस्कार.
0: चला तर मित्रांनो, सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुम्हा दोघींना पहिला प्रश्न विचारावासा वाटतो की गुरु पौर्णिमा हा दिवस येतो तेव्हा तुमच्या मनात कोणत्या भावना जाग्या होत्या?
2: गुरु पौर्णिमा ह्या शब्दाबरोबरच खूप लहानपणापासूनची आठवण जागी होते. गुरु ह्या व्यक्तिमत्वाचं आपल्यावरती एक खूप वेगळं गारूड असतं. आपल्याला लहानपणापासून शाळेमध्ये, घरामध्ये गुरूंविषयी आदर कसा ठेवावा, कृतज्ञता कशी व्यक्त करावी या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, शिकवल्या जातात. आणि मुख्यतः कला प्रांतामध्ये गुरु शिष्य ही परंपरा आपल्याकडे आहेच, कारण खूप पूर्वीपासून गुरूंच्या घरी राहून कला शिक्षण घ्यायचं ही आपली परंपरा आहे. त्यामुळे कला प्रांतात याला विशेष महत्व आहे. त्यामुळे गुरु पौर्णिमा जवळ आली, गुरु पौर्णिमा आहे असं म्हटल्यानंतर सगळ्या गुरूंची खूप आठवण येते आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता मनात दाटून येते.
0: परत आता
3: पहिली भावना कुठली जागृत होते तर फक्त आदर, आई म्हणली तसं कृतज्ञता. आणि ह्याच दिवशी असं नाही, नेहमीच मला देवाचे खूप आभार मानावेसे वाटतात, कारण योग्य वेळी योग्य वयात मला योग्य गुरु मिळाले. कारण ही गोष्ट खूप जास्त कठीण आहे, दुर्मिळ आहे, की योग्य व्यक्ती भेटणं खूप महत्वाचं असतं, कारण त्याचं आपल्या आयुष्यातलं स्थान किती महत्वाचं आहे हे नंतर नंतर आपल्याला कळत जातं, जसजसं त्यांचं मार्गदर्शन मिळतं तसं. त्याच्यामुळे ह्या बाबतीत मी पूर्णतः खूप आभारी आहे देवाची.
0: खरंच, कारण हाच तो दिवस असतो ज्या दिवशी आपण त्यांची आठवण काढतो आणि त्यांच्यासाठी काहीतरी करू इच्छित असतो, पण एक निमित्त लागतं आणि ते या दिवसाच्या निमित्ताने आपण करू शकतो.
3: अगदी अगदी.
0: स्वातीताई, मला तुम्हाला विचारायला आवडेल की गुरु शिष्य परंपरेचं भारतीय संस्कृतीत असलेलं स्थान याविषयी तुम्ही काय सांगाल?
2: गुरु शिष्य परंपरा ही आपल्या संस्कृतीशी खूप प्राचीन काळापासून जोडलेली आहे. म्हणजे वेद व्यासांना आपण पहिले आद्य गुरु जर मानत असू तर त्यांच्यापासून ही परंपरा आपल्याकडे आहे. पूर्वी गुरु गुरुही राहूनच वेदांचं शिक्षण किंवा कलांचं शिक्षण हे आपल्याकडे होतच असे. त्यामुळे गुरूंच्या प्रत्यक्ष सहवासात तो शिष्य घडत असे, कारण वयाच्या खूप लहानपणापासूनच त्या गुरूंचा सहवास त्याला सतत लाभत असे. सो गुरूंच्या सोबत राहायचं, गुरूंचं जे काही आचरण आहे ते बघायचं, त्यातून जीवनातल्याही गोष्टी शिकायच्या आणि

0: ज्ञान आणि कला याचंही मार्गदर्शन घ्यायचं. त्यामुळे गुरूंची पूर्ण सावली असा तो शिष्य घडत असे. सो या दृष्टीने गुरु शिष्य परंपरेचं महत्व खूप आहे.
1: अगदी खरं आहे. स्वरताताई, तू आत्ता जसा उल्लेख केलास की तुझ्या आयुष्यात जे जे गुरु आले त्यांची ऋणी आहेस आणि कृतज्ञता व्यक्त केलीस आत्ता, तर त्याच विषयी हा पुढचा प्रश्न आहे की आजवरच्या तुझ्या नृत्य प्रवासात गुरूंची नक्की काय भूमिका होती आणि कशा प्रकारे तुझ्या या प्रवासाला आकार मिळत गेला?
2: मी मगाशीच म्हणलं तसं, देवाची पूर्ण कृपा आहे माझ्यावर की माझी आईच माझी पहिली गुरु आहे आणि त्याच्यानंतर मैथिली राघवन आणि आता वैभव सर. हे तिघही फक्त नृत्य गुरु जरी असले, म्हणजे मैथिली मामी आणि वैभव सरांकडनं ते नृत्य गुरु आणि पहिली आई आणि नृत्य गुरु असं, पण नृत्याच्या आधी त्यांनी जगण्याची तत्व मला शिकवली. म्हणजे नृत्याबरोबरच काय काय येतं, तर शिस्त येते, प्रामाणिकपणा येतो, जिद्द येते, चिकाटी येते. आणि महत्वाचं म्हणजे मला त्यांनी शिकवलं की माणसाशी माणसासारखं वागावं. कारण तुम्ही जर माणूस म्हणूनच चांगले नसाल, तुम्हाला जर माणूस म्हणून कसं जगायचं हेच माहिती नसेल, तर ते तुमच्या नृत्यात कधी उतरूच शकत नाही. म्हणजे तुम्ही माणसाशी माणसासारखं वागायचं म्हणजे काय, तर प्रेमाने वागायचं ना. तर तुम्ही जर जेन्युइन नसाल, तुम्ही जर सच्चे नसाल, तर तुमचं नृत्य पण तसंच होणार आहे. त्याच्यामुळे जर तुमचं नृत्य लोकांच्या मनाला भिडणारं, तुमची अपेक्षा असेल की नृत्य लोकांच्या मनाला भिडलं पाहिजे, तर पहिलं तुम्ही स्वतः माणूस म्हणून घडलं पाहिजे. हे मला त्यांनी पहिली शिकवण ही होती की नृत्य नंतर येतं, पण आधी जर तू जेन्युइन राहिली नाहीस, तू जर खरा विचार केला नाहीस, तर तुझ्या नृत्यातनं ते उमटणार नाही.
1: एकंदरीतच आपला जो स्वभाव आहे तो आपल्या नृत्यात
2: ऍब्सोल्युटली
1: रिफ्लेक्ट
2: होणार. कारण कला ही माणसाच्या आयुष्याचा आरसा असते असं म्हणतात. आपला स्वभाव, आपण जे काही काम करतो रेग्युलर आयुष्यामध्ये, ते आपल्या कलेतनं दिसतच, म्हणजे दिसतच, आणि ते कुणीही लपवू शकत नाही. आणि समोरचा ऑडियन्स असतो तो फार हुशार असतो, माहितीये का. म्हणजे आपण कितीही अभिनय करायचा प्रयत्न केला तरी त्यांना कलाकाराचा स्वभाव कळतोच कळतो. त्याच्यामुळे ही पहिली शिकवण. आणि नंतर मला असं सांगावं असं वाटतं की असं म्हणतात की गुरुने सतत देत राहावं आणि शिष्याने सतत खुल्या मनानं घेत राहावं, तर तसेच माझे सगळे गुरु मला मिळाले. आणि खास म्हणजे मला आईबद्दल असं सांगावं असं वाटतं की जेव्हा मी 2010 साली सरांकडे जायला लागले, त्याच्या आधी सर पुण्यामध्ये वर्कशॉप घ्यायला यायचे, तेव्हा मी त्यांचे वर्कशॉप अटेंड केले होते. आणि तेव्हा मी अशीच इच्छा व्यक्त केली की मला सरांकडे शिकायला आवडेल असं. हे माझं वाक्य ऐकल्यानंतर कुणालाही असं वाटेल, पहिले आई आहे आणि नंतर नृत्य गुरु आहे, तर कुणालाही स्वाभाविकपणे असं वाटेल की मी हिला माझ्या हातातनं नाही सोडू शकत. कारण एकतर मुलगी आहे,
1: बरोबर,
2: त्यातून असं कसं इझिली नाही सोडता येत गोष्टी. पण तिने कुठलाही पुढचा मागचा विचार न करता मला सांगितलं की तुला जे काही करायचं ते तू कर, तुला मुंबईला जाऊन शिकायचंय का त्यांच्याकडे, मला काहीही प्रश्न नाहीये. सेम माझे बाबा पण आजी पण, त्यांनी कधीच मला असं अडवलं नाही शिकण्यासाठी. कारण नृत्य आणि कला आमच्या घरातच आहे, त्याच्यामुळे कलेबद्दलची आस्था ही पहिल्यापासूनच आमच्या घरात आहे. त्याच्यामुळे आईनं जर मला पाठवलं नसतं, तर म्हणजे मगाशी मी जे म्हणले माणूस म्हणून कसं राहायचं, ते खुलं मन जे आहे ते फक्त तिच्यामुळे मी शिकले. की कारण हल्ली आपण बघतो असं पटकन सोडता नाही येत स्वतःच्या हातातली गोष्ट.
1: खरं.
2: त्याच्यामुळे तिनं जर ते केलं नसतं तर आता म्हणजे मी सरांकडे शिकू शकले नसते आणि आता माझं आयुष्य काही वेगळं असतं.
1: खरं. म्हणजे कदाचित हे कलेत जे आपण फ्रीडम विषयी बोलतो त्याच्यामुळे
2: अगदी
1: कुठेतरी असा प्रवास घडला असावा.
2: ऍब्सोल्युटली.
1: ते मला तुम्हा दोघींना विचारायला आवडेल की गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने तुमच्या गुरूंविषयी एखादी आठवण जी तुमच्या कायम स्मरणात राहते अशी कोणती? स्वातीताई,
0: याबद्दल मी माझ्या अगदी पहिल्या गुरु सुचेता जोशी, त्यांनी स्वतः नृत्य शिकायला सुरुवात केली त्यांच्या वयाच्या 45व्या वर्षी. आणि मी त्यांच्याकडे जेव्हा शिकायला गेले तेव्हा त्या 60च्या पुढेच त्यांचं वय होतं. म्हणजे त्या 60 वर्षाच्या आणि मी 6 वर्षाची असं आमचं नातं होतं तेव्हा. पण त्यामुळे त्यांनी मला, म्हणजे त्यांची मुलगी, त्यांची नात अशाच स्वरूपात कायम बघितलं, तशाच त्या माझ्याशी वागायच्या. म्हणजे इतकं होतं की नृत्याचं तर शिक्षण त्या देतच होत्या, पण त्या पलीकडे जाऊन त्या मला म्हणायच्या, तू केव्हाही माझ्याकडे ये राहा, तुला अभ्यास करायचा आहे का, तू माझ्याकडे येऊन अभ्यास कर, जेवायला राहा. सो ही जी एक जवळीक त्यांच्याकडे शिकत असताना मला मिळाली, त्यातून तो विश्वास की नाही गुरु म्हणजे काही खूप वेगळं कुणी नसतं ते

0: आपल्यासारखेच असतात आणि आपलेच असतात. सो हे खूप कुठेतरी मनामध्ये रुजिग.
1: स्वरदाताई तू कोणती आठवण सांगशील?
2: आता जसं ती म्हणली त्याला पुढे मी जॉईन करते की गुरु म्हणजे आता म्हणजे काही काही वेळेला असं होतं की गुरुला मी गुरु आहे असं जे काही ऑरा असतो त्याचा, तसे माझे कुणीच गुरु नाहीयेत. म्हणजे इतके सिम्पल आहेत आणि इतके जेन्युइन आहेत की त्यांच्याकडे बघून असं पहिलं तर वाटतच नाही की हे इतके म्हणजे कलेच्या किंवा इतर पण सगळ्याच टॅलेंटने ते असे पुरेपूर भरलेलं आहे माहितीये का, की काय काय घ्यायचं त्यांच्याकडनं हे म्हणजे विचार करावा लागतो की अरे बापरे प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळं वेगळं दिसत जातं. अच्छा असं पण असतं का, अच्छा तसं पण असतं का. तर पहिली आई बरोबरची आठवण म्हणजे खूप आठवणी आहेत आई म्हणून पण आणि गुरु म्हणून पण. पण मला एक सांगावं असं वाटतं की पाचवीत तिने माझं अरंगेत्रम केलं, मी पाचवीत होते तेव्हा. आणि तेव्हा बाकीचे खूप लोक असे होते की जे आईला म्हणत होते की अगं ती लहान आहे अजून, तू काय इतके म्हणजे अरंगेत्रम कर एवढी काय घाई आहे, अजून होऊ देत ना पुढं, शिकतीये ना अजून. पण तिला

0: आठवण म्हणजे खूप आठवणी आहेत, आई म्हणून पण आणि गुरु म्हणून पण. पण मला एक सांगावं असं वाटतं की पाचवीत तिने माझं अरंगेत्रम केलं, मी पाचवीत होते तेव्हा. आणि तेव्हा बाकीचे खूप लोक असे होते की जे आईला म्हणत होते की अगं ती लहान आहे अजून, तू काय इतके म्हणजे अरंगेत्रम कर एवढी काय घाई आहे, अजून होऊ देत ना, पुढं शिकतीये ना अजून. पण तिला प्रचंड विश्वास होता आणि त्या एकाच भावनेला धरून ती होती आणि तिने माझ्यात तोच विश्वास दाखवला आणि तिने मला सांगितलं की तुला कॉन्फिडन्स आहे ना, मला पण कॉन्फिडन्स आहे, त्याच्यामुळे हे अरंगेत्रम घडणार आहे. आणि टिळक स्मारकला म्हणजे हाऊसफुल होता टिळक स्मारक, त्याच्यामुळे ती आठवण मी कधीच नाही विसरू शकत. त्याच्यानंतर मैथिली मामी त्यांच्याबद्दल सांगायचं तर मी आणि आई नेहमी जेव्हा 12वीत होते तेव्हा आम्ही दोघींनी एक प्रयोग केला होता, म्हणजे कार्यक्रम केला होता आणि तेव्हा म्युझिशियन्स बरोबर कार्यक्रम होता तो आणि तेव्हा मैथिली मामी आमच्यासाठी नटवांगम करत होत्या. नटवांगम म्हणजे नृत्याचे बोल म्हणणं जे असतं ते, तर ते मी कधीच नाही विसरू शकत कारण ते जे कनेक्शन आहे ना की आपल्यासाठी आपल्या गुरु बोल म्हणतायत
1: बरोबर,
0: कारण त्या वयाने खूप मोठ्या आहेत आणि मी खूप लहान होते तेव्हा, त्याच्यामुळे पण मला खूप जास्त अप्रूव वाटलं त्या गोष्टीचं की आम्ही दोघी स्टेजवर आहोत आणि त्या आमच्यासाठी नृत्याचे बोल म्हणतायत, ती मी कधीच नाही विसरू शकत. आणि दुसरी आठवण म्हणजे मी त्यांना घेऊन सोलापूरला एका कार्यक्रमासाठी गेले होते तेव्हा त्या खूप अशा मला धरून होत्या की हा म्हणजे इथून ट्रेनमधनं उतरायचंय मग तिथपर्यंत जायचंय, त्याच्यामुळे त्यांची काळजी घ्यायला मला खूप जास्त छान वाटलं, म्हणजे गुरु म्हणून पण आणि म्हणजे ते आता आजीच आहेत त्याच्यामुळे ते प्रेम माझ्यासाठी खूप जास्त लक्षात राहिलं माझ्या ते. आणि सरांबद्दल सांगायचं झालं तर 2019 साली मी आणि माझी मैत्रीण ईशा पिंगळे आम्ही दोघींनी आमचं एक प्रोडक्शन आहे ते केलं होतं पुण्यामध्ये सादर, तर मॅडम मेनका कोरिओग्राफी मुव्हमेंट क्षमाताई करतात क्षमा भाटे, तर त्यांच्या त्या फेस्टिवलमध्ये आम्ही दोघी नाचलो होतो आणि तो प्रयोग झाल्यानंतर म्हणजे पॅनल डिस्कशन असतं त्याच्यानंतर की त्या नृत्य प्रस्तुतीवर प्रत्येक वेगवेगळ्या फील्ड मधले लोक आहेत आलेले असतात आणि ते आपापली मतं मांडतात, तर सगळं झाल्यानंतर सरांच्या हातात जेव्हा माईक आला तेव्हा ते खूप जास्त भावुक झाले होते माहितीये का, त्याच्यामुळे ती गोष्ट मी आणि त्यांचा चेहरा मी कधीच नाही विसरू शकत, म्हणजे आपण काहीतरी स्वतः क्रिएट केलंय आणि त्याच्यामुळे जर गुरूंना आपल्या जर आपला अभिमान वाटत असेल तर त्याच्या पलीकडे काहीच नसू शकतं.
1: खरंच या खूप प्राइसलेस अशा मोमेंट्स असतात
0: अगदी अगदी
1: ज्या आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही आणि त्या कायम आपल्या सोबत असतात,
0: म्हणजे आठवणी या अशा असतात की तुम्ही मागून पण आम्ही देऊच शकत नाही.
1: खरं स्वाती, तरी आपण बघतोय की आजकाल काळ खूप झपाट्याने बदलत चाललाय, खूप डिजिटायझेशन होत आहे, तर यात गुरु शिष्य परंपरा कशा प्रकारे पुढे चालली आहे आणि काय काय बदल हे तुम्हाला प्रकर्षाने जाणवतंय?
2: काळ जरी खूप बदलला आहे, बदलत आहे, अजूनही बदलणार आहे, कारण डिजिटायझेशन आणि इक्विपमेंट्स या सगळ्यांमुळे खूप बदल होत आहेत, पण तरीही अनुजा मला ना अशी खात्री वाटते की आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो ना तर त्या क्षेत्रामध्ये गुरु शिष्य परंपरा किंवा गुरु शिष्याचं नातं हे नाही बदलत, कारण शिकायला येणारे विद्यार्थी तेवढ्याच विश्वासाने तुमच्याकडे येतात, तुम्ही जेव्हा शिकवता तेव्हा तुम्ही तेवढ्याच अधिकाराने त्यांना रागवूही शकता, त्यांना समजावूनही सांगू शकता, म्हणजे वेळ प्रसंगी कठोर वेळ प्रसंगी मृदू दोन्ही पद्धतीने तुम्ही त्यांच्याशी संवाद साधत असता. कलेच्या व्यतिरिक्त आपण मगाशीच बोलत असं आयुष्याबद्दलही आपण बोलत असतो, आपण एकमेकांशी खूप संवाद साधत असतो, सो यातून गुरु शिष्याचं जे नातं आहे ना ते टिकून राहिलेलं आहे. म्हणजे आजही व्हिडिओ पाठवून शिकणं ही सहज साध्य होणारी गोष्ट आहे, पण व्हिडिओतन मी एखादी प्रस्तुती पाठवली आणि ती एखादी विद्यार्थिनी शिकलीये आणि रोज माझ्या सहवासात क्लासमध्ये माझ्या समोर राहून ती विद्यार्थिनी शिकलीये, ह्याच्यात कुठेतरी खूप फरक पडतो. त्यामुळे गुरु शिष्य नातं बदललंय किंवा बदलेल किंवा ते कमी होईल का त्याचा प्रभाव, तर मला नाही असं वाटत.
1: आपण बघतो की काळ बदलतोय तर गोष्टी खूप बदलत जातील, म्हणजे आपल्या पूर्वजांकडून जी परंपरा आली आहे ती कदाचित पुढे टिकेल की नाही असा प्रश्न बऱ्याचदा निर्माण होतो, पण तुम्ही आज ज्या पर्स्पेक्टिव्हने सांगितलंय त्याने खरंच असं वाटतंय की नाही, या गोष्टी टिकून राहणार आहेत आणि अशाच पुढे जातील आणि बहरतील.
2: अगदीच नक्की.
0: मला एक छोटस ऍड करावं असं वाटतं की हाच विश्वास आहे माहितीये का, आता ती जे बोलली ना की हाच विश्वास आहे गुरुचा शिष्यावर आणि शिष्याचा गुरुवर आणि ओव्हरऑल या गुरु शिष्य परंपरेवर, कारण तू म्हणलीस तसं की डिजिटायझेशनमुळे ऑफकोर्स

0: पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की नृत्य अख्ख्या जगात, म्हणजे क्लासिकल डान्स मी म्हणते हा, की भरतनाट्यम जर घ्यायचं झालं तर ते अख्ख्या जगात पसरलंय आता. म्हणजे मी माझ्या घरी बसून व्हिडिओ केला तर तो युएस मधली माझी मैत्रीण पण इझिली बघू शकते. त्याच्यामुळे माझं जे काही म्हणणं आहे ते मी माझ्या व्हिडिओ थ्रू कुठेही पोहोचवू शकते. ती पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पण ती जसं म्हणली तसं तो जो प्रत्यक्ष भेटण्यातला ओलावा आहे ना, तो फक्त आणि फक्त प्रत्यक्ष भेटूनच येणार
1: आहे.
0: म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी आहेत डिजिटायझेशनचा आहेत.
1: खरं तर आई मुलगी आणि गुरु शिष्य असं तुमचं खास नातं आहे, तर स्वरताई गुरु आणि आई या दोन्ही भूमिकांमधून तू स्वातीताईंना कशी पाहतेस?
0: पहिली तर गोष्ट म्हणजे मी मगाशी म्हणलं तसं की तिनं मला कधीच बांधून ठेवलं नाही. तिनं पहिल्यापासूनच मला प्रोत्साहन दिलं की तुला जे काय हवं ते तू कर, आम्ही सगळे आहोत. ऑफकोर्स म्हणजे आई म्हणून उगाच लाड पण कधीच केले नाही. आणि मेन म्हणजे मला असं सांगावंसं वाटतं की म्हणजे इच्छा खूप व्यक्त होतात मनामध्ये, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे करायचे ते करायचे. पण म्हणजे आई पण बाबा पण नाही ऐकण्याची सवय यांनी मला लावली की एखादी गोष्ट जर मागितली तर ती त्या दुसऱ्या दिवशी नाही असं नाही मिळू शकत. की तू त्याच्यासाठी मेहनत कर, तू त्याच्यासाठी पेशन्स ठेव, मिळणार आहे. पण तुझ्या कष्टांनी जर मिळवता आलं तर वेल अँड गुड, नाहीतर मग आम्ही आहोतच. पण स्वतःवर विश्वास ठेवायला त्यांनी आधी मला शिकवलं. आणि त्याच्यानंतर मग समजा जर जमलं नाही तर त्याच्यामध्ये वाईट वाटून घ्यायची काहीच गरज नाहीये, पुन्हा करत राहायचं, आम्ही आहोतच. पण पहिल्यांदा तू प्रयत्न कर, तू कष्ट कर, जर नाही झालं तर मग पुढचं पुढं बघू.
1: आता आपण एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेऊयात. यात मी तुम्हाला काही शब्द किंवा फ्रेजेस सांगेन, त्याविषयी तुम्हाला थोडक्यात अगदी सांगायचंय किंवा एका शब्दात सांगितलं तरी चालेल. आधी स्वातीताईंसाठी पहिला शब्द आहे गुरु पौर्णिमा.
2: गुरूंविषयी कृतज्ञता.
1: भरतनाट्यम.
2: समृद्ध परंपरा असणारी नृत्यशैली जी माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.
1: रियाज.
2: रोजच्या आयुष्याचा एक भाग व्हायलाच पाहिजे अशी गोष्ट.
1: वा. शिष्य.
2: शिष्य ही आपली प्रतिकृती असते असं आपण म्हणू शकतो.
1: वा. स्वरदाताईसाठी आवडती नृत्य रचना.
0: म्हणजे ज्यांना भरतनाट्यम येतं किंवा ज्यांना नॉलेज असणाऱ्यांना कळेल की अलारिपू ही जी रचना असते ती, किंवा पहिलं जे आपलं नटेश कौतुम असतं ते, कारण त्याच्यासारखा वॉर्मअप किंवा अभिनयाचा पण आणि शारीरिक हालचालींसाठी, त्याच्यामुळे ते मला फार आवडतं.
1: मंचावर जाण्यापूर्वीची एक सवय.
0: पाऊल ठेवण्यापूर्वी मी विंग मध्ये उभं राहून त्या रचनेचा विचार करते. आणि दुसरी म्हणजे त्याला नमस्कार करायचा पूर्ण, जी कुठली जागा असेल त्याला.
1: सकाळचा रियाज की संध्याकाळचा?
0: हे ऍक्च्युली डिपेंड करतं, कारण काही दिवशी सकाळी क्लास असतात, काही दिवशी संध्याकाळी असतात, पण शक्यतो सकाळचाच. असं.
1: शेवटचा शब्द गुरु.
0: मार्गदर्शक.
1: आता पुढे जाऊयात आपण. गुरूंकडून मिळालेली कोणती शिकवण आहे की जी कायम तुमच्या लक्षात राहील?
2: गुरु या शब्दाचाच अर्थ जर आपण आपल्या परंपरेत बघितला तर अज्ञान दूर करणारा तो गुरु. मला प्रत्येकच गुरूंकडनं अशी शिकवण मिळाली की आत्ता जे ज्ञान तुझ्याकडे आहे त्याच्यापेक्षा अधिक मिळवण्याचा प्रयत्न कर. आजूबाजूच्या जगामध्ये खूप बदल होत असतात, ते बदल तुमच्या विचारांमध्ये पण झाले पाहिजेत, तुमच्या कलेत पण झाले पाहिजेत.
1: स्वरताई.
0: खास शिकवण की नेव्हर गिव्ह अप, माहितीये का, की तुम्ही मगाशीच म्हणलं तसं सतत करत राहा, कान डोळे सतत उघडे ठेवा. कारण ऑब्झर्वेशन करणं खूप महत्वाची गोष्ट आहे कलाकार म्हणून. कारण कलेमधनं आपण काय दाखवतो तर आजूबाजूचं जगच दाखवत असतो. मग त्याचं जर आपल्याला ज्ञान नसेल तर आपण कुठनं काय क्रिएट करायचं. त्याच्यामुळे ऑब्झर्वेशन फार महत्वाचं आहे. आणि बिंदास नाचत राहा. म्हणजे फार जास्त विचार करून खूप इंटेलेक्च्युअली नाचलं तर मग तो डान्स वेगळा होतो.
1: स्वातीताई, तुम्ही आजवर अनेक शिष्या कलाकार म्हणून घडताना पाहिले आहेत, त्यांच्या प्रवासाच्या तुम्ही साक्षीदार आहात, हा अनुभव कसा होता?
2: मी जवळपास 45 वर्ष नृत्य शिकवती आहे. कारण माझ्या वयाच्या 16व्या वर्षीच मला नृत्य शिकवण्याची संधी मिळाली. त्याआधी मी माझ्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याच क्लासमध्येही शिकवत होते, त्यामुळे शिकवणं ह्या गोष्टीचा अनुभव होता. पण स्वतंत्रपणे शिकवायचंय ही संधी मला 16व्या वर्षी मिळाली. त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थिनींना शिकवणं आणि त्यातून स्वतः काही गोष्टी

0: जी शिकत जाणं हा माझा प्रवास विद्यार्थिनींच्या बरोबरच घडत गेला, कारण 16 वर्ष हे काही माझं परिपूर्ण ज्ञान असण्याचं वय नव्हतं. त्यामुळे त्यांना शिकवत असताना मी नकळत खूप गोष्टी शिकत गेले. त्यामुळे विद्यार्थिनींचं शिकणं आणि माझं शिकणं हे सोबतच होत गेलं खूप वर्ष. नंतर परीक्षा विद्यार्थिनींनी द्यायला सुरुवात केली, मग त्यांचं परीक्षेतलं यश, त्यांचा रंगमंचावरच्या कार्यक्रमातलं यश, वेगवेगळे प्रयोग त्यांनी नृत्यात करायला सुरुवात केल्यानंतर ते बघून होणारा आनंद आणि समाधान की बाबा जे बीज आपण रुजवायचा किंवा आपल्याला असलेलं ज्ञान देण्याचा जो प्रयत्न केलाय ते खूप छान पद्धतीने पुढे जात राहिलंय आणि ते अजूनही पुढे अनेक शिष्यांच्याकडनं जातच राहणार आहे, त्यामुळे हे समाधान खूप वेगळं आहे.
1: बा शेवटी जाता जाता युववाणीच्या श्रोत्यांसाठी तुम्ही भरतनाट्यम ही कला शिकणाऱ्या, जपणाऱ्या आणि गुरु शिष्य परंपरेला पुढे नेणाऱ्या पुढच्या पिढीला काय संदेश द्याल?
0: संदेश एकच आहे, मी पहिल्यांदाच म्हटलं तसं की तुम्ही जी कला शिकताय त्या कलेप्रती पहिली गोष्ट तर आदर ठेवा, ती कला आपल्याला समृद्ध करणार आहे याच्यावरती विश्वास ठेवा आणि त्या कलेचा मार्ग आपल्याला दाखवणारे आपले जे गुरु आहेत त्यांना तुम्ही गुरु म्हणा, मार्गदर्शक म्हणा, शिक्षक म्हणा, काहीही म्हणा, पण ते तुमचा हात धरून तुम्हाला त्या प्रवासामध्ये नेत असतात, त्यांच्या प्रती आदर कृतज्ञता ही ठेवा आणि निष्ठेने तुमच्या कलेची साधनं करत राहा, ती कला तुम्हाला नक्कीच आयुष्यात खूप गोष्टी देते.
1: अगदी खरं, स्मरतात आई
2: सगळंच ती बोलली. एकच फक्त सांगायला आवडेल की जसं ती म्हणली तसं पहिला स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तो जो कॉन्फिडन्स आहे तो आपल्या पर्सनॅलिटीमधनं पण दिसतो आणि त्याच्यानंतर नृत्यातनं तर दिसतोच दिसतो. कला ही कलाकारापेक्षा नेहमीच मोठी असते माहितीये का, कारण कलाकार हा का घडतो, कलेमुळे घडतो. त्याच्यामुळे ती म्हणली तसं कलेवर आधी विश्वास ठेवा की त्याच्यातनं आपल्याला खूप काही मिळणार आहे, आपण जे घडतोय ते त्या कलेमुळे घडतोय, तीच आपल्याला पुढपर्यंत नेऊ शकेल, त्याच्यामुळे तिचं बोट कधीच कधीच नाही सोडायचं.
1: पातिताई आणि स्वरदाताई आज तुम्ही युववाणीच्या कार्यक्रमात आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढच्या नृत्य प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
0: खूप धन्यवाद अनुजा.
2: नमस्कार.
1: मित्रांनो, डॉक्टर स्वातिताई आणि स्वरदाताई यांनी त्यांच्या अनुभवातून गुरु शिष्य परंपरेचा समृद्ध वारसा, त्यातील भावनिक नातं आणि साधनेचं महत्व अतिशय सुंदर पद्धतीने आपल्यासमोर उलगडलं. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने गुरुजनांना विनम्र अभिवादन करत या कार्यक्रमातून मी अनुजा भिसे आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन विषयासह, तोपर्यंत नमस्कार.

0: युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com, अर्थात yuvwanaiairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com, yuvwanaiairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतले युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा या ईमेल आयडीच्या माध्यमातून. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेतो. नमस्कार.
1: युवावाणी हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
2: श्रोते हो, आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 वाजता गप्पा गोष्टी या कौटुंबिक संवादातून माई, अण्णा, सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला आता शुक्रवारऐवजी दर गुरुवारी येतील. तेव्हा जरूर ऐका कौटुंबिक संवाद गप्पा गोष्टी दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।

श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 9405573485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे progsection.airrtn@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 6 वाजता हिंदीतून 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांनी गायलेली राणी मल्लिक यांची रचना आपण ऐकलीत. नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना होती फूल और काटे या चित्रपटातली.

0: आशा भोसले आणि कुमार सानू यांनी गायलेली ही रचना होती समीर यांची. नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना होती दिल का क्या कसूर या चित्रपटातली. या रचनेबरोबरच आजचा गीतबहार हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: इयम् आकाशवाणी. सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचिका निधिः झाः. आदौ मुख्याः वार्ताः. लोकसभायां परीक्षा कदाचार निवारणार्थं त्वरितन्याय सुनिश्चेतुं च सार्वजनिक परीक्षा संशोधन विधेयकः पारितं गतः. राज्यसभायां वन्दे मातरं राष्ट्रगीताय राष्ट्रगानवत् समानं वैधानिक संरक्षणं प्रदातुं संशोधन विधेयकः पारितं गतः. गृहमन्त्री अमितशाहः असमे जलाप्लावनस्य समीक्षाम् अकरोत्. संकटावधौ केन्द्रेण असम राज्याय सर्वविध साहाय्यं प्रदास्यते इति तेन प्रतिज्ञातम्. होमोर्स जलसंधौ जल संजातस्य आक्रमणस्य भारतेन तीव्र

0: केन्द्रीय अन्वेषण संस्थया निरीक्षण परीक्षण साग्रहं प्रत्यपादयत्। संसद भवनात् बहिः आकाशवाणी वार्ताहरैः सह सम्भाषणं कुर्वन् श्रीशेठः अवोचत् यत् कांग्रेस दलेन झारखण्ड मुख्यमन्त्रिणः हेमन्त सोरेनस्य त्यागपत्रं प्रार्थितव्यम्। झारखण्ड मुक्ति मोर्चा नेतृत्व युक्तात् राज्य सर्वकारात् च स्वस्य समर्थनं निवर्तितव्यम्। सर्वोच्च न्यायालयेन अद्य कृष्णांगारक आवंटन प्रकरणे पूर्व प्रधानमन्त्रिणं डॉ मनमोहन सिंहं विरुध्य जायमानं आपराधिक अभियोगं समापितम्। अनेनैव सह तस्य विरुद्धं निस्सारितः आह्वानादेशः अपि निस्तारितः निरस्तीकृतः। मुख्य न्यायाधीशस्य सूर्यकांतस्य सहैव न्यायाधीशयोः ज्वायमाल्या बागची वी शमोहना इत्येतयोः पीठिकया पूर्व प्रधानमन्त्रिणे अन्याभियुक्तेभ्यः च शुद्धिपत्रं प्रददता केन्द्रीयान्वेषणाभिकरणस्य समापन प्रतिवेदनं स्वीकृतम्। ओडिशा राज्यं तावत् जलौघस्य आपत्कालस्थित्या संतप्यते। उच्छ्वसितानां नदीनां प्रवाहेन विशालभूभागः जलमग्नायते, येन सहस्रशः जनाः विस्थापिताः अभवन्। अनेकेषु मण्डलेषु च जनजीवनम् अस्तव्यस्तं सञ्जातम्। जलाप्लावस्य विकटस्थितिः दुरापद्यते। अनेन तावत् 2,00,000+ जनाः संकटग्रस्ताः। प्रशासनं च पूर्णसञ्चेतनायाम् अध्यास्ते। ओडिशा राज्यस्य विशेष सहायता युक्तस्य अनुगुणं 48,00,700 ग्रामेषु 3,00,000+ जनाः प्रभाविताः। अवधेयास्पदं वर्तते यत् एतावता 28,000 जनाः सुरक्षितस्थानेषु प्रापिताः। पाकिस्तानाधिकृत जम्मू कश्मीरे वर्धमान अशान्तेः मध्ये पाकिस्तानी सैनिकैः कृतस्य क्रूरदमनस्य समये गतदिनद्वयोः न्यूनातिन्यूनं 40 जनाः मृताः, बहवः जनाः व्रणिताः अभवन्। प्रतिवेदनानि उद्धृत्य युनाइटेड कश्मीर पीपल्स नेशनल पार्टी इत्यनेन बुधवासरे आरोपितं यत् राइवल कोर्ट इत्यत्र 27-28 पर्यन्तं जनाः मारिताः। इति वार्ताः।
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। संध्याकाळचे 6:30 वाजले। जाणून घेऊया आपल्या आजच्या उर्वरित तसंच उद्या दिवसभर प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांविषयी कार्यक्रमांची रूपरेषा। रूपरेषेनंतर लगेचच लोकसंगीताचा आनंद आपण घ्याल। संध्याकाळी 7:15 प्रसारित करू अर्थविशेष। 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमामध्ये खेकडा शेती आणि त्याचं आहारातलं महत्त्व तसंच त्यापासून तयार होणारे मूल्यवर्धित पदार्थ याविषयी प्राध्यापक श्रीकांत शारंगधर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत। रात्री 8:15 प्रसारित करू नाट्यसंगीत। 8:30 संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून। 7:15 स्पॉटलाइट, 9:30 चर्चा का विषय है आणि रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू। 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये NG मोडक यांनी गायलेला राग जयंत मल्हार प्रसारित करणार आहोत। श्रोतेहो, उद्या गुरुवार 30 जुलै 2026 सकाळी 6:05 सुविचार आपण ऐकाल। त्यानंतर मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम। सकाळी 6:40 आणि दुपारी 2:00 कृषीवाणी, शेतकरी बंधूंसाठी दैनंदिन सूचनापत्र, यामध्ये शेळ्या मेंढ्यांचं संगोपन याविषयीची माहिती आपण ऐकाल। वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी। 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। सकाळी 6:55 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा। 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम। 7:20 दिनविशेष। 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। सकाळी 7:40 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा प्रायोजित कार्यक्रम आणि 7:50 अनुरूप विवाह संस्था यांचा प्रायोजित कार्यक्रम। त्यानंतर आनंद घ्याल भावगीतांचा। सकाळी 8:40

त्यांनी कोकणची खाद्यसंस्कृती सई ठाकूरदेसाई यांनी सांगितलेल्या काही पाककृती आपण ऐकाल. 9 वाजता लखलख चंदेरी, 9:30 वाजता आनंद घ्याल नाट्य संगीताचा, 10 वाजता मराठी चित्रपट संगीत प्रसारित होईल, 10:30 वाजता NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र म्हणजे मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये 12 वाजता वनिता मंडळ, या अंतर्गत हितगुज मिनल येवले यांची मुलाखत प्रसारित होईल. मोमोज सँडविचचे विविध प्रकार याविषयी शुभदा जांभुळकर यांनी सांगितलेल्या काही पाककृती या कार्यक्रमामध्ये आपण ऐकाल. दुपारी 1:05 गीतबहार, 1:40 सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र, त्यानंतर भावधारा. दुपारी 2:30 नाथब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये अतेंद्र सरवडेकर यांनी गायलेला राग हंसकिणी,

श्रोते, उद्या संध्याकाळी 5 वाजता दुसऱ्या सभेमध्ये सुरुवातीला ठळक बातम्या, त्यानंतर गीतसंध्या, हिंदी चित्रपट गीतांचा आनंद आपण घ्याल. 5:30 वाजता युवक मित्रमैत्रिणींकरता कार्यक्रम युवावाणी. 6:10 गीतबहार. उद्या संध्याकाळी 6:30 वाजता कामगार सभा. या कार्यक्रमामध्ये कामगारांना होणारे आजार आणि त्यावरील उपचार याविषयी डॉक्टर प्रतीक शहाणे यांची सोनाली कानिटकर यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित होईल. 7:15 वृत्तविशेष. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमामध्ये गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद आपण ऐकाल. लेखन केलंय दीपक शिंगण यांनी. 8:15 प्रसारित करू सुगम संगीत. 8:30 संसद समीक्षा. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 कंट्री वाईड. 9:45 इन्साईट्स. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 10:00 रजनीगंधा. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये पूर्वी मुखर्जी यांनी गायलेला राग रामदासी मल्हार आम्ही प्रसारित करणार आहोत. तशोते हो, असे असतील आपले आजचे उर्वरित तसंच उद्या दिवसभर प्रसारित होणारे विविध रंगी कार्यक्रम. रूपरेषा आत्ताच आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 6:35 झाली आहेत. आनंद घेऊया लोकसंगीताचा.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: प्लॅटफॉर्म नंबर 2 से चलने वाली
2: सुपरफास्ट एक्सप्रेस के यात्रियों. ताई तुला नहीं हला मोबाइल चार्ज करायचा होता.
1: तुझं डोकं चार्ज कर.
2: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
1: पाहिलंस
2: बाबा थांबा मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील फ्री वायफाय आहे ना.
1: बुद्धू सुधर जरा.
2: पेमेंट साठी नो ओपन वायफाय म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. RBI सांगते
1: करा योग्य सुरुवात बना फायनान्शियली स्मार्ट.
3: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
4: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
3: TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक भविष्य का बँक.
5: श्रोत्या लोकसंगीत आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी रत्नागिरी पाटबंधारे मंडळ पूर नियंत्रण कक्ष रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त नदी पातळी अहवालानुसार खेड भरणे पूल येथील जगबुडी नदी इशारा पातळीच्या वरून वाहत आहे. इशारा पातळी 5 मीटर, धोका पातळी 7 मीटर आणि सध्याची पातळी आहे 5 मीटर 5.40. इशारा पातळीच्या वरून जगबुडी नदी वाहत आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी.

0: शाहीर पांडुरंग वनमाळी यांची रचना संगीतबद्ध केली होती मधुकर पाठक यांनी, स्वरवता शाहीर पांडुरंग वनमाळी आणि सहकाऱ्यांचा.
1: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता आपण ऐकू शकाल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताला अव्वल स्थान मिळवून देणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत मार्गदर्शक म्हणून गेलेल्या प्राध्यापिका निशा केळकर यांच्याशी मंजिरी गोखले यांनी केलेली बातचीत.
2: सगळ्याच मुलांकडे त्या दर्जाची बुद्धिमत्ता ही नक्की आहे, पण या सगळ्या मुलांचा वेगळेपणा असा असतो की तो त्यांची चिकाटी आणि त्यांची एकाग्रता. आत्ताच्या स्पर्धा परीक्षा होतात तर या सगळ्या MCQ बेस्ड परीक्षा आहेत, परंतु ऑलिम्पियाड ही या स्वरूपाची नाही. तिथे तुम्हाला सैद्धांतिक पेपर लिहायचा असतो आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचा भाग प्रयोग करता येणं आणि स्वतः विचार करून करता येणं, हा वेगळेपणा या मुलांकडे लागतो.
1: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सादर करते विवेक वानखडे.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र,
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.

0: आकाशवाणीच्या ध्वनिलहरी करती जीवनाला समृद्ध, कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य।
1: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर,
2: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

0: रेडिओ सेट पासून सुरू झालेला आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्राचा प्रवास आता यूट्यूब पर्यंत येऊन पोहोचलाय.
1: AIR रत्नागिरी या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकू शकता उत्तमोत्तम कार्यक्रम तुमच्या वेळेनुसार.
2: तेव्हा नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा AIR रत्नागिरी या आकाशवाणी रत्नागिरीच्या यूट्यूब चॅनलला.

अशीर धानी साधी पोणी तुनी सावी इरकल पिवणी तुझ्या दंडात रुता विचोणी मारी झोकात ग झोकात अशी वरात मिरवीना मारी झोकात ग झोकात

मळ्यामंदी गहू हरभरा उसावरती डुलतोय तोरा कोपण फिरू कर करा अशी राखण कर की जरा चुकी सरल्यावर घसरल्यावरती सपर ठरविना चुकी सरल्यावर

रंजना शिंदे यांच्या मुख्य स्वरातली ही रचना होती हरेंद्र जाधव यांची, संगीत मधुकर पाठक यांचं. लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 7 वाजता प्रादेशिक मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरांचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेती मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. शाळांपासून 50 मीटर अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर FDA निर्बंध. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला ST महामंडळाची मुदतवाढ. आणि राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. लोकसभेत आज पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सुधारणा विधेयक मंजूर झालं. राज्यसभेत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची तरतूद असणारं विधेयक मंजूर झालं. संसदेच्या आजच्या कामकाजाविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्ष नेते राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणात अडथळे आणले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतले. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला. तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळून लावले. 2 वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या कायद्याच्या अंतर्गत पेपरफुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले दावे त्यांनी फेटाळून लावले. आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला नसून केवळ अश्रुधूर सोडल्याचं ते म्हणाले.
2: मुझे ये भी हैरानगी है कि नेता प्रतिपक्ष को सार्वजनिक जीवन और प्रशासनिक प्रणाली की जो बुनियादी बिंदु है उनकी जानकारी का भी अभाव है. सबसे पहली बात तो ये कि जब वो कहते हैं कि गृह मंत्री जी ने गोली चलाने का आदेश दिया और उसे ऑथेंटिकेट करने में नाकाम है तो सबसे पहली बुनियादी बात कि कहीं भी गोली चलाने का आदेश कोई मंत्री नहीं देता, वो मैजिस्ट्रेट देता है, SDM देता है, DM देता है.
1: सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब केलं. त्यापूर्वी जन्ममृत्यूच्या उशिरा होणाऱ्या नोंदी संदर्भातलं विधेयक गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत सादर केलं.

0: दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म किंवा मृत्यूची नोंदणी करायची असेल तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असेल. सध्या एका वर्षापेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म मृत्यूची नोंद होणार असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असते. राज्यसभेत आज वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगण मन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं. या अंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरू राहिल्यानं सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं.
1: कोळसा खाणवाटप घोटाळा प्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंह यांना निर्दोष ठरवत त्यांच्या विरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला. सीबीआयनं दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयानं फेटाळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. मनमोहन सिंग, उद्योजक कुमार मंगलम बिर्ला आणि माजी कोळसा सचिव पी सी पारेख यांना ओदिशातल्या तालाबिरा 2 या कोळसा खाण वितरण प्रकरणी विशेष न्यायालयानं बजावलेलं समन्सही सर्वोच्च न्यायालयानं स्थगित केलं. राज्यातल्या 2 लाख रुपयांपर्यंत थकित कर्ज असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे. हेअर कटमुळे कर्जमाफीच्या यादीत रक्कम कमी दिसत असली तरी घाबरण्याचं किंवा काळजी करण्याचं कारण नाही असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज स्पष्ट केलं. ते पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते. कर्जमाफीच्या यादीत कमी दिसणारी उर्वरित रक्कम संबंधित राष्ट्रीयकृत बँकांकडून नियमानुसार वर्ग केली जाणार आहे असं त्यांनी सांगितलं. कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्ज नील झाल्याचं प्रमाणपत्र मिळणार असून दुसऱ्याच दिवशी पात्र शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देणं शक्य होईल असं भरणे म्हणाले. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 94% पाऊस पडला असून 84%पेक्षा जास्त खरीप पेरणी पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. सोयाबीनच्या निकृष्ट बोगस बियाण्यांच्या प्रकरणात 85 कंपन्यांविरुद्ध FIR दाखल केली असून संबंधित कंपन्यांना बियाणं बदलून देण्याच्या आणि नुकसान भरपाईच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात यंदा 45,10,000 हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली. त्यापैकी सुमारे 24,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाबाबत तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींचं तातडीनं निराकरण करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी प्रयत्नशील आहेत असं त्यांनी सांगितलं. नैसर्गिक अधिवास कायम राखत वैज्ञानिक दृष्टिकोनातून राज्यात व्याघ्र संवर्धनाची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे देशातले सर्वाधिक वाघ राज्यात असतील अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
2: जगाच्या एकूण व्याघ्र संख्येच्या 75% वाघ हे आपल्या भारतामध्ये या ठिकाणी आहे आणि अर्थातच महाराष्ट्र भारतात 3रा क्रमांकावर आहे. पण मला विश्वास आहे की आता जे नवीन सेन्सस होईल त्यानंतर कदाचित आपण 1 क्रमांकाकडे जाऊ. इतक्या वेगानं आपली ही संख्या या ठिकाणी वाढली आहे. साधारण 2014 साली जी संख्या 190 होती ती आता 444 इथपर्यंत झाली आहे आणि ही 600 वर गेली आहे अशा प्रकारचा आपला अंदाज देखील आहे.
1: यावेळी वन्यजीव संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विशाल बनसोड, गजानन धनराज गुल्धे आणि व्ही ए डोंगरे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांच्या 50 मीटर परिसरात साखर, मीठ आणि मेद यांचं अतिरिक्त प्रमाण असलेल्या पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्रीवर अन्न आणि औषध प्रशासनानं बंदी घातली आहे. या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल असं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज बातमीदारांना सांगितलं. अन्न सुरक्षा नियमांनुसार प्रत्येक शालेय स्वयंपाकघर चालकाकडे आणि शाळांना अन्न पुरवणाऱ्यांकडे परवाना असणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला ST महामंडळानं 1 महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या नागरिकांनी ST प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून NCMC स्मार्ट कार्ड आवश्यक असेल. तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या सवलतीचा लाभ घेता येईल. राज्य सरकारचा 2025 या वर्षाचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर झाला आहे. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते प्रसाद धूक यांना तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना दिला जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार गोपाळ देशमुख यांना जाहीर झाला.

0: आहे. ऐतिहासिक, संशोधनात्मक आणि साहित्यिक लेखनातल्या योगदानाबद्दल विद्यापीठाच्या वर्धापनदिनी 1 ऑगस्टला त्यांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. 51,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि गौरवपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. अक्कलकोट इथल्या स्वामी समर्थ मंदिराच्या विकासाकरता म्हाडाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करायला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे मंदिराच्या परिसरातले रस्ते, वाहनतळ, आरक्षण क्षेत्रांचा विकास आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारनं मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या 28 ऑगस्टपर्यंत पूर्ण कराव्यात, अन्यथा 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन सुरू केलं जाईल असा इशारा मनोज दरंगे पाटील यांनी दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्यस्तरीय बैठक झाल्यावर ते बोलत होते. नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ व्यंकट शाहूबाई अर्जुनराव गीते यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करायला राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी मंजुरी दिली आहे. हवामान विभागानं चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट जारी केला असून या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. जळगावमध्ये उद्या रेड अलर्ट आहे. नांदेड, लातूर आणि भंडारा या जिल्ह्यांना आज, तर नागपूर, वर्धा आणि कोल्हापूरच्या घाट परिसराला आज आणि उद्या जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी लातूर शहरात काढलेल्या विविध मिरवणुकांमध्ये ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 2 मंडळांच्या 4 पदाधिकाऱ्यांविरोधात खटले दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी आणखी 24 जणांविरोधात न्यायालयीन कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं आज आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवात लाखो भाविकांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. आज उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साई सच्चरित या ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. त्यानंतर अखंड पारायण समाप्ती मिरवणूक काढण्यात आली. नागपूर शहरात काल पडलेल्या 186 मिलीमीटर पावसापैकी 110 मिलीमीटर पाऊस 1 ते 1.25 तासात पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. 3 शाळांमध्ये अडकलेल्या 450 मुलांना बाहेर काढल्याचं त्यांनी सांगितलं. रायगड, पालघर, नाशिकमध्येही 15 दिवस ते 1 महिन्यात पडणारा पाऊस एका दिवसातच पडत आहे. एवढ्या पाण्याचा निचरा करायला नैसर्गिक व्यवस्था अपुऱ्या पडत आहेत असं ते म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर FDAचे निर्बंध. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला ST महामंडळाची मुदतवाढ. आणि राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
2: एकूण व्यवसाय ₹25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील 4थ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
3: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
4: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
5: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या IT तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
4: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.

0: कवच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफको टोकियो हसत राहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
2: सांगून सांगून थकलो.
3: काय झालं?
2: नवी किट बॅग पाहिजे.
3: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
2: करेक्ट.
3: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल ना मंजूर. निघूया. घे आली नवी किट बॅग.
4: RBI सांगते
5: आधी आपली बँक मग RBI ओम्बुड्समन.

0: श्रोते हो नमस्कार, वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत। श्रोते हो, जागतिक पातळीवर भारत एक मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येतोय। जगभरात एक विश्वासू भागीदार अशी भारताची ओळख होते। त्याचबरोबर देशाची निर्यातही गेल्या काही वर्षात वाढले। 2025-26 या आर्थिक वर्षात देशाची निर्यात विक्रमी पातळीवर पोचले। कच्चा माल, तयार माल याबरोबरच विविध वस्तू आणि सेवा क्षेत्रात भारताचा जगातल्या इतर देशांबरोबरचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढलाय। भारतानं जगातल्या काही महत्वाच्या देशांबरोबर केलेल्या मुक्त व्यापार करारांची साथही या वाढीला मिळाली। निर्यात आणि उत्पादन क्षेत्राच्या वाढीसाठीचं प्रोत्साहन आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचाही त्याला आधार मिळालाय। निर्यात क्षेत्रात झालेली ही वाढ, त्याची कारणं, त्यासाठी करण्यात आलेले विशेष प्रयत्न आणि योजना या सर्व संबंधित घटकांविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ निखिल गुर्जर यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत। भारतातून होणाऱ्या निर्यातीत झालेल्या वाढीबद्दल सांगताना निखिल गुर्जर म्हणाले,
1: आर्थिक परिदृश्यातील नक्कीच बदल झालेला आहे। वैयक्तिक स्तरावर जसं आपण उत्पन्न आणि खर्च म्हणत असतो, तसंच देशाच्या स्तरावर आपण पूंजी आणि संपत्ती वाढवायचं, म्हणजे आपण म्हणतो की निर्यात करावं, निर्यात आणि आयात हे दोन जे पैलू असतात त्याच्यात। तर 2020 साली आपलं 490 अब्ज डॉलर होतं आपलं निर्यात, आणि तेच 2025-26 मध्ये 863 अब्ज डॉलर झालं। ह्याचे दोन प्रमुख कारणं आहेत। एक आहे की आपलं स्पर्धा क्षमता जी आहे आपल्या देशाची ती वाढलेली आहे, आणि दुसरं म्हणजे जे निर्यात करायची जे संधी आहे, ते संधी जे आहेत ते संधींची उपलब्धी ती पण वाढलेली आहे। उपलब्धता कशी वाढली आहे, वेगळे फ्री ट्रेड अग्रीमेंट्स आणि काय काय होते त्याच्यामुळे ते वाढलेलं आहे। पण ह्या सगळ्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख जे चालक घटक कुठले आहेत, या तीन गोष्टी आहेत। पहिलं जे आहे ते स्ट्रक्चरल चेंजेस, ज्याला आपण म्हणतो की संरचनात्मक कारणं जी आहेत। पहिली गोष्ट म्हणजे आपण काय निर्यात करत होतो त्याच्यातच बदलाव आलेला आहे। जे आपण कच्चा माल पूर्वी विकायचो तेच आता व्हॅल्यू ॲडेड गुड्स आपण जास्त एक्सपोर्ट करतोय, ही पहिली स्ट्रक्चरल गोष्ट आहे। आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड इन्सेंटिव्हचं जो स्कीम आहे, त्याच्यात जवळजवळ 32% वर्षा दर वर्ष वाढ आहे, आणि तेच जवळजवळ 85 बिलियन डॉलर, म्हणजे 85 अब्ज डॉलर जे आहे त्याची वाढ झालेली आहे। दुसरं म्हणजे

0: मॅन्युफॅक्चरिंगला आपण फाईन लाईन करून आपण सर्व्हिसेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग असं जे आपण केलं त्यात सगळ्यात मोठा जो स्ट्रक्चरल चेंज आला तो आला GCCs तर्फे. जे हे कॉम्पिटेटिव्ह सेंटर्स जे आहेत, एक्सेलन्स सेंटर्स जे आहेत, जे परदेशातले कंपनीज भारतात टाकतायत, त्याच्यातनं जवळजवळ 165 ते 180 अब्ज डॉलरचा आपल्याला फायदा आलेला आहे. दुसरं जे कारण आहे तो भूराजकीय कारण आहे, म्हणजे ते जिओपॉलिटिकल रिझन्स जे आपण म्हणतो. त्यात पहिली गोष्ट जी आहे ती पेट्रोलियम आर्बिट्राज. वॉर जेव्हा सुरू झालं तेव्हा पेट्रोलियम विकायला देशांना काही ऑपॉर्च्युनिटी नव्हती, रशियन ऑइलचा तो प्रॉब्लेम होता. तर US ने त्यात काही चेंजेस केले आणि त्या चेंजेसमुळे भारतातनं रशियन ऑइल प्रॉडक्ट्स आपण एक्सपोर्ट करू शकलो आणि त्या एक्सपोर्टमुळे पेट्रोलियम आर्बिट्राजमुळे आपल्याला जवळजवळ $65 बिलियन ॲडव्हान्टेज मिळालं. दुसरं म्हणजे महागाई जो वाढ आहे त्याच्यात जवळजवळ 80 अब्ज डॉलरचं आपल्याला फरक पडला. मग इतर गोष्टी होते जसं की रत्नांचा जो व्यापार आहे, जेम ट्रेड, किंवा मग वस्त्र उद्योग जे आहे, जिथे बाकीच्या देशांनी सांगितलं की आपल्याला चायनावर अवलंबून राहता येणार नाही, आपल्याला स्वस्त तर पाहिजे पण आपल्याला विश्वसनीय पण पाहिजे, आणि त्यासाठी ते भारताकडनं टेक्स्टाईलचं हे बघत होते. तर तिथे आपल्याला जवळजवळ या सगळ्या गोष्टींकडनं आपल्याला जवळजवळ 80 अब्ज डॉलरचा फरक पडला. तर तिसरी गोष्ट जी आहे फ्री ट्रेड अग्रीमेंट, जे की संस्थात्मक रिफॉर्म म्हणतो आपण किंवा इन्स्टिट्यूशनल रिफॉर्म. फ्री ट्रेड अग्रीमेंट जी आहे ही जवळजवळ 18 ते 28 बिलियन डॉलर्सचा इथे निर्यात होते. असे हे तीन गोष्टी आपल्या निर्यातीला वाव देत आहेत.
1: श्रोते हो, एकीकडे जागतिक निर्यात शुल्क प्रणालीमध्ये अनिश्चितता आली असताना अनेक नव्या देशांनी भारताबरोबर मुक्त व्यापार करार केलेत. आजच्या जागतिक परिस्थितीमध्ये हे मुक्त व्यापार करार देशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे आहेत. या करारांमुळे विविध वस्तू आणि सेवांच्या निर्यातीत आणि निर्यातीच्या संरचनेमध्येही बदल झालाय. या FTAचं महत्व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ निखिल गुर्जर यांनी सांगितलं.
0: टेरिफ सिस्टममध्ये अनिश्चितता जेव्हा आली त्याच्यामुळे बऱ्याचशा देशांना त्रास झाला आणि जगभरात उथलपुथल सुरू झाला होता. ह्या संदर्भात जेव्हा आपण पाहतो तर बरेचसे देश जे होते ते म्हटले की या टॅरिफ सिस्टम किंवा मोस्ट फेवर्ड नेशन मेकॅनिझमला सोडून आपण एक नवीन मेकॅनिझम ठरवूया आणि करूया, आणि तो जो होता तो मुक्त व्यापार करारच्या माध्यमातनं ते करायला लागले. आता जगभरात व्यापाराचा जो भागीदार आहे बऱ्याचशा देशांचा, त्यात US पहिल्या नंबरवर येतो, आणि त्याच्यामुळे जेव्हा US टॅरिफ सिस्टम बदलत होतं तर ह्या बाकीच्या देशांनी सांगितलं की ठीक आहे, आता आपल्याला US वर अवलंबून राहता येणार नाही आणि आपल्याला काहीतरी दुसरा मार्ग काढायला लागेल, आणि त्याच्यात आपलं मुक्त व्यापार करार जे आहे तो मेकॅनिझम आपण वापरू. तर ह्याचे तीन अशी उदाहरणं आहेत. जे UAE सोबत जेव्हा आपण केलं तो UAEचं कसं होतं की कच्चं तेल जो होतं आणि काही पेट्रोलियमचे जे प्रॉडक्ट्स होते ते आपण म्हटलं की आपण इम्पोर्ट करू, आणि UAEला काय हवं होतं, बेसिकली त्यांना फूड सिक्युरिटी हवं होतं. तर हा जो होता हा एनर्जी हेजिंग, म्हणजे जोखीम बचाव जे म्हणतो आपण हेजिंग, तर ऊर्जाचा जो हेजिंग होता तो हेजिंग आपल्याला UAE तर्फे जो भेटला, आणि हा जो खूपच महत्वाचा हा जो करार आहे ह्याच्यामुळे आपल्याला खूपच फायदा झालेला आहे, बिकॉज आपले कॉस्ट जे आहेत ते कंट्रोलमध्ये आले. दुसरं एक्झाम्पल जो आहे तो आहे की आपण ऑस्ट्रेलियासोबत जे FTA केलं त्या ऑस्ट्रेलियामधनं आपल्याला क्रिटिकल मिनरल्स जे आहेत ते लिथियम, कोबाल्ट वगैरे जे आहेत आणि युरेनियम सप्लाय जे आहेत, ह्या सगळे मिनरल्स आपल्याला भारतात इझिली इम्पोर्ट करता येतील असं हा एक करार होता. तर या करारातर्फे आपण जे एक्झिक्यूट करतोय त्यामुळे आपले इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री किंवा डिफेन्स इंडस्ट्री आणि पॉवर इंडस्ट्री हे सगळे जे आहेत ह्या सगळ्यांना आपल्याला ॲडव्हान्टेज किंवा बेनिफिट मिळणार आहे. आणि वरून आपले जे प्रॉडक्ट्स आहेत, खास कर फार्मा प्रॉडक्ट्स जे आहेत, ते फार्मा प्रॉडक्ट्स आपण ऑस्ट्रेलियात पण विकू शकू. ऑफकोर्स ह्याच्यात ऑस्ट्रेलियाचे पण प्रॉडक्ट्स इंडियात येतील आणि तसं म्हणजे दोन्ही देशांना ह्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येणार आहे. तिसरं एक एक्झाम्पल जो आहे तो UKचा आहे. UKचा जो मुख्य व्यापार करार जो आहे तो अजून इफेक्टिव्ह झालेला नाही आहे, पण त्याच्यात पण फार्मास्युटिकल आणि अभियांत्रिकी उत्पादनं जे आहेत, इंजिनिअरिंग गुड्स आणि टेक्स्टाईल जे आहेत, टेक्स्टाईल

0: जे पूर्वी ते बांगलादेश आणि व्हिएटनामकडनं घ्यायचे ते आता भारतातनं जेव्हा घेतील 0% टॅरिफ, तर आपलं हे कॉम्पिटिटिवनेस जे आपण म्हटलं होतं की आपली स्पर्धा क्षमता वाढलेली आहे आणि आपण त्या देशांसोबत कम्पीट करू शकू, तर ह्या टॅरिफ अनसर्टनिटीमुळे आपल्याला हे FTAs जे आहेत, मुक्त व्यापार करार जे आहेत, त्यामुळे आपल्याला जवळजवळ 28 बिलियनचा आत्तापर्यंत फायदा होतोय आणि पुढे जाऊन हा जवळजवळ 105 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचायची क्षमता आहे पुढच्या 3 वर्षात.
1: श्रोते हो, देशाच्या निर्यात वाढीमध्ये विविध घटक अंतर्भूत असतात. यात उत्पादन, लॉजिस्टिक, तांत्रिक कौशल्य याबरोबरच निर्यात शुल्कही महत्वाचं ठरतं. देशात कमीत कमी निर्यात शुल्क म्हणजे टॅरिफची आकारणी आणि देशांतर्गत उत्पादनांना देण्यात आलेलं प्रोत्साहन हे तर आहेच, त्याचबरोबर केंद्र सरकारच्या उत्पादनाशी जोडलेलं प्रोत्साहन अर्थात प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्हचाही मोठा वाटा आहे. या PLIचा निर्यात वाढीला कसा फायदा झाला याबाबत निखिल गुर्जर यांनी माहिती दिली.
0: नवीन मुक्त व्यापार करारांमुळे आपला निर्यातीचा जो व्हॉल्यूम आहे तो नक्कीच वाढणार आहे आणि ह्याच्यात मेन कारण काय आहे की टॅरिफ आता लागणारच नाही, बिकॉज मुक्त व्यापार असल्यामुळे आपल्याला 0% टॅरिफ लागणार आणि एक्सपोर्ट आपण वाढवलं की तो इन्सेंटिव्ह पण आहे एक्सपोर्टसाठी, जसं की प्रोडक्टिव्हिटी और प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम जे म्हणतो आपण PLI स्कीम. तर हा PLI स्कीम कसं असतं की जेव्हा आपण काही पैसे घेतो आणि इन्व्हेस्ट करतो, आपल्या देशात आपण काहीतरी बनवायचं म्हटलं की 500 कोटी ठीक आहे आपण इन्व्हेस्ट केल्यावर आपण पहिल्याच वर्षी आपण काय काय सेल करतो, समजा आपण 4000 कोटीचा आपण सेल केला, तर गव्हर्नमेंट जे आहे ते 4 ते 6% हे इन्क्रीमेंटल सेल जे आहे, म्हणजे जितकं सेल आपण मागच्या वर्षी आणि आताच्या वर्षांमध्ये जितका डिफरन्स आहे त्या डिफरन्सवर 4 ते 6% जे आहे त्या इन्क्रीमेंटल सेलचं गव्हर्नमेंट आपल्याला देतं डायरेक्ट. तर हा जो आहे हा गव्हर्नमेंट आपल्याला पे करतं. तर असं जे स्कीम आहे PLI, ही PLI स्कीम आपल्याला खूप राबवण्यासारखी आहे. हा जो ऑलरेडी आपण खूप वापरतोय ह्या स्कीमला, जसं की सेलफोन, आयफोन वगैरे जे विकले जात आहेत इंडियातनं, PLI स्कीम तर्फे त्यांना खूप बेनिफिट मिळतोय. बरेचसे हे जे मुक्त व्यापार करार जे आहेत ह्यांच्यामुळे ते मोस्ट फेवर्ड नेशन्सचे जे 12% किंवा 16% फुटवेअर अपॅरलचे वगैरे जे आहेत UKचे उदाहरणार्थ, ते आता शून्यावर आले, म्हणजे तिथे टॅरिफच नाही आहे. तर डेफिनेटली हा जो लो टॅरिफ आणि एक्सपोर्ट इन्क्रीमेंट आणि हा जो इन्सेंटिव्ह जो आपण म्हणतोय PLI स्कीमचा जो आहे, ह्याच्यामुळे नक्कीच वाढ होणार आहे आपल्या निर्याती.
1: श्रोते हो, निर्यात वाढीचा फायदा जसा देशाच्या आर्थिक प्रगतीला होतो त्याचबरोबर त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होत असते. यामुळे देशातल्या तरुणांसमोरही नव्या संधी निर्माण झाल्या आहेत, याविषयी निखिल गुर्जर यांनी माहिती दिली.
0: PLI स्कीम जे आहे तो मेक इन इंडिया प्रॉडक्टसाठी आहे, म्हणजे जे आपण नॉर्मली आयात करत असतो ते प्रॉडक्ट आपण इंडियातच बनवलो तर मग त्याला PLI स्कीम लागू पडते. तर आता देशात एक नवीन DSH बिल जे म्हणतो तो GCC साठी आहे आणि नवीन SEZ बिल जो आहे तो पण पास झालेला आहे आणि त्या बिलमध्ये बेसिकली आपल्याला वाव कुठल्या सेक्टर्समध्ये भेटणार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड अपस्किलिंग आणि डिफेन्समध्ये, म्हणजे कौशल्य वृद्धी जी आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे सर्व्हिसेस जे आहेत AI सर्व्हिसेस आणि डिफेन्स, या एरियाजमध्ये सगळ्यात जास्त त्यांना वाव मिळणार आहे आणि ह्याला आपण टॅलेंट आर्बिट्राज म्हणतो. म्हणजे जे टॅलेंट जे आपल्याला भेटतोय दुसऱ्या देशांमध्ये आणि आपल्या देशात जे टॅलेंट भेटतोय, तर ह्या टॅलेंटमध्ये त्यांना खूपसे संधी मिळणार आहेत. आणि जसं मी सांगितलं, कागदपत्र सोपीकरण जे आहे जे या करारांतर्फे झालेलं आहे, त्यामुळे एक्सपोर्ट ऑपॉर्च्युनिटीज इतके वाढलेत की छोटे कंपनीज जे आहेत, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज किंवा SMEs आणि इंडिव्हिज्युअल एंटरप्रेन्युअर्स, ते पण एक्सपोर्ट करू शकतात आणि त्या एक्सपोर्टसाठी व्यवस्थित चॅनल डेव्हलप करत आहे आपल्या देशात. टॅलेंट आर्बिट्राज म्हणजे काय हे जरा आपण समजून घेऊ. टॅलेंट आर्बिट्राज म्हणजे देशात आपले एम्प्लॉयमेंट कॉस्ट कमी असतील, पगार कमी असतो लोकांचा, तिथून आपण काम करून घ्यायचं आणि ज्या देशात त्या सर्व्हिस किंवा त्या उत्पन्नाला जास्त पैसे मिळतील त्या देशात आपल्याला विकायचं आहे. थोडक्यात स्वस्तात काम करून घेणे

0: आणि ते जास्त चांगल्या व्हॅल्यू बेस्ड मार्केटमध्ये विकायचं. तर हा जो टॅलेंट आर्बिट्राज आहे, ह्याच्यात युवकांना आणि आपल्या तरुण पुढच्या पिढीला डेफिनेटली ॲडव्हान्टेज घेता येईल आणि त्यांनी घ्यावं पण, बिकॉज आपले जे करार जे आहेत ते करार या टॅलेंट आर्बिट्राजला खूप सपोर्ट करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांचे पॉझिटिव्ह इफेक्ट्स नक्कीच आपल्याला पाहायला भेटणार आहेत आणि नक्कीच ह्याच्यामुळे आपली पुढील पिढी जी आहे ती ह्याचे उपयोग व्यवस्थित करू शकते आणि ह्याचा लाभ घेऊ शकतात.
1: श्रोते हो, देशाच्या प्रगतीच्या दृष्टीनं घडत असलेल्या विविध सकारात्मक बाबींचा प्रभाव देशाच्या निर्यातीवर पडतोय. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षातली विक्रमी निर्यात नोंदवली गेली. जागतिक परिस्थितीचं सूक्ष्म अवलोकन आणि त्या अनुषंगानं उचललेल्या पावलांचा फायदा सर्व क्षेत्रांबरोबरच देशातल्या तरुणांना रोजगार मिळण्यात आणि त्यांच्या कौशल्याला मिळालेल्या संधीत होणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स म्हणजेच 1143 किलोहर्ट्सवर आणि 101.5 दशांश मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर संध्याकाळचे 7:30 वाजलेत. ग्रामीण भागातील श्रोत्यांकरता कार्यक्रम प्रसारित करतोय आमचं घर आमचं शेत. निवेदन रुचा गदरे यांचं.

0: नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज बुधवार, भारतीय सौरदिनांक 7 श्रावण शके 1948, अर्थात 29 जुलै 2026. मंडळी, खेकडा पालन हा एक फायदेशीर असा शेतीपूरक व्यवसाय आहे. बाजारामध्ये खेकड्यांना फार मोठी मागणी आहे. कमी जागेत हा व्यवसाय करता येतो. आहारदृष्ट्यासुद्धा खेकडा हा महत्त्वाचा आहे. तर आज आपण खेकडा शेती, त्यांचं आहारातलं महत्त्व आणि त्यापासून तयार होणारे मूल्यवर्धित पदार्थ याविषयी माहिती करून घेऊया प्राध्यापक श्रीकांत शारंगधर यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केले विद्या तावडे यांनी.
1: नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, भारत हा मत्स्यसंपदेमध्ये समृद्ध देश असून मत्स्यव्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधार आहे. मासे, कोळंबी, शिंपले याबरोबरच खेकड्यालाही आज मोठं आर्थिक, पोषणात्मक आणि औद्योगिक महत्त्व प्राप्त झालंय. खेकड्याची शेती, त्याची वाढती देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मागणी, खेकड्याचं उत्कृष्ट पोषण मूल्य, तसंच त्याच्या कवचापासून तयार होणारे मूल्यवान उपपदार्थ यामुळेच या क्षेत्राकडे संशोधक, उद्योजक आणि शेतकरी यांचं विशेष लक्ष जातंय. तर ही खेकड्याची शेती, त्याचं आहारातलं महत्त्व आणि या खेकड्यापासून तयार होणारे मूल्यवर्धित आणि उपपदार्थ कसे करायचे या सगळ्याचीच माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये मत्स्य महाविद्यालय शिरगाव इथून सहाय्यक प्राध्यापक श्रीकांत शारंगधर सर आलेले आहेत. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर, सुरुवातीला सांगा की खेकडा म्हणजे काय आणि त्याचं आर्थिक आणि पोषण दृष्ट्या नेमकं महत्त्व काय?
2: खेकडा हा क्रस्टेशिया वर्गातील कवचधारी प्राणी आहे. म्हणजे त्याला कवच असतं. तो समुद्र, खाडी, खारे पाणी, खारफुटी अशा विविध ठिकाणी आपल्याला आढळतो. तसंच गोड्या पाण्यात पण आढळतो. तर भारतामध्ये खाऱ्या पाण्यातल्या ज्या जाती आहेत त्यामध्ये सालला सिरेटा आणि सालला टँक्युबेरिका या दोन जाती मडक्राब म्हणून ओळखतात. मडक्राब म्हणजे चिखलात राहणारा.
1: बरोबर.
2: ह्या व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. याशिवाय आपल्या देशामध्ये बॅकिफायलाटस क्युक्युलेटा हा गोड्या पाण्यातील स्थानिक खेकडा मिळतो. आर्थिकदृष्ट्या पाहिले तर खेकड्याला

0: देशांतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. जिवंत खेकड्यांना विशेषतः आशियाई देशामध्ये उत्कृष्ट दर मिळतो. दुसरीकडे पोषणाच्या दृष्टीने खेकडा हा उच्च प्रथिने, ओमेगा 3 फॅटी आम्ल, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन डी, झिंक, सेलेनियम अशा आवश्यक खनिजाचा अत्यंत उत्तम स्रोत आहे. त्यामुळे तो संतुलित आहाराचा एक महत्त्वाचा घटक मानला जातो.
1: बरोबर. आता खेकडा शेती म्हणजे नेमकं काय आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये या व्यवसायाच्या कशा संधी आहेत?
0: खेकड्याचं नियोजनबद्ध आणि शास्त्रीयदृष्ट्या आपण जर संगोपन करून त्याचं वजन आणि त्याची वाढ बाजारमूल्य वाढवण्याच्या दृष्टीने केली तर त्याला आपण खेकडा शेती असं म्हणूया. ही शेती आपण तलावात करू शकतो, खाड्यामध्ये करू शकतो, पिंजऱ्यात करू शकतो किंवा जे कुंपणयुक्त जलक्षेत्र आहे त्यामध्ये करू शकतो. महाराष्ट्राला लाभलेली सुमारे 877 किलोमीटरची लांब समुद्र किनारपट्टी आहे. खाड्या आहेत, खारफुटी क्षेत्र आहे, योग्य हवामान, त्यामुळं राज्यात खेकडा शेतीसाठी मोठी क्षमता आहे. विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये हा व्यवसाय निश्चितच विकसित होऊ शकतो. योग्य प्रशिक्षण, दर्जेदार बीज आणि बाजारपेठेची माहिती मिळाल्यास मत्स्य व्यावसायिक, युवक, युवती, बचत गटासाठी हा उत्पन्नाचा चांगला स्रोत होऊ शकेल.
1: नक्कीच. समुद्री मड क्रॅप शेती, उत्पादन, बाजारपेठ आणि निर्यातीविषयी तुम्ही काय सांगाल?
0: भारतात आता मी जे मगा सांगितलं असं की आपल्याकडे दोन जातीचे मड क्रॅप मिळतात, साला, सिरेटा, सायगला, टिंकुबेरका, आणि यांची शेती आपण करतो. याचं कारण असं की त्याची वाढ जलद गतीने होते आणि याला परदेशात आणि देशात चांगली मागणी आहे. शेतीमध्ये दोन प्रमुख पद्धती आहेत. पहिली म्हणजे आपण खेकडा पाण्यात टाकायचा आणि तो वाढवायचा एक विशिष्ट आकारापर्यंत, ज्याला ग्रो आउट कल्चर असं म्हणतात. दुसरी म्हणजे खेकड्याचं पुष्टीकरण म्हणजे फॅटनिंग म्हणतात, फॅटनिंग करतं, ज्यामध्ये कवच, माहिती की जे कवचधारी प्राणी असतात ते कवच सोडतात, कवच सोडल्यानंतर त्याचं वजन कमी होतं. तर असे खेकडे काही दिवस पोसून त्यांना वजन वाढवायचं. आज सिंगापूर, चीन, मलेशिया, व्हिएतनाम, जपान या देशामध्ये ह्या प्रकारच्या खेकड्यांची खूप मागणी आहे. त्यामुळे हा व्यवसाय निर्यातक्षम आणि उच्च मूल्याचा मानला जातो.
1: म्हणजे एकूणच आपण बघतोय की समुद्रामध्ये मिळणारे जे खेकडे आहेत त्याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यापासून प्रक्रिया करून जे उत्पादन मिळणार आहे त्यालाही आपल्याकडे चांगली बाजारपेठ आहे देशात तसंच परदेशातही. आता क्रॅप फॅटनिंग याचा उल्लेख तुम्ही मगाशी केला, तर त्याविषयी जरा सांगा.
0: आता मी मगा सांगितलं तुम्हाला की जे खेकडे आपण छोटे आणायचे आणि त्यांना मोठं करायचं, त्यांना योग्य प्रमाणाचं खाणं द्यायचं आणि पौष्टिक आहार द्यायचा, ह्याच्यामुळे कसं होतं आणि नियंत्रित पद्धती म्हणून आपण त्याला वाढवायचं, असं एक महिनाभर वाढवल्यानंतर ते विक्री योग्य होतात, याला आपण पुष्टीकरण किंवा क्रॅप फॅटनिंग असं म्हणतो. यामध्ये तसं बघायला गेलं तर भांडवली गुंतवणूक कमी आहे आणि बाजारभाव चांगला आहे. आता अगदी उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या शेतकरी बाजारातून कमी किमतीत कमी मास असलेला खेकडा विकत घेतो, त्यांना काही आठवडे उच्च प्रथिनयुक्त खाद्य देतो आणि नंतर वजन वाढवल्यावर अधिक नफा मिळू शकतो. त्यामुळे ही पद्धत अनेक किनारपट्टीवर लोकप्रिय झाली आहे.
1: बरोबर. सर, सॉफ्ट शेल खेकडा म्हणजे नेमकं काय?
0: तर मी सांगितलं की कवचधारी प्राण्यांमध्ये ते काही दिवसानंतर त्यांची कात टाकतात, ती कात टाकल्यानंतर तो मऊ होतो. आता मऊ झाल्यानंतर हा खेकडा तसाच्या तसाच उचलून जर आपण डीप फ्रीजमध्ये ठेवून दिला आणि नंतर काढून त्याला काही कोटिंग केलं आणि तो जर हॉटेलमध्ये विक्रीला दिला तर तो पूर्ण मांस खेकड्याचं खायला मिळतं. अशा पद्धतीच्या खेकड्याला सॉफ्ट शेल क्रॅबचं मार्केटिंग फार चांगलं आहे आणि याला खूप म्हणजे मोठ्या 5-star हॉटेल्समध्ये तर खूप मागणी आहे.
1: बरोबर.
0: म्हणून आज दिवसेंदिवस हा पण व्यवसाय वाढत चाललाय.
1: आताच तुम्ही म्हणालात की सॉफ्ट शेल खेकड्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. आता व्हर्टिकल क्रॅब फार्मिंग याविषयी जरा सांगा.
0: एक साधी गोष्ट आहे की आपण एक घर बांधलं तर घरामध्ये 4 माणसं राहू शकतात, पण आपण जर ती एक बिल्डिंग बांधली तर तिथे 100 माणसं राहू शकतात. तसंच इथे काय केलेलं आहे की एका बॉक्स बनवलेत आणि ते बिल्डिंग सारखे एकावर एक रचलेत आणि त्यांनी योग्य पाणी, त्यांचा ऑक्सिजनची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे कमी जागेमध्ये आपण जास्ती खेकडे ठेवून संगोपन करू शकतो. बरं, प्रत्येक खेकडा हा स्वतंत्र असल्यामुळे तो एकमेकावर हल्ला करत नाही, त्याच्यामुळे एकमेकाला मारण्याची भीती राहत नाही आणि याच्यातून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळतं. ह्यालाच व्हर्टिकल क्रॅप फार्मिंग असं म्हणतात.
1: आता गोड्या पाण्यातील खेकड्यांविषयी तुम्ही काय सांगाल?
0: तसं बघायला गेलं तर गोड्या पाण्यातील खेकड्याबद्दल अजून तसं फारसं संशोधन झालेलं नाही आहे आणि गोड्या पाण्याचा खेकडा सर्वसाधारणपणे नदी किनारीच मिळतो आणि ठराविक काळात मिळतो.

0: पावसात वगैरे त्यांची बीज, त्याच्यावर अजून संशोधन सुरू आहे, पण जितकं पाहिजे तितकं संशोधन झालेलं नाही, पण हा सुद्धा एक चांगला उत्पन्नाचा स्रोत होऊ शकतो.
1: त्याचबरोबर गोड्या पाण्यातील खेकडा शेती करताना कशा प्रकारे आपल्याला संधी उपलब्ध आहेत?
0: हा कसं आहे की नियंत्रित पद्धतीने आपण करू शकतो याला. शेततळी आहेत, तलाव आहेत, सिंचन कालवे आहेत किंवा भात शेती आहे, याच्यात एकात्मिक पद्धतीने म्हणजे भात शेती बरोबर खेकडा पण सोडायचा आणि आपण याचं जर व्यवस्थित संतुलित आहार दिला तर हा एक चांगला व्यवसाय ठरू शकतो.
1: नक्कीच. खेकड्याची पोषण मूल्य याविषयी तुम्ही काय सांगाल? या वेगवेगळ्या प्रकारे जे आपण खेकड्यांची शेती करणार आहोत त्यामधून आपल्याला एकाच प्रकारची पोषण मूल्य मिळू शकतात का?
0: तसं नाही, पोषण मूल्य थोडी थोडी बदलू शकतात. खरंच छान अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. अनेक जण खेकड्याकडे फक्त चविष्ट समुद्री अन्न म्हणूनच बघतात, परंतु तसं नाही. त्यामध्ये पोषणदृष्ट्या खूप काही गोष्टी आहेत ज्या संतुलित आणि पौष्टिक आहाराचा भाग म्हणलं तरी चालेल. खेकड्यामध्ये उच्च प्रतीचं प्रथिन आहे, ओमेगा 3 आहे, फॅटी ॲसिड आहे, व्हिटॅमिन B12 आहे, व्हिटॅमिन D आहे, झिंक आहे, सेलेनियम आहे, आयोडीन आहे, फॉस्फरस आहे, कॅल्शियम आहे, अशा इतर अनेक आवश्यक सूक्ष्म पोषक तत्व आहेत त्याच्यामध्ये. विशेष म्हणजे त्याची जी चरबी आहे त्या चरबीमध्ये एक विशिष्ट प्रकारचा असं आहे की ती खाल्ल्याने त्रास होत नाही. नाहीतर आपण चिकन वगैरे खाल्ल्याने जो त्रास होतो तो त्रास होत नाही आणि त्या संतुलित आहाराचा आपल्याला एक चांगला भाग मिळतो. अजून महत्त्वाचं म्हणजे शरीराची वाढ होणारे काही घटक आहेत त्याच्यामध्ये, स्नायूंचं आरोग्य वाढवणार आहेत, रोग प्रतिकारक शक्ती मेंदूच्या कार्यासाठी योगदान देणाऱ्या गोष्टी खेकड्यामध्ये आहेत.
1: बरोबर. खेकडे हा चांगला प्रथिनांचा स्रोत आहे असं तुम्ही म्हणालात, तर खेकड्यांपासून जी प्रथिनं मिळतात ती शरीरासाठी कशी उपयुक्त आहेत?
0: आता म्हटलं की खेकडा हा उच्च जैविक मूल्य असलेला प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे. या प्रथिनांमध्ये शरीराला आवश्यक असलेली बहुतांश अमिनो आम्ल असतात. आपल्या शरीरात स्नायू, त्वचा, रक्त, एन्झाईम, हॉर्मोन्स अनेक ऊतींची निर्मिती प्रथिनामुळे होते. मुलांच्या वाढीसाठी, खेळाडूंसाठी, शस्त्रक्रियेनंतर रुग्णांच्या पुनर्बांधणीसाठी, वृद्धामध्ये स्नायूंची झीज कमी करण्यासाठी पुरेशा प्रमाणात प्रथिनांची आवश्यकता असते. आणि अशा प्रकारचं जर आपण खेकड्याचं सेवन केलं तर नक्कीच ही प्रथिनांची तूट भरून निघेल.
1: खेकड्यामधील ओमेगा 3 फॅटी ऍसिड जे आहे त्याचं नेमकं काय महत्व आहे?
0: आता आपण 2-4 व्यक्तींच्या मागे बघतो की कोणाला तरी हार्ट अटॅक आलेला आहे किंवा अजून काही हृदयाचे निगडीत आजार निर्माण झालेले आहेत. ते हे निर्माण होण्याचं कारण काय की आपली जी धमने आहेत ह्या आकुंचन पावतात किंवा त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल तयार होतं आणि हे तयार झाल्यामुळं रक्त वाहत नाही आणि मग डॉक्टर आपल्याला एंजियोप्लास्टी ह्या गोष्टी सांगतात. तर ओमेगा 3 ऍसिडचं कामच असं आहे की तो हृदयाला बळकटी देतो आणि हे जे वाईट कोलेस्ट्रॉल लेवल आहे ही तो कमी करतो. त्यामुळं आपोआपच आपलं हृदयाला निरोगी बनवतो आणि सर्व वायरांचं काम करून हृदयाचा धोका टाळण्यास मदत करतो.
1: बरोबर. खेकड्यांपासून आपल्याला व्हिटॅमिन B12 हे चांगल्या प्रकारे मिळत असतं, तर त्याचं नेमकं महत्व काय सांगाल?
0: B12 उपयोग बघा कसा आहे की रक्तपेशीच्या निर्मितीसाठी आहे, मज्जासंस्थेच्या आरोग्यासाठी आहे, DNA निर्मितीसाठी आहे. सर्वसाधारणपणे B12 जर कमी आलं तर आपल्याकडे अशक्तपणा, थकवा, हातापायात मुंगे येणे, स्मरणशक्तीवर परिणाम होणे हे दिसू शकतं. खेकड्यामध्ये B12 खूप चांगलं आहे. त्याचं संतुलित आहाराचा आपण खेकड्यात वापर केला तर आपल्या ह्या गोष्टीपासून आपण टाळू शकतो.
1: व्हिटॅमिन D आणि हाडांच्या आरोग्यासाठी खेकडा कसा उपयुक्त आहे?
0: हा सुद्धा एक चांगला व्हिटॅमिन D स्रोत आहे. याने आपल्या शरीरामध्ये हाडांची मजबूतीकरण, दातांची मजबूतीकरण होतं. त्याच्याबरोबर फॉस्फरस पण त्याच्यामध्ये आहे आणि कॅल्शियम पण आहे. हे एकत्रित असल्यामुळे हाडांचं आरोग्य फार चांगलं राहतं. विशेषतः वाढत्या वयातील मुले, वृद्ध, महिलांसाठी हा संतुलित आहार आणि अत्यंत चांगला आहार असं मानलं जात आहे.
1: बरोबर. त्याचबरोबर झिंक, सेलेनियम, आयोडीन आणि इतर खनिजही या खेकड्यांपासून आपल्याला मिळत असतात.
0: नक्कीच मिळतात.
1: तर त्यांचं महत्व काय सांगता येईल?
0: जर आपण बघितलं झिंकचा रोग प्रतिकारक शक्तीसाठी उपयोग होतो, जखम भरून येण्यासाठी उपयोग होतो, पेशींच्या वाढीसाठी मदत होते. सेलेनियम हे प्रभावी अँटीऑक्सिडंट आहे. असं म्हणतात की सेलेनियमनी कॅन्सरसुद्धा टळतो, इतकं चांगलं अँटीऑक्सिडंट आहे ते. त्याच्यानंतर पेशींचं संरक्षण करतो. आयोडीन थायरॉईड ग्रंथींच्या कार्यासाठी आवश्यक आहे. तर फॉस्फरस आता मगा सांगितलं जसं हाडं आणि ऊर्जा ह्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळं हे सगळे पोषक तत्व असल्यामुळे खेकडा फार महत्वाचा आहे असं मला वाटतं.
1: खरंय. एकूणच खेकडा खाण्याचे आरोग्यदायी फायदे काय सांगा?
0: संतुलित प्रमाणात आणि स्वच्छ

0: पद्धतीने तयार केले खेकड्याचे सेवन केल्यास आरोग्यदायी फायदे मिळू शकतात हे तर निश्चितच आहे. त्यामधील उच्च प्रतीचे स्नायू वाढीचे ओमेगा 3 असेल किंवा बी 12 असेल हे आपल्याला मिळतं. झिंक आणि सेलेनियमसुद्धा चांगलं मिळतं. हे सगळ्या गोष्टी मिळतात. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की खेकड्याचं सेवन नेहमी ताजं स्वच्छ आणि व्यवस्थित शिजवूनच करावं. ज्यांना समुद्री अन्नाची अलर्जी आहे किंवा विशिष्ट वैद्यकीय समस्या आहे त्यांनी मात्र डॉक्टरचा सल्ला घेणं उचित आहे.
1: नक्कीच. तर अनेक जण म्हणतात की खेकडा हा हृदयाच्या आरोग्यासाठी चांगला असतो, तर त्याविषयी सांगा.
0: आताच मी

0: फक्त एकच त्याच्यात माझं म्हणणं असं की खेकडा खाताना त्याला जास्ती तेल लोणी याचा वापर करू नये, नाहीतर त्याची जी पोषण मूल्य आहेत ती कमी होतात. असं जर तुम्ही शिजवून खाल्लात तर नक्कीच तो हृदयाच्या आरोग्याला उपयोगाचं होईल.
1: निश्चितच मेंदूच्या आरोग्यासाठी आणि स्मरणशक्तीसाठी खेकडा हा कसा उपयुक्त आहे?
0: त्याच्यामध्ये व्हिटॅमिन B12 हा सर्वात मोठा भाग आहे की जो मेंदूचं आरोग्य आपलं चांगलं करतो. आणि याचा उपयोग कसा आहे तर विशेषतः विद्यार्थी, बौद्धिक काम करणारे लोक, ज्येष्ठ नागरिक यांना हा सकारात्मक परिणाम देतो. मात्र केवळ खेकडा खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते असा दावा करणे योग्य नाही. नियमित व्यायाम, पुरेशी झोप, संतुलित आहार आणि यांचा एकत्रित परिणाम महत्त्वाचा असतो.
1: नक्कीच. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यामध्ये खेकड्याची भूमिका काय आहे?
0: आपण आता बोललो याच्यामध्ये की याच्यामध्ये झिंक आहे. झिंक हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जे आपल्या शरीराच्या पेशींना एक बळ देतं आणि बळ दिल्यामुळं जे पांढऱ्या पेशी आहेत त्या मजबूत होतात आणि मग आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सेलेनियम, मगा सांगितलं असं सेलेनियम आहे. सेलेनियम हे कॅन्सरसारख्या रोगांवरती सुद्धा अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात. आणि बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी मदत करतात.
1: रक्तक्षय किंवा अशक्तपणाच्या दृष्टीने खेकड्याच्या सेवनाचं महत्त्व काय?
0: याच्यामध्ये दोन भाग आहेत. एक तर व्हिटॅमिन B12 आहे आणि दुसरं आयर्न जे लोह. हे दोन पोषक तत्व असल्यामुळे शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण व्यवस्थित राहतं आणि रक्तक्षय होण्याची जी प्रक्रिया आहे ती लांबते. पण मी परत असं सांगेन की रक्तक्षय झाल्यास खेकडा खाणे हा उपचार नाही
1: आहे.
0: हा त्याला आपण जसं सप्लिमेंटरी म्हणतो, सप्लिमेंटरी
1: आहारात त्याचा
0: समावेश करणं गरजेचं आहे. पण जे उपचार असतील ते मात्र आपल्याला करावंच लागतं.
1: बरोबर, हे तर झालंच. पण मुलांच्या वाढीसाठी खेकडा उपयुक्त आहे का?
0: नक्कीच आहे. कारण आता आपण एवढं सगळी उहापोह केली त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल की खेकड्यामध्ये अनेक प्रकारचे प्रथिन आहेत. Omega-3 आहे, झिंक आहे, फॉस्फरस आहे. हे नक्कीच मुलांच्या वाढीसाठी उपयोगाचं आहे. फक्त एकच आहे की जर त्यांना ॲलर्जी असेल तर मात्र विचार करून खाल्लं पाहिजे.
1: बरोबर सर, आता खेकड्यापासून कोणती मूल्यवर्धित उत्पादनं तयार होतात?
0: आता पहिल्यांदा मूल्यवर्धित उत्पादन का करायचं हा प्रश्न येतो की मला जर खेकडा मिळतोय तर मी कशाला त्याच्याकडे वळू. त्याचं कारण असं की खेकडा हा आपला ठराविक वेळेस मिळतो. पण मला जर वाटलं की हा खेकडा मी काही दिवसांनी खावा आणि किंवा समुद्रकिनारीपासून मी लांब गेलोय आणि तिथे मला मिळावा किंवा जेव्हा खेकडा सीझन नसेल तेव्हा मिळावा, तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं की खेकड्यापासून काहीतरी पदार्थ तयार करायचे.
1: बरोबर.
0: आणि एकदम साधी गोष्ट आहे की आपण जर बाजारातून नुसता हापूस आंबा आणला तर तो 200 रुपये डझन असेल, पण त्याचा जर पल्प बनवला आपण तर तो 400-500 रुपये कॅन जातो.
1: त्याचं मूल्यवर्धन होतं, त्याची किंमत वाढते. हा,
0: मूल्यवर्धन केलं आहे. ते मूल्यवर्धन मध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे खेकड्याचं मांस काढायचं, ते फ्रोझन करायचं, गोठवायचं. दुसरं आहे रेडी टू कुक पदार्थ आणि रेडी टू इट पदार्थ. त्याच्यानंतर खेकड्यापासून कटलेट, नगेट्स, सूप, पॅटीज, क्रॅब केक्स, लोणचं, मिक्स मसाले हे आपण तयार करू शकतो. हे सगळे जे उत्पादन आहेत हे दीर्घकाळ टिकणार आहेत आणि याच्यामुळे एकतर पैसाही मिळतो आणि पाहिजे तेव्हा आपल्याला उत्पादन मिळू शकतं.
1: बरोबर, त्याचा आस्वादही आपण घेऊ शकतो. रेडी टू कुक आणि रेडी टू इट खेकडा उत्पादनं नेमकी कशी आहेत, काय आहे, याविषयी काय सांगाल?
0: नावावरूनच आपल्याला कळालं असेल की रेडी टू कुक. मग याच्यामध्ये काय केलं की समजा खेकडा आहे तो मसाला लावून अर्धवट आपण शिजवला आणि एक विशिष्ट प्रकारच्या आवरणामध्ये त्याला पॅक केलं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा त्याला घरी काढायचं आणि त्याला फक्त गरम करायचं त्या पॅकेट सगट आणि नंतर मग खायला घ्यायचं. हा झाला रेडी टू इट. आता रेडी टू कुक मध्ये कसं आहे की त्याला आपण शिजवलेलं नाही, त्याला फक्त मसाला लावून पॅक केलं आहे फ्रोझन आणि जेव्हा पाहिजे तेव्हा काढून त्याला आपण व्यवस्थित घरी शिजवणार आहोत. हा दोन मधला महत्वाचा फरक आहे.
1: बरोबर. खेकड्यापासून सूप, लोणची, कटलेट, नगेट्स आणि प्रथिनयुक्त पावडर यांसारखी उत्पादनं तयार करण्यामागील उद्देश नेमका काय?
0: आपण आत्ताच त्याची चर्चा केली की उद्देश असा आहे की 1 रुपयाच्या वस्तूला जर आपल्याला 50 रुपये मिळत असतील आणि जेव्हा पाहिजे तेव्हा उत्पादन मिळत असेल तर आपल्याला व्हॅल्यू ॲडेड म्हणजे मूल्यवर्धित पदार्थाकडे वळणं अत्यंत गरज आहे. अर्थात ही काळाची गरज आहे.
1: खरं आहे.
0: आणि असं जर आपण केलं तर नक्कीच उत्पादनही वाढेल आणि लोकांना पाहिजे तेव्हा खायला मिळू शकेल.
1: बरोबर. आणि यापासून मत्स्य प्रक्रिया उद्योगाला
0: चांगली चालना मिळेल.
1: महिला बचत गट आणि लघु उद्योजकांसाठी खेकडा प्रक्रिया उद्योगामध्ये कोणत्या संधी आहेत?
0: महिला बचत गट आता वरती

0: आपण जो बोललो हे पदार्थ तयार करू शकतात. हे तयार करणं काही फार अवघड नाही. याचं प्रशिक्षण मत्स्य महाविद्यालयासारखी ज्या संस्था आहेत ते देतात. ते प्रशिक्षण घेऊन त्या स्वतःचा उद्योग सुरू करतील आणि त्यामुळे त्यांना हा व्यवसाय मिळू शकेल. आता युवकांच्या बाबतीत म्हणायचं तर व्हर्टिकल क्रॅप फार्मिंग आहे, क्रॅप फॅटनिंग आहे, अशा प्रकारचे जर युनिट त्यांनी स्वतः तयार केले तर त्यांना चांगल्या प्रकारे उद्योगात किंवा स्वतःच असं काहीतरी करता येईल.
1: बरोबर सर, अनेक वेळा खेकड्याचं कवच जे आहे ते टाकून दिलं जातं, तर या कवचाचे काही महत्व आहे का?
0: नक्कीच आहे, कारण खेकड्याचं कसं आहे की याच्यामध्ये मी नारळाचं उदाहरण देतो परत एकदा की आपण नारळाला कल्पवृक्ष म्हणतो, तसंच हे वेस्ट टू वेल्थ याचा भाग आहे की याचा प्रत्येक भागना भाग आपल्याला वापरायचा आहे. आतापर्यंत काय करत होतो आपण की खेकड्याचं मांस खायचं आणि उरलेले जे त्याचे कवच आहे ते टाकून द्यायचो. आता तसं नाही, आपण त्या कवचापासून कायटिन, कायटोसान असे वेगवेगळ्या प्रकारचे उपपदार्थ तयार करतोय.
1: बरोबर, आता असं म्हणालात कायटिन, तर त्याच्याविषयी जरा सांगा मग.
0: कायटिन हा कवचापासून तयार केलेला एक पॉलिमर आहे. हा पॉलिमरचा उपयोग कसा आहे तर औषध निर्मितीमध्ये, अन्न उद्योगात, जैव विघटनशील पॅकेजिंगमध्ये आणि बऱ्याच भागामध्ये कायटिनचा वापर केला जातो. थोडक्यात सांगायचं म्हणजे कायटिनची पावडर आपण जर झाडाला टाकली तर ग्रोथ प्रमोटर म्हणून काम करतो. त्याचे कॅप्सूलच्या वरची जे कवर आहेत ते कवर कायटिनचे बनलेले आहेत. अशा बऱ्याच गोष्टींचा वापर कायटिन म्हणून केला जातो.
1: दुसरं म्हणजे कायटोसेन, तर त्याचा अर्थ काय आणि त्याचं औद्योगिक महत्व काय आहे?
0: कायटिन नंतर जो पुढचा भाग आहे म्हणजे त्याच्या पुढचं जे पायरी आहे ते कायटोसन आहे. म्हणजे त्याच्यावरती एक विशिष्ट प्रक्रिया केल्यानंतर त्याचं कायटोसनमध्ये रूपांतर होतं. हा कायटोसन हा वैद्यकीय क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो. म्हणजे ड्रेसिंगच्या स्ट्रिप्स असतील किंवा आपण जे औषध घेतो त्या औषधाची व्यवस्थित बॉडीमध्ये डिलिव्हरी होण्यासाठी म्हणजे पर्टिक्युलर ठिकाणी पोहोचण्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर आपण जे टिश्यू कल्चर करतो टिश्यू कल्चरसाठी त्याचा उपयोग आहे. त्याच्यानंतर बऱ्याच खाद्यपदार्थांना एडिबल कोटिंग म्हणतात. म्हणजे ते आता आपण जसं आईस्क्रीम खाताना कोण सुद्धा खाऊन टाकतो तसं आता माशावरती या कायटोसनचं कोटिंग करतात. म्हणजे आपल्याला ते कोटिंग काढायची गरज पडत नाही, त्याच्यासकट आपण खाऊ शकतो. तर अशा प्रकारेचं फार मोठं महत्व आहे.
1: सर, आता खेकड्याच्या कवचापासून ग्लायकोसामिन आणि कॅल्शियम कार्बोनेट यांसारखे उपपदार्थ मिळतात, तर त्याविषयी सांगा जरा, त्याचे काय उपयोग आहेत?
0: खेकड्याच्या कवचामध्ये जे कायटिन असतं ते कायटिन बरोबरच कॅल्शियम कार्बोनेट पण असतं आणि या कॅल्शियम कार्बोनेटच्यावर प्रक्रिया केली की ग्लुकोजामाईन तयार होतं. ग्लुकोजामाईन हे सध्या आर्थरायटिस ज्या लोकांना सांध्याचा खूप आजार आहे अशा लोकांना ग्लुकोजामाईनच्या गोळ्या दिल्या जातात. आपण बाजारामध्ये गेला तर दिसेल तुम्हाला की सांधेदुखीवरच्या गोळ्या आहेत या सगळ्या ग्लुकोजामाईनपासून बनलेल्या असतात आणि त्याचा फार चांगला उपयोग होतो. आणि कॅल्शियम कार्बोनेटचा उपयोग तर औषध निर्मिती, पशुखाद्य, जैवखाद्य विविध उत्पादनात होऊ शकतो. त्यामुळे टाकाऊ समजणारे कवच आज मूल्यवान कच्चा माल बनला आहे.
1: तर आता औषध आणि जैव वैद्यकीय क्षेत्रामध्ये खेकड्यापासून मिळणाऱ्या पदार्थांचा कसा उपयोग होत असतो
0: ह्याची पण आता आपण चर्चा केली की टिश्यू कल्चर, त्याच्यानंतर ड्रेसिंग मटेरियल, त्याच्यानंतर सर्जिकल सुचेस म्हणतो ज्याला टाकी देतो आपण ते टाके आणि त्याच्यानंतर ड्रग्ज जे आहेत औषधं पर्टिक्युलर ज्या ठिकाणी जाणे याच्यासाठी या सगळ्या गोष्टींचा उपयोग होतो.
1: सर, अन्न उद्योगात विशेषतः फूड पॅकेजिंगमध्ये कायटोसनचा उपयोग कसा होतो?
0: कायटोसनचा वापर हा एडिबल कोटिंग म्हणजे खाद्योपयोगी संरक्षक आवरण तयार करण्यासाठी केला जातो. हे आवरण फळ, भाज्या, काही मत्स्यपदार्थ लावल्यास अधिक काळ टिकण्यास मदत होते आणि ते आपण खाऊ शकतो. त्याच्यानंतर हे कसं आहे की जैव विघटनशील म्हणजे याला बायोडिग्रेडेबल म्हणतो, त्यामुळे याचा परतचा काही परिणाम नाही किंवा नंतर याला कसं विल्हेवाट लावायची किंवा साईड इफेक्ट कसा याच्यात नसतो. आणि त्यावर आता पुढे अजून प्लास्टिकचा वापर कमी करून याचा वापर कसा होईल याच्यावर संशोधन सुरू आहे.
1: शेती, जलशुद्धीकरण आणि सौंदर्य प्रसाधन उद्योगांमध्ये या उपपदार्थांचा उपयोग होतो का?
0: नक्कीच होतो. कायटोसन जो मी आता मग सांगितलं की कृषी प्रयोगामध्ये बराच उपयोग व्हायला लागला आहे. बीज प्रक्रियामध्ये पण त्याचा उपयोग व्हायला लागला. जलशुद्धीकरणामध्ये अशुद्ध घटक वेगळे करण्यासाठी याचा उपयोग करतात. सौंदर्य प्रसाधनामध्ये त्वचा आणि केसांच्या निगेसाठी तयार होणारी काही उत्पादनं आहेत याच्यामध्ये कायटोसनचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये काही घटकांचा वापर केला जातो. खेकड्याच्या कवचाचा उपयोग अन्न उद्योगापर्यंत आता मर्यादित राहिलेला नाही तर तो विविध क्षेत्रात केला जात आहे.
1: वेस्ट टू वेल्थ आणि ब्ल्यू इकॉनॉमी या संकल्पनांमध्ये खेकडा उद्योगाची

0: ची काय भूमिका आहे?
1: आपण आता एवढी चर्चा केली याच्यात आपल्या लक्षात आलं असेल की आपण खेकड्याचा सगळा भाग वापरलेला आहे, म्हणजे आपण वेस्ट जी आहे म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ ह्या गोष्टीमध्ये आता शिरतो, तर ही संकल्पना तिथे लागू पडते. आणि ब्लू इकॉनॉमी ज्याला म्हणता येईल किंवा नीलक्रांती जो शासनाचं धोरण आहे, ही नीलक्रांती म्हणजे पाण्यामधून उत्पादन वाढवणे, त्याच्यामध्ये खेकड्याचा मोठा सहभाग आहे असं मला वाटतं.
0: एकूणच खेकडा उद्योगाचं भविष्य याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये खेकडा उद्योगासाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. खेकडा शेती, त्याची उत्पादनं, त्याच्यानंतर जैव पदार्थांची उत्पादनं, आधुनिक प्रक्रिया या सारख्या क्षेत्रामध्ये नक्कीच चांगलं भविष्य आहे. यासाठी वैज्ञानिक प्रशिक्षण, गुणवत्ता मानके, स्वच्छ प्रक्रिया, शीतसाखळी व्यवस्था आणि प्रभावी बाजारपेठ यावर भर देणं गरजेचं आहे.
0: खेकड्यांचं सेवन करताना सर्वसामान्य नागरिकांनी काय काळजी घ्यायला हवी?
1: पण मग बोललो त्याप्रमाणे एकतर खेकडे ताजे पाहिजेत, स्वच्छ पाहिजेत. स्वच्छ म्हणजे असं की खेकडा हा मातीत राहणार आहे, त्यामुळे तो काढल्यानंतर त्याच्यात जो कल्ले आणि भाग आहे हा साफ करून धुवून तो खावा, नाहीतर दुसरे काही संसर्ग होण्याची शक्यता असते. आणि अजून महत्त्वाचं जे आपण आम्ही वारंवार सांगतोय की ज्यांना समुद्र अन्नाची अलर्जी आहे त्यांनी नेमका वैद्यकीय सल्ला घेऊनच हे खावं.
0: शेवटी आपल्या श्रोत्यांना या खेकडा शेतीविषयी काय सांगा?
1: मित्र, खेकडा हा केवळ चविष्ट समुद्री अन्न पदार्थ नाही, तर तो पोषण, आरोग्य, रोजगार, उद्योग आणि पर्यावरण यांचा सर्वांचा संगम आहे. वैज्ञानिक पद्धतीने खेकडा शेती, आधुनिक प्रक्रिया, उद्योग आणि मूल्यवर्धित उत्पादन केल्यास मत्स्यव्यवसायाला नक्कीच नवी दिशा मिळू शकेल. विशेषतः ग्रामीण युवक, महिला बचत गट, उद्योजक यांनी या क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या दृष्टीने पाहावे. संशोधन, तंत्रज्ञान आणि गुणवत्तेला प्राधान्य दिल्यास भारतातील खेकडा उद्योग जागतिक स्तरावर अधिक सक्षम होऊ शकतो.
0: नक्कीच, म्हणजेच आता युवकांनी, नागरिकांनी आणि जे मत्स्य शेती जे शेतकरी करतात त्या सगळ्यांनी याकडे एक चांगला उद्योग म्हणून पाहायला हरकत नाहीये, नाही का?
1: नक्कीच
0: सर. आज आपण इथे आलात आणि सोप्या आणि शास्त्रीय पद्धतीने खेकडा शेती, खेकड्याचं पोषण मूल्य, आरोग्यदायी फायदे, मूल्यवर्धित उत्पादनं आणि खेकड्यापासून तयार होणाऱ्या विविध उपपदार्थांविषयी खूप छान अशी माहिती दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: खेकडा शेती, त्यांचे आहारातील महत्त्व आणि त्यापासून तयार होणारे मूल्यवर्धित पदार्थ याविषयी प्राध्यापक श्रीकांत शारंगधर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. मंडई, आता जाणून घेऊया हवामानावर आधारित कृषी सल्ला. मंडई, पुनर्लागवड केलेल्या भात खाचरात 2.5 ते 5 सेंटीमीटर पाण्याची पातळी कायम ठेवावी, तसंच अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा करावा. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता असल्याने नव्याने लागवड केलेल्या सुपारी आणि नारळाच्या रोपांचं तसंच आंबा आणि काजू कलमांचं आडवं पडून नुकसान होऊ नये म्हणून त्यांना काठीचा आधार द्यावा. ज्या भागात भात रोपांची पुनर्लागवड अद्याप पूर्ण झालेली नाही त्या ठिकाणी पुनर्लागवडीची कामं लवकरात लवकर पूर्ण करावीत. डोंगर उतारालगत असलेल्या भात खाचरांमध्ये मुसळधार पावसामुळे नव्याने पुनर्लागवड केलेली भात रोपं वाहून जाण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी डोंगर उतारावरून येणारं पाणी भात खाचरात शिरत असल्यास अतिरिक्त पाणी दुसरीकडे वळवण्याची योग्य व्यवस्था करून पुनर्लागवड केलेल्या रोपांचं संरक्षण करावं. खेकड्यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी सलग 2 ते 3 रात्री बत्तीच्या सहाय्याने खेकडे पकडून त्यांची संख्या कमी करावी किंवा विषारी आमिषाचा वापर करून खेकड्यांचं नियंत्रण करावं. त्यासाठी 1 किलो शिजवलेल्या भातामध्ये 75% पाण्यात मिसळणारी ॲसिफेट पावडर 75 ग्रॅम टाकून विषारी आमिष तयार करावं. या मिश्रणाच्या साधारणपणे सुपारीच्या आकाराच्या 100 गोळ्या तयार करून प्रत्येक बिळाच्या आत तोंडाशी 1 गोळी ठेवावी आणि बीळ बुजवावं. दुसऱ्या दिवशी जी बिळं उकरली जातील अशा बिळात परत आमिष वापरावं. विषारी आमिषाचा वापर सांघिकरित्या आणि एकाच वेळी केल्यास त्याचा परिणाम होतो. तर हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. मंडळी, याबरोबरच आपल्या आजच्या कार्यक्रमाची वेळ देखील संपत आले, तेव्हा मी ऋचा गद्रे आजच्या कार्यक्रमातून आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. निवेदन होतं ऋचा गद्रे यांचं.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: कवच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफको टोकियो हसत राहा.
1: नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: रेडिओ सेट पासून सुरू झालेला आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्राचा प्रवास आता युट्यूब पर्यंत येऊन पोहोचलाय.
2: AIR रत्नागिरी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपण ऐकू शकता उत्तम उत्तम कार्यक्रम तुमच्या वेळेनुसार.
3: तेव्हा नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा AIR रत्नागिरी या आकाशवाणी रत्नागिरीच्या युट्यूब चॅनलला.

भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.

श्रोते, उद्या सकाळी 8:40 कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमामध्ये सई ठाकूर देसाई यांनी सांगितलेल्या काही पाककृती आपण ऐकाल. दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये मिनल येवले यांच्याशी हितगोज, तसंच मोमोज सँडविच याचे विविध प्रकार याविषयी शुभदा जांभूळकर यांनी सांगितलेल्या काही पाककृती आपण ऐकाल. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. श्रोतो, 8:15 आपण आनंद घेणार आहोत नाट्य संगीताचा. तत्पूर्वी 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: ആകാശവാണി മുംബൈ. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. महाराष्ट्रात शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिट बंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर FDA निर्बंध. 2.25 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी मिसीर बेसराला झारखंडमध्ये अटक. आणि जपानमध्ये भूकंपात 18 जणांचा मृत्यू, 62 जण जखमी. पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सुधारणा विधेयक लोकसभेत आज मंजूर झालं. राज्यसभेत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची तरतूद असणारं विधेयक संमत झालं. संसदेच्या आजच्या कामकाजाविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्ष नेते राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणात अडथळे आणले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतले. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला. तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळून लावले. 2 वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या कायद्याच्या अंतर्गत पेपरफुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले दावे त्यांनी फेटाळून लावले. आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला नसून केवळ अश्रुधूर सोडल्याचं ते म्हणाले.
2: मुझे ये भी हैरानी है कि नेता प्रतिपक्ष को सार्वजनिक जीवन और प्रशासनिक प्रणाली की जो बुनियादी बिंदु है उनकी जानकारी का भी अभाव है. सबसे पहली बात तो ये कि जब वो कहते हैं कि गृह मंत्री जी ने गोली चलाने का आदेश दिया और उसे ऑथेंटिकेट करने में नाकाम है तो सबसे पहली बुनियादी बात कि कहीं भी गोली चलाने का आदेश कोई मंत्री नहीं देता, वो मैजिस्ट्रेट देता है, SDM देता है, DM देता है.
1: सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब केलं. त्यापूर्वी जन्ममृत्यूच्या उशिरा होणाऱ्या नोंदी संदर्भातलं विधेयक गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत सादर केलं. 2 वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म किंवा मृत्यूची नोंदणी करायची असेल तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असेल. सध्या 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म मृत्यूची नोंद होणार असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असते. राज्यसभेत आज वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगण मन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं. या अंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरू राहिल्यानं सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं.
0: कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंग यांना निर्दोष ठरवत त्यांच्या विरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला. CBI दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयानं फेटाळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. मनमोहन सिंग, उद्योजक कुमार मंगलम बिर्ला आणि माजी कोळसा सचिव PC पारेख यांना ओडिशातल्या ताला

0: रात 2 या कोळसा खाण वितरण प्रकरणी विशेष न्यायालयानं बजावलेलं समन्सही सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं. वाघांचं संवर्धन हे फक्त एका प्राण्यापुरतं मर्यादित नाही, तर संपूर्ण परिसंस्थेचं रक्षण करणं आणि निसर्गाशी असलेलं भारताचं गहिरं नातं जपणं यात अंतर्भूत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी आज केलं. जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
1: हमारी जो टाइगर पॉपुलेशन 2226 थी वो बढ़कर 3600 से ज्यादा हुई. 2014 में 47 टाइगर रिजर्व्स होते थे, उनकी संख्या बढ़कर भी 58 हुई है. एलिफेंट रिजर्व्स की संख्या जो 28 होती थी वो भी पिछले 10 वर्षों में बढ़कर के 32 हुई है. डेजिग्नेटेड रामसर साइट्स की संख्या 26 थी जो बढ़कर के अब 100 हो गई है.
0: राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानं विकसित केलेल्या निसर्गस्नेही पर्यटनाच्या वेब पोर्टलचं अनावरण यादव यांच्या हस्ते आज झालं. सर्व व्याघ्र प्रकल्पांची माहिती एकाच मंचावर आणून त्याद्वारे जनजागृती आणि संतुलित पर्यावरणाला चालना देण्याचा या पोर्टलचा उद्देश आहे. नैसर्गिक अधिवास कायम राखत वैज्ञानिक दृष्टिकोनातून राज्यात व्याघ्र संवर्धनाची अंमलबजावणी सुरू आहे, त्यामुळे देशातले सर्वाधिक वाघ राज्यात असतील अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
2: जगाच्या एकूण व्याघ्र संख्येच्या 75% वाघ हे आपल्या भारतामध्ये या ठिकाणी आहे आणि अर्थातच महाराष्ट्र भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण मला विश्वास आहे की आता जे नवीन सेन्सस होईल त्यानंतर कदाचित आपण पहिल्या क्रमांकाकडे जाऊ. इतक्या वेगानं आपली ही संख्या या ठिकाणी वाढली आहे. साधारण 2014 साली जी संख्या 190 होती ती आता 444 इथपर्यंत झाली आहे आणि ही 600 वर गेली आहे अशा प्रकारचा आपला अंदाज देखील आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या सर्व शाळांच्या 50 मीटर परिसरात खाद्य, साखर, मीठ आणि मेद यांचं अतिरिक्त प्रमाण असलेल्या पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्रीवर अन्न आणि औषध प्रशासनानं बंदी घातली आहे. या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल असं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज वार्ताहरांना सांगितलं. अन्न सुरक्षा नियमांनुसार प्रत्येक शालेय स्वयंपाकघर चालकाकडे आणि शाळांना अन्न पुरवणाऱ्यांकडे परवाना असणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला ST महामंडळानं 1 महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या नागरिकांनी ST प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून NCMC स्मार्ट कार्ड आवश्यक असेल, तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या सवलतीचा लाभ घेता येईल. CPI माओवादी या बंदी घातलेल्या संघटनेचा सदस्य मिसिर बेसरा याला झारखंडमध्ये धनबाद जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर 2.25 कोटी रुपयांचं बक्षीस होतं आणि 141 गुन्ह्यांमध्ये तो हवा होता. बेसरा याच्यासह अन्य 2 नक्षलवाद्यांनाही अटक झाली असून त्यापैकी एकावर 15 लाख रुपयांचं बक्षीस होतं. झारखंड आणि शेजारच्या राज्यांमध्ये नक्षलवादी जाळ्याचा विस्तार करण्यात त्यानं महत्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान झारखंडमध्ये सक्रिय असलेल्या 8 नक्षलवाद्यांनी आज छत्तीसगडमध्ये विजापूर जिल्ह्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. त्या सर्वांवर मिळून 49 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शरणागती पत्करलेल्या 8 जणांमध्ये 5 महिलांचा समावेश आहे. हे नक्षलवादी विजापूर, नारायणपूर आणि सुकमा जिल्ह्यातले रहिवासी आहेत. NMC अर्थात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं MBBS अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दिव्यांग व्यक्तींच्या मूल्यांकनाची पद्धत बदलली आहे. यात अपंगत्वाच्या टक्केवारीऐवजी योग्य मदतीच्या सहाय्यानं संबंधित उमेदवार अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो का याला महत्व दिलं जाणार आहे. नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार MBBS प्रवेशासाठी उमेदवारांची पात्रता अपंगत्व मूल्यांकन मंडळानं केलेल्या कार्यक्षमता चाचणीच्या आधारे ठरवली जाईल. जपानच्या कुमामोतो भागात काल झालेल्या भूकंपात किमान 18 जण मृत्यूमुखी पडले आहेत. भूकंपामुळे जमीनदोस्त झालेल्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. 7.1 रिश्टर स्केलच्या या भूकंपात किमान 62 जण जख्मी झाले असून त्यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज आसाममधल्या पूरस्थितीचा आढावा घेतला आणि सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन दिलं. आसाममधल्या पूरग्रस्त जिल्ह्यांपैकी सर्वाधिक फटका बसलेल्या शिवसागर, गोलाघाट, चराईदेव आणि

0: आणि जोरहाट या जिल्ह्यांमध्ये मदत आणि पुनर्वसनाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 12 पदकं मिळवली आहेत. यात 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताचे बॉक्सर्स अंकुश जाधव, अरुंधती चौधरी, साक्षी चौधरी आणि सचिन सिवाच यांनी आपापल्या गटांमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. लवलीना बोरगोहाईन, प्रीती पवार, प्रिया घंघास आणि जदुमनी सिंग यांनी यापूर्वीच उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं होतं, त्यामुळे या गटांमध्ये भारताची 8 पदकं निश्चित झाली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. महाराष्ट्रात शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर FDA निर्बंध. 2.25 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी मिसिर बेसराला झारखंडमध्ये अटक. आणि जपानमध्ये भूकंपात 18 जणांचा मृत्यू, 62 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजलेत. नाट्यसंगीत प्रसारित करतोय.

0: कवच मिळवा.
1: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना.
0: इफ्को टोकियो हसत राहा.
1: नियम व अटी लागू. इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.

व्ही सी गुरुसर यांची पदरचना गायली होती कीर्ती शिलेदार यांनी. नाटक एकच प्याला या रचनेबरोबरच आजचा नाट्यसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, उद्या सकाळी 9:30 आपण पुन्हा आनंद घ्याल नाट्यसंगीताचा. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 8:30 संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. तसंच 9:15 समाचार संध्या, 9:00 News@9 ही बातमीपत्रं दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय हे कार्यक्रम आणि 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आशा खाडीलकर यांनी गायलेली विद्याधन या नाटकातली पदरचना आपण ऐकलीत. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची ही पदरचना होती.

बालगंधर्व यांनी गायलेली विद्याहरण या नाटकातली पदरचना आपण ऐकलीत. रचना होती कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची. या रचनेबरोबरच आजचा नाट्यसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. श्रोतेहो, यानंतर 9:45 समाचार संध्या, 9:00 News@9 ही बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय है. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं ही जीवन में।
2: नमस्कार नमस्कार श्रोते हो, रजनीगंधा ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते।

मुझे किसी से प्यार हो गया, लता मंगेशकर यांनी गायलेली हसरत जयपुरी यांची रचना आपण ऐकलीत. शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना होती बरसात या चित्रपटातली.

0: राजा मेहंदी अली खां यांची ही रचना होती. संगीत मदन मोहन यांचं, चित्रपट अनपळ आणि स्वर अर्थातच लता मंगेशकर यांचा.
1: इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 आपण ऐकाल रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रीयुत नितीन बगाटे सर यांच्याशी बातचीत.
2: आणि पुढची पिढी ही तेवढी सजग असावी त्यासाठी आपण विविध उपक्रम जे रत्नागिरी जिल्हा पोलीस दल राबवत आहे त्यासंबंधी आम्ही माहिती देत आहोत. त्याचबरोबर सायबर क्राईम आहे ते कशा रीतीने घडतात, कशा रीतीने फायनान्शियल फ्रॉड होतात सायबर पोर्टल्सवरून किंवा एखाद्या ॲपवरून, त्याबद्दलही माहिती दिली जात आहे. अंमली पदार्थाचा विळखा ह्या तरुण पिढीला
1: तर जरूर आहे का. इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर.
3: श्रोतेहो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 आपण ऐकू शकाल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताला अव्वल स्थान मिळवून देणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत मार्गदर्शक म्हणून गेलेल्या प्राध्यापिका निशा केळकर यांच्याशी मंजिरी गोखले यांनी केलेली बातचीत.
4: सगळ्याच मुलांकडे त्या दर्जाची बुद्धिमत्ता ही नक्की आहे, पण या सगळ्या मुलांचा वेगळेपणा असा असतो की तो त्यांची चिकाटी आणि त्यांची एकाग्रता. आत्ताच्या स्पर्धा परीक्षा होतात तर या सगळ्या MCQ बेस्ड परीक्षा आहेत, परंतु ऑलिम्पियाड ही या स्वरूपाची नाही. तिथे तुम्हाला सैद्धांतिक पेपर लिहायचा असतो आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचा भाग प्रयोग करता येणं आणि स्वतः विचार करून करता येणं, हा वेगळेपणा या मुलांकडे लागतो.
3: तेव्हा श्रोतेहो जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सादर करते विवेक वानखडे.

0: पाहिजे.
1: गीता दत्त यांनी गायलेली कमर जलालाबादी यांची रचना आपण ऐकलीत. हावडा ब्रिज या चित्रपटासाठी संगीत होतं ओ पी नय्यर यांचं. काय श्रोते हो, आवडत आहेत ना गाणी? तुमच्याही आवडीचं गाणं आम्हाला नक्की कळवा. 94035473485 या नंबरवर साधा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा.

ए फुलो की राणी, बहारो की मलिका, तिच्या सौंदर्याचं वर्णन करणारं असं सुंदरसं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं असंच एक हलकं फुलकं गीत ऐकवते.

आंचल में क्या जी। किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेली ही रचना होती मजरूह सुलतानपुरी यांची। एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना 9-2-11 या चित्रपटातली।

0: याद होगा मैं भी कुछ बनाऊंगा।
1: तेरे घर के सामने एक घर बनाऊंगा। लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरातली ही रचना आपण ऐकलीत। हसरत जयपुरी यांची, एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना तेरे घर के सामने या चित्रपटातली। श्रोते हो, या रचनेबरोबरच आजचा रजनीगंधा हा कार्यक्रम इथेच समाप्त करते। आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा। पुढच्या कार्यक्रमापर्यंत पूर्वाला द्या निरोप। नमस्कार।

श्रोतो, आता वेळ झाली आहे शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. आजच्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये एन जी मोडक यांनी गायलेला राग जयंत मल्हार प्रसारित करतोय. त्यांना साथसंगत अशी आहे तबला साथ माधव मोडक यांची, हार्मोनियम साथ विनय वळामे यांची. विलंबित एकतालात निबद्ध असून बोल आहेत जागर हो, आणि द्रुत त्रितालात बद्ध आहे बोल आहेत ऋतू आई सावंकी. ऐकूया एन जी मोडक यांनी गायलेला राग जयंत मल्हार.